लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। Thank you.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची की कोणाच्या तरी रूपात।

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दोघींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: मनातल्या काही गुस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अमृता धोत्रे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Thank you.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी आर्जन तुमच्यासोबत आहे. 25 सप्टेंबर 2026 आज अशी तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार शुक्रवार. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आणि आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आज आपण सगळेजण गणपती बाप्पाला निरोप देणार आहोत. खरं तर 10-11 दिवस गणपतीचे उत्सवाचे होते, आनंदाचे होते आणि अगदी सगळीकडे सर्वत्र आनंदाचं वातावरण आपल्या शहरामध्ये, आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरोघरी होतं. आणि आज आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट खूप जड जाते की गणपती बाप्पाला निरोप द्यायचा. वर्षभर आपण ज्या उत्सवाची वाट पाहत असतो तो म्हणजे गणेशोत्सव आणि यंदा राज्य शासनानं या उत्सवाला नक्कीच खूप महत्त्व दिलेलं आहे आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आज आहे. आणि खरं तर बाप्पाच्या आगमनाची तयारी असेल, प्रसादाची तयारी असेल, डेकोरेशन असेल, मखर सजवणं असेल, छोटी मोठी तयारी करणं असेल ना, हे खरंच खूप आनंददायी असतं. आणि हे करताना जे आपल्याला वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ना, ते कुठल्याच शब्दामध्ये व्यक्त करता येण्यासारखं नाही. आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि आज आपण सगळेजणं बाप्पाला निरोप देतो. श्रोते हो, अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात संस्कृत सुविचारानं. रामम दशरथम विद्धि मा विद्धि जनकात्मजाम अयोध्या मटवे विद्धि गच्छतात यथा सुखम. इथे लक्ष्मण आणि राम यांचं वर्णन केलंय. लक्ष्मणा, रामाला दशरथासारखा मान, सीतेला माझ्या जागी समज, आणि अरण्य हीच अयोध्या असं समज, आणि खुशाल वनात जा असं लक्ष्मणाला सांगितलं. ज्येष्ठ भ्राता पितू समहा, मोठ्या भावाला वडिलांप्रमाणे किंवा पित्याप्रमाणे मानावं, आणि त्याच्या पत्नीला मातेसारखा आदर करावा, ही आपल्याला आपली भारतीय संस्कृती सांगते. धाकट्या भावानं थोरल्या भाऊ भाऊजयीशी कसं वागावं याचा सर्वश्रेष्ठ आदर्श सुमित्रेच्या शब्दामध्ये इथे व्यक्त केलाय. स्वतःच्या पुत्राला उपदेश करणारी सुमित्रा भारतीय संस्कृतीतली खरंच एक आदर्श मातेची मूर्ती आहे. रामाचे सावत्र आणि लक्ष्मणाची प्रत्यक्ष माता आणि दशरथाची पत्नी असे दोन्ही आदर्श सुमित्रेच्या रूपानं इथे साक्षात झालेले आहेत. त्यामुळे इथे गच्छतात यथा सुखम असं म्हटलेलं आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कारापण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. अनंत चतुर्दशीचा आज दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खरं तर आज खूप हा जड दिवस जातोय, कारण आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. घरगुती गणपती विसर्जन असो किंवा गणेशोत्सव मोठमोठ्या मंडळातलं विसर्जन असो, प्रशासनाची जय्यत तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अनेक ठिकाणी विहिरी असतील, बारव असतील, या ठिकाणी तयारी सज्ज झालेली आहे. कृत्रिम बारवांची निर्मिती सुद्धा अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेनं केलेली आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला गणपती विसर्जनाला जी सुरुवात आहे ती आज होती आहे. हळूहळू घरगुती गणेशोत्सव असेल त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये लगभग आपल्याला बघायला मिळते. विसर्जन मिरवणुकांसाठी सुद्धा पोलीस प्रशासन आपल्या नगर शहरामध्ये सज्ज आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात पुन्हा येते भेटायला. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 25 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष. इसवी सन 1915 पहिलं महायुद्ध झालं, शॅम्पेनची दुसरी लढाई, रयत शिक्षण संस्थेची 1919 स्थापना, डॉक्टर जेम्स डुलिटिल यांना संपूर्णपणे ब्लाइंड विमानाचं उड्डाण, प्रवास आणि लँडिंग त्यांनी केलं, प्रभात कंपनीचा संत सखू हा चित्रपट पुणे आणि मुंबईमध्ये प्रदर्शित, सांड्रा डे ओकॉनर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाल्या, अल्जेरियाला प्रजासत्ताक देश म्हणालं गेलं, रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक एम एस शर्मा यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर, डॉक्टर पाल रत्नासामी यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर, क्युबा देशामध्ये समलिंगी विवाह आणि समलिंगी दत्तक घेणं कायदेशीर करण्यावर मतदान झालं, बांगलादेशमधल्या पंचगड जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी जहाज बुडाली, किमान 25 लोकांचं दुर्दैवी निधन, बेलीज देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनची स्थापना, टॅट 1 पहिल्या समुद्राखालील ट्रान्स अटलांटिक टेलिफोन केबल सिस्टीमचं उद्घाटन, रॉयल जॉर्डन एअरफोर्सची स्थापना, पहिलं महायुद्ध मेगिद्दो लढाई झाली होती या लढाईचा शेवट, नेपाळ या देशाचं एकत्रीकरण आणि एकीकरण झालं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हर पल जिंदगी का बस धुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है, वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी आर्जन तुमच्यासोबत आहे. 25 सप्टेंबरचा दिनविशेष याकडे वळूयात. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचं निधन. चिनी सम्राट कियान लॉंग यांचा जन्म. भारतीय कवी आणि गीतकार उद्मुलाई नारायण कवी यांचा जन्मदिन. त्रिनिनाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्मदिवस. इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा आज जन्मदिन. स्वातंत्र्य सैनिक आणि घटनातज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्मदिन. नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डेरॉर्बुर्ट यांचा जन्मदिवस. अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्मदिवस. पत्रकार माधव गडकरी यांचा जन्मदिन. ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रदरफोर्ड यांचा जन्मदिवस. स्पेननं पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराज यांचा जन्मदिन. भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा आज जन्मदिवस. भारतीय इंग्लिश संशोधक, इतिहासकार आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्मदिन. भारतीय दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री गायिका ज्युलियट प्रॉस यांचा जन्मदिवस. न्यूझीलंड देशाचे 31वे पंतप्रधान राजकारणी रॉबर्ट मुलड्रोन यांचा जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्या सोबत। श्रोते हो, 25 सप्टेंबरचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत। नॉर्वेचा राजा हॅरोल्ड तिसरा यांचं निधन, जपानी सम्राट गोयोजगी यांचं निधन, बेल्जियमचे राजा लिओपॉल्ड तिसरा यांचं आज निधन, इंग्रजी आणि मराठी कवी अरुण कोल्हटकर यांचं आज निधन, लेखक श. ना. नवरे यांचा आज मृत्यू, भारतीय चित्रपट दिग्दर्शक अशोकन यांचं 2022 निधन, चित्रपट पार्श्वगायक पद्मभूषण पद्मश्री एस पी बालसुब्रमण्यम यांचं 2020 निधन, केनियन पर्यावरणवादी आणि राजकारणी नोबेल पुरस्कार वंगारी माथाई यांचं 2011 निधन, कॅनडा आणि भारतातील शीख ट्रेड युनियन कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट संघटक दर्शन सिंग कॅनेडियन यांचं 1986 निधन। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक. पुन्हा एकदा आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस. गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा खूप आनंद, जल्लोषाचं वातावरण सगळीकडे असतं. पण अनंत चतुर्दशीला कुठेतरी आपण भावनिक होतो, कुठेतरी आपण इमोशनल होतो. बाप्पाचं विसर्जन का केलं जातं याची सुद्धा एक आख्यायिका किंवा एक कहाणी आहे. ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते. आणि महाभारत लिहिण्याचं काम हे याच दिवसामध्ये 10 दिवसांमध्ये अविरतपणे सुरू होतं. गणपती बाप्पांचं शरीर गरम न व्हावं म्हणून अंगाला मृतिका म्हणजे अर्थात माती लिंपल्याचंही सांगितलं जातं. आणि हा गणपती बाप्पाचा एक विशेष अवतार असल्यामुळे त्यांना 10 दिवसानंतर जलसमाधी देतात अशी एक आख्यायिका सांगितली आहे. कदाचित या 10 दिवसामध्ये बाप्पाची एनर्जी टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ आजही केले जातात. मोदक करण्याची सुद्धा परंपरा आहे. अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यामध्ये डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हती असंही या आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं. आणि म्हणूनच गणपती बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतं. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी मीना सेवेकरी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी तितकाच भावनिक, तितकाच इमोशनल दिवस आहे. सगळ्या देवदेवतांमध्ये सगळ्यात अग्रमान पूजेसाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी, चांगल्या कुठल्या गोष्टीच्या सुरुवातीसाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले जातात आणि म्हणूनच गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतंही शुभ कार्य करताना गणेश पूजा केली जाते. बुद्धीची देवता, माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाही आणि म्हणूनच बुद्धीची, कलेची देवता हिला म्हटलं जातं. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते आणि हे विश्व 5 महाभूतांनी मिळून बनलंय. बघा, या 5 तत्वांपैकी 1 आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती आणि माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे असं विज्ञानानं, म्हणजे अर्थात सायन्सनं सुद्धा मान्य केलं. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते आणि गणपतीचं विसर्जन म्हणूनच पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यामध्ये असतो अशी सुद्धा आख्यायिका सांगितली आहे. मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली. भगवंताचा पहिला अवतार हा मत्स्य अवतार, जो पाण्यातच झाला आहे. आणि मानवी संस्कृतीमध्ये जलाला पूज्यस्थान आहे, पाण्याला पूज्यस्थान आहे. त्यामुळे भगवान गणपती जलतत्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूजा मानण्यात येतंच आणि अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळामध्ये शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीमध्ये ते गणपतीचं चैतन्य अधिक प्रमाणामध्ये येतं आणि त्यामुळेच हे मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यामुळे हे चैतन्य पाण्याद्वारे सगळीकडे पसरेल अशी एक आख्यायिकाही सांगितली जाते. पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं हे चैतन्य वातावरणामध्ये दूरपर्यंत पोहोचतं. पूजेतलं निर्माल्यसुद्धा चैतन्य आणतं, त्यामुळे ते जलस्रोतात विसर्जित करावं असं सुद्धा सांगितलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू. डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू. आनंदमय करून चाललात तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर. या खरंच हा शब्द किंवा हे वाक्य म्हणण्याचा आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि तो सगळ्यांना खूप जड जातो आहे. कुठेतरी आपण इमोशनल होतो आहे. दरवर्षी विसर्जन बाप्पाचं होतं आणि हा सगळ्या कुटुंबासाठी, सगळ्या समाजासाठी खरंच खूप जड जाणारा दिवस आहे. कारण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, मग ते अगदी मखर सजवणं असेल, छान वेगवेगळ्या पद्धतीनं डेकोरेशन करणं असेल, ते सगळं साहित्य बाजारामध्ये आणणं, ती बाजारपेठ गर्दीनं फुलून गेलेली असते. आणि मग यावर्षी कशा पद्धतीनं आपण गणपती बाप्पा घरी आणायचे याची, घरातल्या लहान मुलांची जी काही चाललेली धडपड आहे, हे सगळं कुठेतरी थांबतं ते अनंत चतुर्दशीला. सजवताना, तो मखर सजवताना आणि गणपतीचं भरभरून 10 दिवसांमध्ये करताना आपल्याला जेवढं छान वाटतं ना, तेवढंच खूप भरून येतं आजच्या दिवशी. कारण बाप्पाला आता पुनरागमनायचंय. येस, पुढच्या वर्षी संपूर्ण वर्षभर आपण पुन्हा वाट पाहणारच आहोत गणपती बाप्पाच्या आगमनाची. श्रोते हो, आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. शहरामध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त तयारी सध्या जी आहे ती सुरू आहे. ठिकठिकाणी पोलीस प्रशासन असेल, प्रशासकीय कर्मचारी असतील, त्यांची ड्युटी जी आहे ती बजावत आहेत. आणि अनंत चतुर्दशीनिमित्त नक्कीच सगळी सार्वजनिक गणेश मंडळ असतील, घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन असेल, यासाठी जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाची, AMC ची, अहिल्यानगर महानगरपालिकेची सध्या सुरू आहे आणि ती पूर्ण झालेली सुद्धा आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पद्धतीचे विसर्जन करण्यासाठीची जी काही ठिकाणं आहेत, तर ती सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. महत्त्वाच्या अपडेट्सकडे आपण वळूयात अगदी थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, नुकताच 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यामध्ये मल्याळम अभिनेते ममुटी यांना 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय. तर त्यांचा हा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. त्यांनी हा सन्मान कार्तिक आर्यनसोबत विभागून घेतला, ज्यानं हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकला आहे. त्याचवेळी आर्टिकल 370 चित्रपटासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिचाही हा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तात्काळ पंचनामे होणार असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. पिकांच्या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री स्वतः पाहणी करून दौरा करतील. पिण्याचं पाणी आणि चारा प्रश्नाचं नियोजन केलं जाईल. सरकारी मदतीसोबतच शिवसेना पक्ष म्हणूनही 1-2 महिन्यात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येईल असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं सरकारनं भूमिका स्पष्ट करत सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी धाडी आणि कारवाया केल्या. धुळ्यामध्ये लक्झरी बस अडवून FDA धाड घेतली आहे. मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा लक्झरी बसमधून जप्त करण्यात आलाय. धुळे तालुका पोलिसांच्या मदतीनं मोराणे परिसरात लक्झरी बसवर धाड टाकून 16,52,100 रुपये किमतीचा 5,385 किलो खवा जप्त केलाय. अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या बसमधून ही वाहतूक केली जात होती. भेसळीच्या संशयावरून जप्त केलेला साठा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला असून विविध 13 प्रकारच्या अन्न पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही एक महत्वाची धाड FDA केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक धार्मिक सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळत आहोत। टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना महिला क्रिकेट संघामध्ये आहे आणि 11,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली फलंदाज ती बनली आहे। श्रीलंकेविरुद्धच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये अर्धशतकी खेळीदरम्यान ही कामगिरी तिची साध्य झाली आहे। स्मृती मानधनानं 10,868 धावा करणाऱ्या मिथाली राज आणि 10,740 धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या सुजी बेट्सलाही मागं टाकले आणि 11,000 रन करणारी पहिली मराठी आणि पहिली महिला क्रिकेटपटू ही ठरली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात। 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड मोठी गर्दी असते, संपूर्ण राज्यभरामध्ये गर्दी असते पण मुंबईमध्ये विशेष करून गर्दी असते. आणि आता गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वेसुद्धा सज्ज झाली. मुंबईमधल्या 22 विशेष लोकल ट्रेन्स या चालवल्या जाणार आहेत आणि भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 22 विशेष उपनगरीय लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य मार्गांवरून आज आणि उद्या मध्यरात्रीनंतर CSMT ते कल्याण ठाणे दरम्यान 18 फेऱ्या तर हार्बर मार्गावर CSMT ते पनवेल दरम्यान 4 फेऱ्या धावणार आहेत. सगळ्या स्टेशन्सवर या गाड्यांना थांबा असेल असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय. गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे ही सज्ज झाली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजेनं तुमच्यासोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. महत्वाच्या स्पोर्ट अपडेटकडे वळूयात. जपानमधल्या आयची नागोया या ठिकाणी सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 यामध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून भारतानं आपल्या पदक तालिकेचं खातं उघडलंय. एलावेनिल वलारिवन, सोनम उत्तम मस्कर आणि विदर्शा केविनोद यांनी एकूण 1898 गुण मिळवलेत. सोनमनं 634, एलावेनिलनं 633 आणि विदर्शाने 630 गुण मिळवले आहेत. चीननं या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकल्याचं सांगितलं आहे. एशियन गेम्स 2026 या महत्वाच्या अपडेट होत्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मचलती

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान. गाव मोठ वरच गाणे, गाव मोठ वरच गाणे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तर आपण ऐकताय स्नेहल्याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे, अर्चना तुमच्या सोबत आहे। महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंब आणि विखे पाटील घराणं आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि विखे पाटील कुटुंब हे राजकीय कारकिर्दीमध्ये सक्रिय आहे। विखे पाटील कुटुंबातील कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झाली आहे। स्टॉकहोम शहरातून ग्रीन

0: ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली, अर्जन तुमच्या सोबत आहे आणि सध्या कांद्याचे भाव अक्षरशः गगनाला भिडालेत. म्हणजे सध्या बाजारपेठेमध्ये 50 किंवा 60 रुपये प्रति किलो कांद्याचे भाव आहेत आणि सरकारच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा कांद्याचे किरकोळ भाव सुद्धा 50 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे बाजारामध्ये सध्या कांद्याचे भाव चांगलेच वाढलेले दिसतात. पुरवठ्याच्या कमतरतेमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये हे भाव वाढलेले असण्याची शक्यता वर्तवली जाते. तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनला उशीर झालाय. नोव्हेंबरपासून खरीप पिकाची आवक वाढेल आणि त्यामुळे कदाचित थोडासा दिलासा मिळू शकेल. कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. सरासरी किरकोळ भाव 53 रुपये प्रति किलो आहे आणि घाऊक भाव हा 45 रुपये प्रति किलो होता. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. मुंबईमधला प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्या 3 दिवसातच भक्तांनी कोट्यवधी रुपयांचं दान या ठिकाणी केलंय. 14 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि पहिल्या 3 दिवसांमध्ये मंडळाला 1,90,00,000 रुपये रोख, 647 ग्रॅम सोनं आणि सुमारे 12,389 ग्रॅम चांदी दानातून मिळाली आहे. या सर्व दानाची एकूण किंमत सुमारे 3,18,00,000 असल्याचं मंडळाच्या व्यवस्थापन समितीनं सांगितलं आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये यंदा कोट्यवधींचा पाऊस पडलाय असं म्हणायला हरकत नाही. महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

0: आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 91.4 FM. आवाज तुमचा अर्जुन तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग. पोषणमय आहार हा निरोगी जीवनाचा आधार असतो. सुदृढ माता निरोगी बालक पोषणातून सक्षम भविष्याची वाटचाल आपल्या नगरमध्ये होतीये. नगर महानगरपालिकेच्या वतीनं सिद्धार्थनगर आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये पोषण आहार दिन नुकताच उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. गरोदर माता नवजात शिशू लहान मुलं आणि अंगणवाडी सेविका यांच्या संतुलित आणि पोषणमूल्यमुक्त आहाराचं महत्व माता आणि बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. माता आणि बालकांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी जो आवश्यक आहार हवा असतो पोषणाच्या काही सवयी आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या उपक्रमाला आशाताई स्टाफ नर्सेस NMLHV तसेच डॉक्टर्स यांची उपस्थिती होती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार, वेलकम बॅक पुन्हा एकदा, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालय आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि आज आहे 25 सप्टेंबर. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस, आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप जड असणारा हा दिवस आहे, कारण यंदा 12 दिवस गणपती बाप्पा आपल्या सोबत होते, आणि हे 12 दिवस कसे गेले हे आपल्याला कळालं सुद्धा नाही. गणेशोत्सवाला 14 सप्टेंबरला सुरुवात झाली, आणि आज 25 सप्टेंबर आहे अनंत चतुर्दशीचा दिवस. गणपती बाप्पा ची गणेश चतुर्थीला स्थापना होते, त्याची सेवा केली जाते अनेक वेगवेगळ्या प्रांतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये. कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती, कोणाकडे 3, 5 किंवा 7 दिवसांनी बाप्पाचं विसर्जन केलं जातं, तर काही जण अनंत चतुर्दशीलाच बाप्पाचं विसर्जन करतात. खरं तर गणपतीचं विसर्जन जे आहे ते आपण सगळेजण करतो, गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे तिची स्थापना करतो, पण विसर्जनाचा हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी तितकाच जड असतो, प्रत्येक व्यक्तीसाठी तितकाच खूप भावनिक असतो, इमोशनल असतो. बघा, आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले आणि बरेच दिवस ते आपल्यासोबत राहिले, छान रुळले, आपल्या सगळ्या रुटीनमध्ये आपल्यासोबत असले, आणि अचानक जेव्हा आपण त्यांना निरोप देतो आणि निरोपाची वेळ येते, तेव्हा आपल्याला खूप जड जातं. आणि असंच अगदी गणपती बाप्पाच्या बाबतीमध्ये होतं, अगदी मलासुद्धा लहानपणापासून असं होतं. जेव्हा अनंत चतुर्दशीचा दिवस येतो आणि आपण छान 10-11 दिवस गणपती बाप्पाची आरती असेल, प्रसादाची तयारी असेल, रोज गणपती बाप्पाची पूजा असेल, घरामधलं ते पॉझिटिव्ह वातावरण असेल, कुठेतरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे सगळं करण्यासाठी विसर्जनाची तयारी करताना आपल्याला खूप जड जातं. आणि नक्कीच आज आपण बाप्पाला विसर्जन करत आहोत, पण पुढच्या वर्षी संपूर्ण वर्षभर आपण सगळेजण बाप्पाची वाट पाहत असतो, आणि आता पुढच्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनासाठी सुद्धा आपण सगळेजण वाट पाहणार आहे. गणपती बाप्पाच्या चरणी नक्कीच ही प्रार्थना असेल की आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला सुख, शांती, समाधान दे, चांगली बुद्धी दे, आणि नक्कीच प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर, आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधली आलेली विघ्न असतील, संकटं असतील, ती दूर कर, कारण तो विघ्नहर्ता आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

नमस्कार गणपती बाप्पा मोर, या पुढच्या वर्षी लवकर या. कारण मंडळी आज आहे अनंत चतुर्थी आणि आपला गोष्टी तुमच्या आमचा हा शो सुरू झालाय आणि सकाळचे वाजले तर 11:04 आणि मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी जस्ट आत्ताच मी आली ऑफिसमध्ये आणि मी तुम्हाला खरं सांगते मी गेल्या तास ते दीड तासापासून मी निघाले होते घरून. आपल्या शो चा वेळ निघून जात होता आणि येत होते मी इकडे. पण मंडळी आज इतकी जास्त गर्दी होती ना, मी म्हणजे केडगाव वरून ते इथपर्यंत येईपर्यंत मध्ये जे मी मला बघायला मिळालेलं आहे आणि इतक्या गर्दीचा सामना करावा लागलेला आहे आणि मंडळी कसं बसं मी पोहोचली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आज आहे अनंत चतुर्थी. ऑब्व्हियसली हा आपल्यासाठी एक मनाला दुःखाचाच दिवस आपण म्हणू शकतो, कारण एवढे दिवस आपले गणपती बाप्पा आपल्या सोबत राहिले. आपण छान पैकी रोज आरत्या, गणपती बाप्पाची गाणी, छान खेळ असतील आणि अगदी भक्तिमय वातावरण असं गेले अनेक दिवस आपल्या घरामध्ये होतं आणि आज अखेर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना निरोप द्यावं लागत आहे. आणि मंडळी सध्या जेव्हा मी येत होते तेव्हा मला दिसलं की अनेक लहान लहान मुलं असतील, मुली असतील, अनेक लोक असतील, ते आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ते चाललेले होते. मस्तपैकी ढोल ताशाचा आवाज येत होता, अनेक जण छानपैकी म्हणजे जिथं आपण बारव म्हणतो की जिथं आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं तर तिथे सुद्धा आरत्या छानपैकी चाललेल्या होत्या आणि मंडळी अगदी अश्रूपूर्ण असते बाप्पांना निरोप देण्यात येत होते. खरंच माझं मन खूप हेलावलं, कारण ऑब्व्हियसली आता आमच्या घरचा जो बाप्पा आहे त्याचं विसर्जन तर आम्ही घरीच करणार आहोत संध्याकाळी. पण मंडळी आज शेवटी कसं तरी वाटतंय, म्हणजे आपल्या घरातला एक व्यक्ती जातोय असंच वाटायला लागलंय. मंडळी आता माझं एवढंच म्हणणं आहे की अनेक आता जसं मी सकाळ सकाळी एवढ्या गर्दीचा सामना केलेला आहे तसंच संध्याकाळी तर इतके ट्रॅफिक जाम होणार आहेत, रस्ते पॅक होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा बाप्पाचं जे विसर्जन आहे, तुमच्या घरगुती बाप्पाचं जे विसर्जन आहे तर ते लवकरात लवकर सकाळच्या वेळेतच करावं असं मला वाटतंय, कारण संध्याकाळी मोठमोठे जे मंडळं आहेत, मोठमोठे गणपतीच्या मूर्त्या आहेत तर त्यांचं विसर्जन होणार आहे. त्याच्यामुळं रस्ते जाम होतील, स्वतःची काळजी घ्या आणि मंडळी त्यासोबत बाप्पाला निरोप द्या आणि काहीतरी संकल्प करा. म्हणजे काहीतरी म्हणजे एखादा काहीतरी समजा जिमला जाणं असेल किंवा चांगला विचार करणं असेल किंवा अनेक नवीन आपण संकल्प करत असतो की मी हे करेन ते करेन वगैरे, तर छानपैकी मंडळी या बाप्पाला निरोप देताना काहीतरी संकल्प करा. आणि या 10 दिवसामध्ये, या 10-12 दिवसांमध्ये तुमच्या घरी काय काय बदल झाले या वातावरणामध्ये हे मला नक्की सांगा. 9111-23090 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. भेटूया थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सध्या गणेशोत्सवाचा छान असा धामधूम सुरू होता. आज आहे अनंत चतुर्थी आणि हे गणेशोत्सवाचे जे दिवस असतात ना मंडळी इतके भारी असतात की म्हणजे हे एक वेगळीच एक ऑरा म्हणतो आपण तर ते घेऊन येत असतात. आणि मंडळी या उत्सवामध्ये अकोले तालुक्यात एक खूप सुंदर आणि कौतुकास्पद बदल मात्र पाहायला मिळाला. बरं का, अकोले तांबोळ वाशेरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये साऊ एकल महिला समितीच्या पुढाकारानं यंदा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आपल्या एकल आणि विधवा महिलांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती केली जात होती. अनेकदा जुन्या रूढी परंपरांमुळे अशा आनंदाच्या क्षणांपासून महिलांना दूर ठेवलं जायचं, पण मंडळी समाजातली हीच जुनी चौकट मोडून या महिलांना सन्मानानं आरतीचा मान दिला गेला. यामुळे केवळ आरतीपुरता बदल न राहता समाजामध्ये समता आणि आपुलकीची एक नवी अशी सकारात्मक सुरुवात झाली होती. आणि असाच विचार आणि असाच सन्मान आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आणि समाजामध्ये कायम राहायला हवाय हीच आपल्या बाप्पाच्या चरणी जाता जाता प्रार्थना आहे मंडळी. आणि खरंच बाप्पाने सुद्धा महिलांना इतकं बळ दिलं पाहिजे की त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नयेत आणि कोणतीही वेळ असो कोणताही प्रसंग असो त्याला सामोरं जाण्याचं बळ बाप्पा त्यांना देऊयात. मंडळी अशाच गोष्टींसाठी भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आमिर खान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 11:25 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी, आज आहे अनंत चतुर्दशी आणि त्याच सोबत मंडळी आज अनेक जण आता म्हणजे प्रत्येक जण आता विसर्जनाची तयारी करत आहे आणि बाप्पासाठी शिदोरी सुद्धा बनवत आहे. मंडळी, एक गणपती विसर्जनाची जी पारंपरिक पद्धत आहे ना, तर ती मला तुम्हाला सांगायची, ती आजही अनेक खेडेगावांमध्ये, कोकणामध्ये किंवा अनेक जे पारंपरिक जे लोक आहेत, आपले आजी आजोबा असतील किंवा ज्येष्ठ मंडळी असतील, तर आजही त्या गोष्टींना फॉलो केलं जात आहे. आता आज आपण बघतोय की जसं विसर्जन म्हटलं तर मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे किती हाल होतात, वरतून त्या मूर्त्या विसर्जनाच्या नावाखाली फेकल्या जातात. गणपती बाप्पाला आपण एवढे दिवस पूजतो, एवढे दिवस त्याची सेवा करतो आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र त्याचे हाल करतो, हे कुठेतरी पटण्यासारखं नाही आहे. मंडळी, आपल्या पूर्वजांनी खूप छान पारंपरिक पद्धत आपल्याला घालून दिलेली आहे, ती म्हणजे जे घरगुती गणपती असतात, जे मातीचे बनवलेले असतात, ज्याची जी माती आहे ती सहज वितळते, विरघळते, तर तर तुम्ही सुद्धा जर गणपती बाप्पा आपल्या शाडू मातीचा, लाल मातीचा वगैरे जर बसवलेला असेल, तर संध्याकाळी छानपैकी एक मोठं भांड किंवा एक मोठं जे आपण म्हणतो बादली असेल किंवा टप असेल, तर ते घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाका आणि त्यासोबत आपलं जे स्वच्छ पाणी आहे ते पाणी घ्या. त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या असतील, आपले गुलाबाची फुलं असेल, झेंडूची फुलं असेल, तर त्याच्या पाकळ्या टाका आणि अगदी शांतपणे, म्हणजे बाप्पावरती आपण जे आभूषण घातलेले आहेत, जसं की मुकुट असेल, जसं की दोरा असेल जो आपण घालतो, त्यासोबत त्याची जी माळ असेल, तर ती सर्वात आधी काढून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण फक्त बाप्पाची जी मूर्ती आहे तर ती छानपैकी पाण्यामध्ये 3 वेळा म्हणजे बुडवणं आणि वरती काढणं, बुडवणं वरती काढणं ह्या गोष्टी करा आणि त्याच्यानंतर तर अगदी भावपूर्ण पद्धतीने त्या बाप्पाला निरोप द्या आणि छानपैकी डोक्यापर्यंत बादली म्हणजे ते पाणी जाईल एवढी काळजी घ्या आणि असं संपूर्णतः असं विसर्जन करा. आणि त्यासोबत मंडळी, वरती झाकण लावा आणि 2 ते 3 दिवसांनी झाकण उघडा आणि त्याच्यानंतर ती जी माती आहे जी विरघळलेली आहे, तर त्या मातीचं काय करायचं, जे वेगवेगळे रोपं असतील तर त्या रोपांमध्ये ती माती घाला किंवा ते संपूर्ण मातीचंच एक रोपटं म्हणजे असतं ना, नवीन बाजारातून विकत आणा आणि संपूर्ण जास्वंदाचं असेल किंवा गुलाबाचं असेल असं त्या रोपांमध्ये ती माती वापरा आणि ते पाणीसुद्धा मंडळी आपल्या जे रोपं आहेत, जे झाडं आहेत वनस्पती, तर त्यांना सुद्धा ते पाणी घाला. जेणेकरून काय होईल की बाप्पाला निरोप देण्याचं तुम्हाला दुःखही राहणार नाही आणि त्याचसोबत अगदी पर्यावरण पूरक ह्या गोष्टी होतील आणि बाप्पा श्रद्धेनं आपल्या घरी सुद्धा राहतील मंडळी. तर अशा पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन करावं मंडळी. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, गेल्या काही दिवसात आपण पाहिलं असेल लहान मुलं आपल्या गणपती बाप्पाशी किती पटकन आणि किती जास्त अटॅच होतात. म्हणजे इतर कोणत्याही सणांपेक्षा ही लहान मुलं एक वेगळंच असतं आणि गणपती बाप्पाचं आणि लहान मुलांचं नातं अगदी खास असतं. खर तर बाप्पाचं रूपच इतकं बालस्नेही आहे, इतकं गोंडस आहे. ती गोल मटोल मूर्ती, ते मोठे कान, ती सुंदर अशी सोंड आणि सोबत तो छोटासा उंदीर मामा. मुलांसाठी बाप्पा म्हणजे स्वर्गातून आलेला एक सुपर हिरोच किंवा त्यांचा लाडका दोस्त असतो. बाप्पाशी बोलताना मुलं कोणतीच अट ठेवत नाहीत, अगदी आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींनी संकोचपणे त्यांच्या कानामध्ये सांगून टाकतात. त्यांच्या निष्पाप भावनांना बाप्पाकडून फक्त आणि फक्त प्रेमच मिळत असतं. मंडळी, हा एक सुंदर विश्वास त्यांच्या मनात असतो. मंडळी, मुलांचं हेच निर्मळ निष्पाप प्रेम पाहिलं ना की वाटतं आपणही मोठे होतोय, पण आपल्यातल्या लहान मुलाला आणि बाप्पावरच्या या निखळ विश्वासाला आपण नेहमीच असंच जपायला हवंय. मंडळी, आपण दरवर्षी बाप्पाचं असंच स्वागत करायला हवंय, इवन याही पेक्षा जास्त मोठ्याने स्वागत करायला हवंय. आता काही गोष्टी यावर्षी करायच्या राहून गेल्या असतील तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण त्या गोष्टी करूयात आणि गणपती बाप्पाला विनम्र असं हे करूयात, विनंती करूयात की बाप्पा तू पुढच्या वर्षी प्लीज लवकर ये आणि हे जे दिवस आहेत हे लवकरात लवकर सुरू दे. आणि मंडळी, खरं तर सांगायचं झालं तर गणपती बाप्पा पुढील वर्षी 10 दिवस आधीच येणार आहेत आपल्याला भेटायला, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे, काही दिवस फक्त वाट बघावी लागणार आहे. तर मंडळी, आज छानपैकी बाप्पाला निरोप द्या. लहान मुलांना सुद्धा एक तुमच्या घरी लहान मुलं काय वागतात, बाप्पाशी त्यांचं नातं काय हे मला नक्की सांगा. 90111123 आपल्या संपर्क क्रमांकावरती ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे, तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, दुपारचे 12 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आपलं कोणी कौतुक केलं किंवा आपली स्तुती केली की मनाला किती छान वाटतं ना, पण सखींनो, या स्तुतीला सहज स्वीकारण्याआधी त्यावरती एक छोटासा टोल टॅक्स लावायला हवाय। होय, अगदी बरोबर ऐकलेत। जेव्हा लोक आपलं कौतुक करतात, खूप जास्त कौतुक करतात, तेव्हा नकळत मनामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते। आणि म्हणूनच मंडळी, कुणीही स्तुती केली की आधी थांबून स्वतःचं एक मूल्यांकन करा, म्हणजे स्वतःच्या कामाची खरी पडताळणी करा। रामचरित मानसच्या अयोध्या कांडामध्ये राजा दशरथांचा एक सुंदर प्रसंग आहे। जेव्हा दरबारामध्ये त्यांची स्तुती होत असे तेव्हा ते आरशात पाहून स्वतःचं मूल्यांकन करायचे। आपल्याला मिळालेली स्तुती आपल्याला अहंकारी बनवती आहे की अधिक नम्र, हे तपासणं म्हणजेच स्तुतीवरती स्वमूल्यांकनाचा टोल लावणे। त्यामुळे मंडळी, आजपासूनच कोणत्याही स्तुतीला मनामध्ये उतरवण्याआधी स्वतःचं मूल्यांकन नक्की करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अभी न जाओ छोड़ कर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण मंडळी आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनेक लोकांना आज खरंच कामं आहेत, कारण आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे, त्याची शिदोरी तयार करायची आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी म्हणजे तलावांवरती असेल किंवा जे प्रशासनानं जे कुंड बनवलेले आहे तर तिथे आपल्याला विसर्जनासाठी जायचं आहे. आणि अनेक जणांनी घरगुती बाप्पांचं विसर्जन केलं आहे, पण अनेक लोकांचं बाकी आहे. आणि मंडळी, थोड्याच वेळामध्ये खूप जास्त गर्दी होणार आहे, कारण यावर्षी जर तुम्ही बघाल तर इतक्या धामधूम पद्धतीनं बाप्पाला आपण आणलं होतं आणि खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपला गणेशोत्सव साजरा झाला. पण मंडळी, आजसुद्धा जशी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना जेवढी गर्दी होती त्याहीपेक्षा जास्त गर्दी मंडळी आता आज अनंत चतुर्दशीला असणार आहे. त्यामुळं सर्वांनी आपापली काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. त्याचसोबत मंडळी, पावसाळ्याचे दिवस आता आहेतच. आता सध्या थोडं ऊन आहे, पण तसं म्हणलं तर पावसाची शक्यता आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही विसर्जन करून या, बाप्पाला निरोप द्या. आणि मंडळी, तुम्ही यावर्षी काय संकल्प केला हे मला नक्की सांगा. 90-11-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. आणि हो, जर तुम्ही शाडूचे गणपती बसवलेले असतील तर मी आत्ताही तुम्हाला सांगते की संध्याकाळी निवांत तुम्ही घरगुती पद्धतीनं छान विसर्जन करा. आणि हीच खरी बाप्पाची सेवा असणार आहे मंडळी. कारण कसं आहे की जेव्हा आपण कुंडामध्ये विसर्जन करतो तेव्हा अनेक मूर्त्या असतात त्या विरघळत नाहीत किंवा मूर्तीची अवहेलना होते. कधी कधी हात ब्रेक होतात किंवा काय होतं हे बघवलं जात नाही, खरंच बघवलं जात नाही. त्याच्यामुळं अशा गोष्टी होण्यापेक्षा आपण घरच्या घरी आपल्या बाप्पाचं विसर्जन करणं तितकंच चांगलं आहे. आणि ज्यांची मंडळं आहेत, गणेश मंडळं आहेत, त्या मंडळींनी सुद्धा एक माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सुद्धा अगदी भक्तिभावानं बाप्पाचं विसर्जन करा. कुठेही काही उचनीच होऊ नये याची तुम्ही दखल घ्या. स्वतःची काळजी घ्या मंडळी. आणि अगदी थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेह वार्ता या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। नगरकर, गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आनंद, उत्सव आणि भक्तीचा सुंदर सोहळा। आपल्या घरोघरी आपण गणपती बाप्पांना विराजमान केलं, त्यांच्यासोबत आपण हसलो, खेळलो, त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांच्या आठवणी खूप काही आपल्या मनात साठवून ठेवलेल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पांना असं म्हणत आपण त्यांचा निरोप घेत आहोत। त्याचबरोबर नगरकरांना, आपल्या सर्वांना माहिती आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये यंदा मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना विराजमान करण्यात आलं। बाप्पाची आरती, उत्सव आणि सर्वांचा सहभाग यामुळे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं आणि आज बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस, त्यामुळे बाप्पांना निरोप देताना मनात आनंदासोबतच थोडीशी हुरहुरीही आहे, थोडीशी खंत आहे। हा संपूर्ण अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्नेहस्पर्श प्रकल्पाचे केंद्र समन्वयक चंद्रकांत शेंबडे सर। नमस्कार सर। सर, यंदा स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा केला, बाप्पाच्या आगमनाचा आनंद कसा अनुभवला आणि आज बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी आपल्या मनात काय भावना आहेत?
3: हा नमस्कार मॅडम। मॅडम चंद्रकांत शेंबडे, स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाचा समन्वयक आहे। यावर्षी स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये दरवर्षीप्रमाणे या पूर्ण कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, आयोजन आहे, ते प्रकल्पातील मुलंच करत आहेत। यामध्ये आमच्याकडे मुलांच्या 5 डॉर्मेटरी आहेत, 5 मुलांचे निवासस्थान आहेत। त्यामधील प्रत्येक डॉर्मेटरी मधून मुलांमधूनच निवड प्रक्रिया करून, निवडणूक घेऊन प्रत्येकी 2 सदस्य निवडले जातात आणि ह्या

0: मुलांच्या रनिंग स्पर्धा असेल, लिंबू चमचा असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, क्रेजी क्रिकेट असेल, चित्रकला असेल, चेस असेल, या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामधून मुलांना वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी केले जाते आणि त्यांच्यामधल्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले जाते. दुसरा याच्यामध्ये असा भाग आहे की यामध्ये कार्यक्रमाचे जे म्हणजे आरतीनंतर जे पाहुणे येतात, तर त्या पूर्ण पाहुण्याचं स्वागत असेल, त्यांचा सत्कार असेल, ते सूत्रसंचालन असेल, तर हे सर्व मुलं करतात. याच्यामधून आमचा कार्तिक बोरावके हा जो मुलगा आहे, तर तो मुलगा सूत्रसंचालन या वर्षी करायला शिकला. आमचे अध्यक्ष मंडळाचे जे अध्यक्ष आहेत साई तुपे आणि उपाध्यक्ष सुनील पंडित आहेत, तर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण डेव्हलप होत चाललाय. म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करायचं असेल, पाहुण्यांसोबत कसा संवाद करायचा असेल, ही मुलं शिकतात या सर्व प्रोसेस मधून. आणि मुलांना म्हणजे सुप्त गुण आहेत त्याला वाव मिळत आहे. म्हणजे कार्यक्रमाची जेव्हा आरती झालेली असते तेव्हा पाहुण्याचं स्वागत जे आहे ते स्नेहस्पर्श प्रकल्पातील राम घोडके हा मुलगा करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला हे समजलं की त्याच्यामध्ये गीत गायन चांगला हे आहे, तो गायन मध्ये भविष्यात स्वतःचं करिअर करू शकतो. तर ह्या गुणांचाही मुलांचा विकास होत आहे. आणि आम्ही सरते शेवटी म्हणजे विसर्जनाच्या आदल्या म्हणजे विसर्जनाच्या दिवशी ही ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्यात तर त्याचं आम्ही बक्षीस वितरण पण करणार आहे मुलांना आणि त्याचाही कार्यक्रम घेणार आहे.
1: आणि गणपती बाप्पा आले तर तुम्ही काय
0: या वर्षी मॅडम पाऊस खूप कमी आहे. सर्व शेतकरी गावकरी ग्रामस्थ सर्वच लोक चिंतेत आहेत, पाण्याची खूप कमतरता आहे. तर आम्ही देखील प्रकल्पात मुले आम्ही पाणी वाचवण्याचे बाबत काम करत आहोत. तर आम्हाला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे की पुढील पावसाळ्यापर्यंत म्हणजे पाणी कसं वाचवता येईल, पाण्याचं थेंब कसं वायपड जाणार नाही, ते योग्य ठिकाणी कसा मार्गी लागेल, त्या दृष्टीने नियोजन करावे असे आम्हाला स्नेहस्पर्श बाल गणेश मंडळातर्फे सर्व नगरकरांना संदेश द्यावा असं वाटतो.
1: धन्यवाद. सर आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये ह्या वर्षी सुद्धा अगदी आनंदात आणि उत्साहात गणेश उत्सव आपण साजरा करत आहोत. तर गणपती बाप्पांचं विसर्जन करताना तुम्हाला काय वाटतंय आणि ह्या वर्षीची तुमची थीम काय होती आणि गणपती बाप्पांना तुम्ही काय सांगू इच्छिताय?
0: या वर्षी स्नेहस्पर्श बाल गणेश मंडळाची थीम होती पाणी वाचवा, ही आमची थीम होती. म्हणजे आम्ही पुढील वर्षभर आम्ही पाणी वाचवण्यावरती भर देणार आहोत बाल गणेश मंडळातर्फे. आणि सर्व पूर्ण जे गणेश गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून ते आजपर्यंत सर्व आनंदाचं वातावरण आहे. मुलं सकाळ संध्याकाळ आरती करतात, ऍक्टिव्हिटी चालू आहेत आणि एक गणपती जातानाच पण आनंदाचं वातावरण आहे. ज्या क्रिकेटच्या मॅचेस आहेत तर ते मॅचेस झाल्यानंतर बाप्पाला आम्ही निरोप देणार आहोत. बाप्पाच्या चरणी आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही एकच विनंती करू की बाप्पा लवकरात लवकर नगरकर आणि सर्व महाराष्ट्रात आम्हाला पाठवून दे. आणि बाप्पाला निरोप देताना देखील पाऊस यावा, बाप्पांना पाऊस पाठवावा अशी गणपती बाप्पाकडे स्नेहस्पर्श बाल गणेश मंडळातर्फे विनंती करावीशी वाटते. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद सर.
2: नगरकर आताच आपल्या सोबत होते स्नेहस्पर्श प्रकल्पातील केंद्र समन्वयक चंद्रकांत शेंबडे सर, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत. सरांनी सांगितलेल्या या अनुभवातून स्नेहस्पर्श प्रकल्पातील गणेश उत्सवाचा आनंद आपणही अनुभवला. बाप्पा आज निरोप घेत असले तरी त्यांच्या आठवणी आणि आनंद आपल्या मनात कायम राहील. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. आणि इथे वेळ झालेली आहे छोटेसे म्युझिकल ब्रेक ची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा दुसरा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110 6465 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत. आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांना विराजमान करण्यात आलं. बाप्पाच्या आगमनामुळे सगळ्यांच्या मनात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याचबरोबर आज बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आहे, त्यामुळे स्नेहस्पर्श प्रकल्पातील दीपाली युवराज बनसोडे ह्या तेथील केअरटेकर आहेत, यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, यंदा स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये बाप्पाचं स्वागत कशा पद्धतीने करण्यात आलं आणि आज बाप्पांना निरोप देताना तुम्हाला काय वाटत आहे?
1: ऐकायला नक्कीच आवडेल. नमस्कार मॅडम, इकडे ना आम्ही पहिल्या दिवसापासून गणपती बसवलेला आहे. सकाळी आम्ही एकरी वर्ग वगैरे आरती करतो आणि संध्याकाळी गेस्ट येतात आरतीसाठी. मग ते गेस्टचं स्वागत कसं करतो आम्ही, अगोदर मुलांना तिथे वाजंत्री वगैरे म्हणजे ढोल वगैरे वाजवतात मुलं, ढोल वाजवून त्यांचं स्वागत केलं जातं. नंतर मग ते वरती आल्यावरती औक्षण करतो आम्ही गेस्टचं. औक्षण झाल्यानंतर मग गेस्टच्या हाती आरती वगैरे पूजा वगैरे केली जाते गणपती बाप्पांची. त्यानंतर मग प्रसाद वाटप करतो मुलांना.
2: ऍक्टिव्हिटीज घेत आहेत तर यातून विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो?
1: ऍक्टिव्हिटी रोज म्हणजे आम्ही एक एक गेम घेतो मुलांचा. कबड्डी, खो खो, बास्केट, हे हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे रोज एक एक गेम घेतो. त्यानुसार मुलांचं कसं असं मुलं त्यामध्ये खूप आनंदाने सहभाग होतात आणि मुलांचा उत्साह वाढतो त्याच्यामध्ये. खूप आनंदाने खेळतात त्यामध्ये मुलांनी त्यांचा रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यामुळे रोज त्यांचा उत्साह वाढतच चाललेला आहे आणि रोज आम्ही असं ऍक्टिव्हिटी घेतो त्यांची.
2: नक्कीच मॅडम,
1: मुलांना प्रसाद वाटप करतो आणि इथे स्वतः आम्ही लेडीज कर्मचारी वगैरे मिळून चुलीवरती मुलांना प्रसाद बनवतो मॅडम. कधी शाबू वडा, कधी शेंगाचे लाडू, ते वेगवेगळे मोदक असे प्रसाद बनवून मुलांना वाटप करतो मॅडम.
2: तर आपल्या गणेश उत्सवाची काय थीम मॅडम ह्या वर्षी?
1: पाणी वाचवा.
2: अच्छा, आणि आता गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करणार आहोत, मागायचं आहे गणपती बाप्पांकडे आणि तुम्हाला कसं वाटतंय?
1: एकदम असं गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा बसवल्यापासून आम्ही सगळेजण खूपच आनंदात आहे आणि दिवसेंदिवस आमचा उत्साह सुद्धा वाढत आहे. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आम्ही मुलांसोबत आम्ही सहभागी होतो आणि दरवर्षी पण असं गणपती बाप्पानी नोकर अपेक्षा आहे.
2: आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करताना तुम्हाला
1: विसर्जन करायची तर आमची मुळीच इच्छा नाहीये, कारण हो करूशी वाटत नाही. गणपती बाप्पा रोज असं सोबत म्हणजे वेगवेगळ्या आम्हाला त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज घेता येतात. खूप आनंद वाटतं आरती घेताना, प्रसाद घेताना, आरती करताना, पूजा करताना. खूप छान वाटतं की असं वाटतं की कंटिन्यू राहावं गणपती बाप्पा आपल्या सोबत.
2: हे तर सर्वांनाच वाटतंय, गणपती बाप्पा आले की असं वाटतं वर्षानुवर्ष आपल्या पशीच राहावा. परंतु आपण 10 दिवस ते बसवत असतो आणि नंतर त्यांचं विसर्जन करतो.
1: मॅडम, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
2: थँक्यू
1: मॅडम.
0: नगरकर आताच आपल्या सोबत होत्या. स्नेहस्पर्श प्रकल्पातील दीपाली युवराज बनसोडे ह्या तेथील केअरटेकर आहेत. दीपाली मॅडम यांच्या भावना आपण ऐकल्या. बाप्पा आज निरोप घेत असले तरी त्यांनी दिलेला आनंद आणि सुंदर आठवणी आपल्या मनात कायम राहतील. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, गणपती बाप्पाच्या आगमनाने गेल्या काही दिवसापासून आपल्या घरात आणि मनात आनंदाचं वातावरण होतं. आज बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. बाप्पांना निरोप देताना मनात थोडी हुरहुर आहे, पण त्यासोबतच पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा आपल्या घरी येणार हा आनंद देखील आहे. नगरकरांनो, स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये यंदाही मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पांना विराजमान केलं आणि त्यांच्या आगमनापासून आजच्या विसर्जनापर्यंतचा हा प्रवास आनंदाचा आणि आठवणीचा राहिला आहे. आज आपल्या सोबत आहे स्नेहस्पर्श प्रकल्पातील विद्यार्थी अजय रमेश शिंदे. त्याच्याकडून जाणून घेऊया त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार अजय, यंदा स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करताना तुला कसं वाटत आणि आज बाप्पाचं विसर्जन होत असताना तुला काय वाटत आहे?
1: नमस्कार, अजय रमेश शिंदे. मी स्नेहस्पर्श बालगणेशचा सदस्य बोलतो. आम्हाला खूप छान वाटतंय. आम्ही रोज कोणतेही नवीन गेस्ट आले का त्यांचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतो. खूप आनंद होतो. आम्ही आमच्या परिसर मध्ये जे फुलांचे वगैरे झाड आहे ना, त्या फुलाचे बुके वगैरे बनवून त्यांचा सत्कार करतो. त्यांनाही खूप छान वाटतं आणि आम्हालाही खूप छान वाटतं.
2: आणि गणपती बाप्पा स्पेशल तुम्ही काय केलंय तिथे?
1: आम्ही डाळ भट्टीचा कार्यक्रम ठेवला. दरवर्षी वेगळं वेगळं काही असतं, पण ह्या वर्षी डाळ भट्टीचा कार्यक्रम आहे.
2: आणि गणपती बाप्पांना तू काय सांगू इच्छितोय?
1: पाऊस पाड आमचं तिथं.
2: अच्छा, आणि गणपती बाप्पा आता बसलेले तर एकदम आनंदाचं वातावरण आहेच, परंतु आता विसर्जन होत आहे बाप्पांचं, तर तुला काय वाटतंय?
1: नको वाटतंय, कारण की रोज कोणी ना कोणी गेस्ट येतात. आम्हाला त्यांचं सत्कार स्वागत करण्यात खूप चांगलं वाटतं. आम्ही वगैरे ढोल वगैरे वाजवून त्यांचं स्वागत करतो, गाणे वगैरे लावतो, आम्ही नाचतो. नंतर हे कुठे मिळणार?
2: अच्छा,
1: आम्ही डेकोरेशन केलं. दर टायमाला आम्ही रोज वेगवेगळे खेळ घेतो, त्याच्यातून नंबर काढतो. खूप चांगलं मजा मस्ती रोज. आम्ही कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट असले गेम खेळतो. लिंबू चमचा लहान मुलांसाठी, चित्रकला, अजून हे प्रश्न मंजिरिका.
2: अच्छा,
1: एवढंच ऍक्टिव्हिटी घेत असतो.
2: अच्छा, आणि तिथे तुम्हाला जे काही सदस्य वगैरे मेंबर नमूद करून दिले असतील, तर तुम्हाला काय वाटतंय की आपण आपल्या गणेश मंडळाचे हे सदस्य आहोत, आपण उपाध्यक्ष बनलो ते, आपण सदस्य झालो ते, तर तेव्हा तुम्हाला काय वाटतंय?
1: आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्ही सदस्य, मी सदस्य पण उपाध्यक्ष वगैरे ते पण खूप चांगलं काम करतात. आमच्याकडे पंडित आहे, तो दरवर्षी दर टायमाला कोणताही नवीन गेस्ट आले ना तर त्यांचा सत्कार करतो. खूप चांगलं.
2: अच्छा, थँक्यू सो मच.
0: नगरकर आताच आपल्या सोबत होता स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पातील विद्यार्थी अजय रमेश शिंदे. तर अजयने त्याच्या मनातल्या सुंदर भावना आपल्या सोबत शेअर केल्या आहे. बाप्पा आज निरोप घेत असले तरी त्यांच्या सोबतचे हे आनंदाचे क्षण आणि आठवणी कायम आपल्या मनात राहतील, हे तर नक्की आहे. आणि बाप्पांसोबत आपण जे काही टाइम स्पेंड केला आहे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण खूप सारे एन्जॉय केलेलं आहे, खूप सारे मोदक बाप्पांसोबत आपण सुद्धा खाल्लेले आहेत. तर गणपती बाप्पांचं विसर्जन होताना सर्वांनाच वाईट वाटतं आणि एक मनाला हुरहुरी लागून गेलेली आहे. ह्या वर्षी जसं सर्वांना आनंद, सुख, समाधान देऊन जात आहात, तसेच पुढच्या वर्षीही लवकर या. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, बाप्पाचं आगमन झालं आणि कधी हे काही दिवस आनंदात निघून गेले हे कळलंच नाही. आज बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. मनात हुरहुर आहे, पण पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा येणार ही आशा आणि आनंदही आहे. नगरकरांनो, गेल्या काही दिवसात आरती, प्रसाद, उत्सव आणि आनंदाने सगळं वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. आज बाप्पांचा निरोप आपण घेत आहोत. तर आज आपल्या सोबत आहे स्नेहस्पर्श प्रकल्पातील गंगा सिंग विद्यार्थिनी. तिच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार गंगा. स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये यंदाचा गणेश उत्सव तुला कसा वाटला? बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे हे दिवस तुझ्यासाठी कसे होते? हॅलो, नमस्कार गंगा.
1: नमस्कार.
0: तर आपण सर्वजणांनी घराघरात आणि आपल्या प्रकल्पामध्ये सर्वत्र आपण गणपती बाप्पांना विराजमान केलं आहे आणि यानंतर आज गणपती बाप्पांचं विसर्जन होत आहे. तर गंगा, तुला काय वाटतंय?
1: नमस्कार नगरकर, माझे नाव गंगा सिंग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर आपल्या सर्व स्नेहालयाच्या प्रोजेक्टमध्ये गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. तर आता मी स्नेहस्पर्श प्रोजेक्टला राहते. तर तिकडं मी मुलांचं बघते की तिथं आता आपल्या 12 दिवसात काय करायचं, म्हणजे आमच्या इकडं दरवर्षी चांगलेच ऍक्टिव्हिटी होत आहेत. तर ह्या वर्षी मुलांचे खेळ घेतले आणि खास करून तर हे सगळं जे प्रोग्राम वगैरे होते ते सगळे मुलांनी सांभाळले, कारण त्यातून मुलांना जबाबदारी घेण्याचं कळलं. अजून तिथं खूप सारे गेम होत्यात, ऍक्टिव्हिटीज होत्यात, स्पेशल प्रसाद होते, जसे मोमोज, खिचडीचे वडे, असे प्रत्येक दिवशी एक दिवस मुलांकडे, एक दिवस मुलींकडे दाल भट्टी वगैरे असं बनवणं चाललं होतं. तर ह्यातून मुलांना एक वेगळाच आनंद भेटत होता की आता बाप्पांची जायची वेळ पण आलेली आहे. तरी पण बाप्पा, आपल्याला असं वाटतं की बाप्पा जावा नाही, इथंच राहावं आपल्यापाशी, पण अजून एकदा पण बाप्पा जाता जाता आपण खूप काही चांगले मेसेज घेतोय की जबाबदारी कशी घ्यावी, मोठ्यांकडून काय शिकावं. तर अजून हाच मेसेज घेऊन जायचा आहे की पुढं आपण पुढच्या वर्षी अजून किती चांगलं करू शकतो, अजून काय शिकू आपण, ह्याचा पूर्ण प्लॅनिंग करायचं आहे. तर आपण बाप्पाला बाय करूया आणि बोलूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.
0: नगरकर आताच आपल्या सोबत होती स्नेहस्पर्श प्रकल्पातील गंगा सिंग ही विद्यार्थिनी. गंगाने तिचा सुंदर अनुभव आपल्या सोबत शेअर केला आहे. बाप्पाचा निरोप घेत असलोय. या गणेश उत्सवाच्या गोड आठवणी नक्कीच आपल्या सर्वांच्या मनात राहतील. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठे जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, काय म्हणताय, बाप्पाच्या आगमनापासून हा उत्सव, आरत्या, प्रसाद आणि सगळ्यांसोबतच्या आनंदाचे क्षण, खरंच दिवस कसे गेले ते कळलंच नाही. आज बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे, पण निरोप म्हणजे दुःख नाही बरं का, कारण बाप्पा आपल्या मनात आहेत आणि पुढच्या वर्षी पुन्हा मोठ्या आनंदाने आपल्या घरी येणार आहेत. म्हणूनच आज विसर्जनाच्या वेळी चेहऱ्यावर हसू ठेवा, मनात बाप्पाचं नाव ठेवा आणि आपल्या लाडक्या बाप्पांना आनंदाने निरोप द्या. नगरकरांनो, गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्नेहालय संचलित मानस ग्राम प्रकल्पामध्ये यंदा गणेश उत्सव उत्साहात गणेश उत्सव हा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा गणेश उत्सव मानस ग्राम प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, बाप्पाच्या आगमनाचा आनंद कसा अनुभवला आणि आज विसर्जनाच्या दिवशी काय भावना आहे हे आपण जाणून घेऊया मानस ग्राम प्रकल्पातील विद्यार्थिनी परी सूर्यवंशी हिच्याकडून. नमस्कार परी.
2: नमस्कार. नमस्कार, मी परी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर स्नेहालय संचलित मानसग्राम या प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण आम्ही गणपती बाप्पाला विराजमान केलं आहे. आम्ही डेकोरेशन केलं आणि सगळ्यांचा सहभाग होता खूप छान. सगळेजण आनंदी होते की गणपती बाप्पा आल्या म्हणून. आणि आम्ही काही ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या की ज्याच्यात मानसग्रामचे लाभार्थी खूप छान प्रकारे सहभाग झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मानसग्रामचे लाभार्थी आहेत त्यांनी ह्यावर्षी जे आपले मानसग्रामचे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम काय आहे, ते कसं करतात, त्याच्यावरती एक छोटीशी नाटिका बसवली होती. तशाच प्रकारे एक छोटासा डान्स पण बसवला होता. तर आज तसंच गणपती बाप्पांचं पण विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पांना निरोप नाही द्यावा असं वाटतोय की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.
1: नगरकर आताच आपल्या सोबत होती मानसग्राम प्रकल्पातील विद्यार्थिनी परी सूर्यवंशी. परीने तिचा सुंदर अनुभव आणि मनातल्या भावना आपल्या सोबत शेअर केल्या. बाप्पा आज निरोप घेत असले तरी या गणेश उत्सवाच्या गोड आठवणी कायम आपल्या मनात राहतील. आणि हो नगरकर, बाप्पांचा हा उत्सव असाच मनात ठेवायचा. तर नगरकरांनो, आजच्या या सुंदर कार्यक्रमातून तुमच्याशी गप्पा मारताना खरंच खूप आनंद झाला. बाप्पांच्या आठवणी, आनंदाचे क्षण आणि तुमची साथ अशीच कायम राहू दे. आजच्या कार्यक्रमाला इथेच आपण थांबूया, पण आपल्या गप्पा नक्की थांबणार नाही. पुन्हा भेटूया, पुन्हा बोलूया आणि पुन्हा अशा सुंदर आठवणी घेऊन आपणही सुंदर आठवणी घेऊन तुमच्या भेटीला येऊया. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. तर आपण सर्वजणांनी एकदा आपल्या बाप्पांसाठी स्पेशल बोलूया. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. तर नगरकर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेल्या 10-12 दिवसापासून आपण मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात हा गणेशोत्सव साजरा करत आहोत. परंतु दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीचा दिवस आज आलेला आहे, तेव्हा या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण अष्टविनायकाची माहिती ऐकली, विदर्भातल्या अष्टविनायकाची माहिती ऐकली, त्याचबरोबर आडवाटेतल्या गणपतींची पण माहिती ऐकली आणि महाराष्ट्रातले जे गडकिल्ले आहेत त्यांच्याविषयी देखील माहिती ऐकली. आता आडवाटेतले गणेश कोणते आहेत आणि त्यातले काही गणपती आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत, तेव्हा आपण आता जाणून घेऊया या आडवाटेच्या गणपतींविषयी. जे उर्वरित आपले आडवाटेतले गणपती आहेत तर आपण बघूया. आता एक गणपती आहे कडावचा सिद्धिविनायक. राजमार्ग सोडून आडवाटेवर चालायची सवय लागली की भगवंत तिथेही आपल्याला दर्शन देतो. परिचित त्याच त्याच ठिकाणी जाऊन गर्दीमध्ये रेटारेटी करून घेण्यापेक्षा जरा वेगळ्या वाटा धुंडाळल्या तर निश्चितच रम्य निवांत स्थाने पाहता येतात. किल्ले भटकणाऱ्या मंडळींना नक्कीच या गोष्टींचा अनुभव येतो. कर्जत तालुक्यात पेठचा किल्ला किंवा कोथळीगड प्रसिद्ध आहेच. तिथंच पायथ्याला आंबिवली गावात डोंगरात खोदलेली लेणीसुद्धा आहे. कोथळीगडाजवळून कौल्याच्या धारेनं म्हणजेच घाटवाटेनं भीमाशंकरला जाता येतं. याच कोथळीगडाच्या परिसरात एक सुंदर गणेशस्थान आहे, कडाव गावचा दिगंबर सिद्धिविनायक. कर्जत रेल्वे स्टेशनपासून जेमतेम 8 किलोमीटरवर कडाव हे गाव आहे. इथली गणेश प्रतिमा खूप प्राचीन आहे असं सांगितलं जातं. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. अंदाजे 300 वर्षांपूर्वी या गावचे पाटील श्री धुळे यांना शेत नांगरत असताना ही मूर्ती सापडली, त्यामुळे धुळे परिवाराचे हे कुलदैवत मानले गेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला असं सांगतात. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही खूप मोठी असून एकदंत शूरपकर्ण. या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ही घडवलेली आहे. दिगंबर आणि यज्ञोपवीत परिधान केलेली अशी ही निश्चितच आगळीवेगळी मूर्ती आहे.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

वेलकम बॅक मंडळी. आता हे गणेशजी आहेत कनकेश्वरचा श्रीराम सिद्धिविनायक. समुद्रकाठी गिरीवर नाना जाती तरुवर पुष्पवाटिका अपार मन निवे पाहता स्थळ पाहता सबळ नाम साजिरे कनकेश्वर होती कामना सफल जिये ठाई राहता मूळ स्थापना यथार्थ सर्व भक्तांचा कृतार्थ गजानन तो समर्थ स्वामी येथे नांदतो श्री हृदयी केवळ ऐसे भासती सकळ निरुपमेय महास्थळ शोक सर्व भंगतो. असं वर्णन केलेलं निसर्गरम्य गिरीस्थान म्हणजे कनकेश्वर. अलिबागपासून अगदी जवळ असून 2000 फूट उंचीवर डोंगरावर आहे. काहीसं वेगळं चढून जाण्यासाठी सुलभ आणि माथ्यावरून दिसणारं दृश्य केवळ अप्रतिम असं हे ठिकाण आहे. शिवराजनीती वर्णन करणाऱ्या आज्ञापत्र या प्रख्यात ग्रंथाचे रचनाकार रामचंद्रपंत अमात्य हे पुढं शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मनस्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते. कनकेश्वर हे खरं तर शंकराचं स्वयंभू स्थान आहे, परंतु इथं असलेली सुडौल देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा अगदी पाहण्याजोगी आहे. अलिबागपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर मापगाव नावाचे गाव आहे. मापगावपासून जवळच असणाऱ्या डोंगराच्या अंदाजे 800 दगडी पायऱ्या चढून वर जावं लागतं. इथं असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुखी मंदिर वसलं आहे. हे मंदिर कराड येथील गणेशशास्त्री जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांनी ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके 1798 रोजी बांधले. तथस्वामी लंबोदरानंद असं नाव धारण केले. याच परशुराम भक्त श्री लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामानं तपश्चर्येसाठी श्री लक्ष्मी गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथं जाऊन तपश्चर्या कराव्यास सांगितलं. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक स्नेही श्री बापट यांनी स्वामींच्या समाधी शेजारीच हे गणेश मंदिर बांधले. परंतु या गणेशाची पूजा करू नये असा परशुरामांचा आदेश असल्यामुळं त्यांनी वडोदरा येथील श्री गोपाळराव मैराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची ह्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामानं लंबोदर स्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेश प्रतिमा जवळजवळ 3 फूट उंच असून संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्ती शेजारीच रिद्धिसिद्धी यांच्या मूर्तीसुद्धा आहेत. वैशाख शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा ह्या दिवसात इथं मोठा वार्षिक जन्मोत्सव साजरा करतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला लंबोदर स्वामींची पुण्यतिथी साजरी होते. तर श्रोतेमित्र हो, कणकेश्वरचा श्रीराम सिद्धिविनायक याचं अंतर आहे मुंबईपासून 92 किलोमीटर. मुंबईवरून भाऊच्या धक्क्यावरून अलिबागसाठी लॉन्च सेवा आहे. अलिबागपासून पुढं कनकेश्वर हे 10 किलोमीटरवर आहे. जवळचं रेल्वे स्थानक आहे कोकण रेल्वेवरील पेण आणि बस स्थानक आहे अलिबाग. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक, अर्थात गणेशाचं एक सुंदर गाणं ऐकूया.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मित्र हो. नंदीग्रामचा सिद्धिविनायक हा गणपती देखील अत्यंत पाहण्याजोगा आहे. आता गणपती हे तर सर्वांचं लाडकं दैवत आहे, आग्रहपूजेचा मान त्याला आहेच, पण त्याशिवाय ते तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवतसुद्धा आहे. गावोगावी गणेशाच्या निरनिराळ्या मूर्ती आणि त्याची मंदिरे आढळतात. प्रत्येक ठिकाणामागे काही ना काही दंतकथा ऐकायला मिळतात. अत्यंत सुप्रसिद्ध अष्टविनायक तर आपल्याकडं आहेतच, पण त्याशिवाय काही वैशिष्ट्यपूर्ण गणपती आपल्याला आढळतात. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या ठिकाणापासून जेमतेम 8 किलोमीटरवर नंदीग्राम, ज्याला नांदगाव असंही म्हणतात, या गावी आहे श्री सिद्धिविनायकाचे देवस्थान. एक जागृत आणि नवसाला पावणारे दैवत अशी याची पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे. मंदिर भव्य आणि प्रेक्षणीय आहे. मंदिराचा अंतर्भाग अत्यंत कलाकुसरीच्या नक्षीकामानं सुशोभित केलेला दिसतोय. अतिशय शांत आणि रमणीय परिसरामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील मूर्ती अंदाजे 4 फूट उंचीची असून ती उजव्या सोंडीची आहे. या गणपतीभोवती प्रदक्षिणा घालताना सर्व बाजूंनी याचे दर्शन घेता येते. स्वयंभू मूर्ती असलेल्या या मंदिराला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली होती. माघ चतुर्थीला या विनायकाची जन्मतिथी साजरी केली जाते. तसंच संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमते. अलिबागहून नागाव चौल रेवदंडा मार्गे आपण नंदीग्रामी येऊ शकतो. अखंड सागराची सोबत आणि नारळी पोफळीच्या बागांचे सानिध्य यामुळे हा प्रवास अत्यंत रमणीय असा आहे. देवस्थानातर्फे भक्तांच्या सोयीसाठी धर्मशाळा देखील इथं बांधली आहे. तेव्हा आपणही नंदीग्रामला जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या. मुंबईपासून याचं अंतर आहे 155 किलोमीटर. जवळचं रेल्वे स्थानक आहे कोकण रेल्वेवरील रोहा हे रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक आहे नांदगाव. आता आपण घेऊया

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आडवाटेतला इंचनाळचा गणपती याविषयी माहिती ऐकू आता. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणं, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा दुर्लक्षित भागच म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीनं खूप समृद्ध असूनही या प्रदेशाबद्दल फारशी माहिती लोकांना नाही आहे. आणि श्रोते हो, भौगोलिकदृष्ट्याही हा प्रदेश काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळच आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि चंदगड, आजरा यासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला फक्त 7 किलोमीटर अंतरावर इंचनाळ नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर आहे आणि याच ठिकाणी गणेशाचं एक सुंदर मंदिर उभं आहे. आणि या मंदिराला मोठा इतिहास लाभलेला आहे. इसवी सन 1907-8 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ इंचनाळ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987-1992 या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्यानं बांधलं. आणि त्यासाठी गोकाकहून आणलेला आरभाव जातीचा दगड वापरला गेला. करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4 मे 1992 रोजी मंदिराचा कळसारोहण समारंभ झाला. प्रशस्त सभामंडप, बाजूला बगीचा, महादेव मंदिर असा हा अगदी रम्य परिसर आहे. मित्रांनो, इंचनाळच्या या परिसरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे 2.25 फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती शांत आणि प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडं देवाच्या नावानं जवळजवळ 1 एकर बागायती जमीन आहे. माघी गणेश जयंतीला इथं मोठा उत्सव करतात आणि महाप्रसादाचे आयोजन करतात. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे जोशी घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे. कोल्हापूर गडहिंग्लजला येण्यासाठी बससेवा विपुल आहे. मुद्दाम वाटवाकडी करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे, बरं का मित्र हो. आता मुंबईपासून अंतर आहे 440 किलोमीटर. जवळचं रेल्वे स्थानक आहे कोल्हापूर आणि जवळचं बस स्थानक आहे गडहिंग्लज. तेव्हा आपणही इंचनाळचा गणपती अवश्य बघून या, त्यांचं दर्शन घेऊन या. आपण घेऊया म्युझिकल भक्तिमय ब्रेक.

0: नमस्कार, मी अभय जहिराबादकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्र हो. आता आपण आणखीन एक गणपती आहे, श्री सिद्धिविनायक तुरंबे. आडवाटेवरचे निरनिराळे गणपती शोधत असताना खूप सुंदर सामाजिक बांधिलकी जपणारी आणि भक्तांचे ग्रामस्थांचे हित जोपासणारी मंदिरे देवस्थानं आपल्याला आढळतात. गणपतीच्या नावाचा नुसताच गाजावाजा न करता आपल्याकडून समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं कशी मदत होईल हे जाणीवपूर्वक पाहणारी मंडळीही भेटतात. तुरंब्याचे देवस्थान हे याच प्रकारातले एक आहे. कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर कोल्हापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर राधानगरी तालुक्यात तुरंबे नावाचे गाव आहे. गावातूनच वाहणाऱ्या दूधगंगा नदीमुळं गाव समृद्ध आहे. मुख्य रस्त्यावरच जीर्णोद्धार झालेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर लागतं. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरातन आहे. नोव्हेंबर 2000 या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. 40 फूट रुंद आणि 80 फूट लांब असं प्रशस्त क्षेत्र लाभलेल्या या मंदिरात अंदाजे 2.5 फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती संपूर्णपणे शेंदूर चर्चित आहे. चारही हातात विविध आयुधे आहेत. ग्रामस्थ या ठिकाणचे महत्त्व असे सांगतात की अष्टविनायकातल्या एका गणपतीचे पुजारी या सिद्धिविनायकाला अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून नवस बोलले आणि त्यांची मनीषा पूर्ण झाली. पंचक्रोशीतच नव्हे तर अगदी दूरदूरच्या गावाहूनही इथं भाविक मोठ्या श्रद्धेनं येतात. माघी गणेशोत्सव हा इथला खूप मोठा उत्सव असतो. गणेश सप्ताह इथं साजरा केला जातो आणि या 7 दिवसांमध्ये देवस्थानातर्फे ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते यांचे कार्यक्रम ठेवले जातात. जलसुराज्याचे सचिव डॉक्टर इंद्रजीत देशमुख यांचे सक्रिय योगदान या ठिकाणी असते. गायन कीर्तनाबरोबरच गावातील 10वी 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक आणि जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या देवस्थानातर्फे राबवला जातो. देवस्थान समितीचे सचिव बाळासाहेब वागवेकर आणि त्यांचे सहकारी यांचं मोठं योगदान या कार्यक्रमात असतं. मार्गशीर्ष चतुर्थीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो तेव्हा महाप्रसादाचे आयोजन देखील असते. सामाजिक जाणीव जपणारे हे आडवाटेवरचे देवस्थान मुद्दाम जाऊन भेट देण्याजोगे आहे, तेव्हा तुम्ही अवश्य पाहून या. मुंबईपासून याचं अंतर आहे 423 किलोमीटर. जवळचं रेल्वे स्थानक आहे कोल्हापूर आणि जवळचं बस स्थानक आहे गारगोटी. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक मित्र हो, साधू महाराजांचा गणपती। आता या गणपतीविषयी आपण माहिती ऐकूया। मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असलेले कंधार हे गाव राष्ट्रकूटांच्या राजधानीचे शहर होते। कंधारचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे। राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या काळात कंधार नगर खूप जाणीवपूर्वक वसवलं गेलं। राष्ट्रकूट राजांनी मन्याड नदीकाठी सर्व बाजूनं निसर्गतः संरक्षण लाभलेल्या भूभागावर आपली राजधानी वसवली होती। आणि याच कंधार गावाच्या पश्चिमेस जवळपास 3 किलोमीटर अंतरावर हे गणेश मंदिर आहे। मराठवाड्यातील प्रसिद्ध संत श्री साधू महाराज एकदा आषाढी एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात असताना त्यांचा मुक्काम शेकापूर इथं पडला होता। तिथं गणेशानं त्यांना स्वप्नदृष्टांत दिला की मन्याड नदीच्या उत्तर तीरावर जमिनीत मी अनेक वर्ष पडून आहे, तू तिथून मला बाहेर काढ। या दृष्टांतानुसार साधू महाराजांनी कंधार गावच्या लोकांना ही गोष्ट सांगितली। गावकरी जमा झाले आणि त्यांनी महाराजांनी दाखवलेल्या जागेवर खोदायला सुरुवात केली आणि काही वेळातच जमिनीखालची मूर्ती दिसू लागली। लोकांनी मूर्ती उभी करून ठेवण्यासाठी पार बांधला, पण मूर्ती काही जागची हलेना। साधू महाराजांनी हात लावताच मूर्ती त्या पारावर विराजमान करणं शक्य झालं। याचमुळं या गणेशाचे नाव साधू महाराजांचा गणपती किंवा शिवेवरचा गणपती असं पडले। श्रोते मित्र हो, हे एक अत्यंत प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाण आहे बरं का। जवळच मन्याड नदी वाहत असल्यानं या ठिकाणची शोभा अजूनच वाढली आहे। गणेशावर श्रद्धा असलेल्या गावकऱ्यांनी भारत चीन युद्धाच्या वेळी भारताच्या विजयासाठी या गणेशाची आराधना केल्याचंही सांगितलं जातं। अंदाजे 6 फूट उंचीची ही भव्य गणेश मूर्ती लंबोदर, महाकाय, गजकर्णक अशी असून ती दुरून शेंदुराची रास असल्यासारखी भासते। मूर्तीपूजेसाठी 5 किलो शेंदूर, 4 फूट लांबीचे यज्ञोपवीत आणि हार लागतात। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथं मोठा उत्सव असतो। मार्गशीर्ष महिन्यात साधू महाराज संस्थानातर्फे गणपतीची महापूजा केली जाते। तेव्हा साधू महाराजांचा गणपती मुंबईपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे। जवळचं रेल्वे स्थानक आहे नांदेड। नांदेड ते कंधार हे अंतर 45 किलोमीटर इतकं आहे आणि जवळचं बस स्थानक आहे कंधार। आता आपण घेऊया न्यूज।

0: रेडिओ नगर, जग बदलत आहे तसा आपला नगरही बदलत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो. लिंबा गणेश या गणपतीविषयी आता आपण माहिती ऐकूया. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात भटकंती करीत असताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं नजरेस पडतात. किल्ले, मंदिरं, देवस्थान आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक कथा, दंतकथा यांनी आपली भटकंती समृद्ध होते. मराठवाडा परिसरसुद्धा त्याला अपवाद नाही. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव अशा मातब्बर राजसत्ता इथं जाणल्या. याच मराठवाड्यातील 67 गणेश स्थानापैकी एक असलेलं स्थान म्हणजे लिंबा गणेश. इसवी सन 1330 ते 1480 या काळात इथं बहामनी राजवटीचं राज्य होतं. पुढं अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर मुघल आणि नंतर मराठ्यांचे आधिपत्य होतं. इसवी सन 1729 पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मुघलांचा पराभव करून हा भाग मराठी साम्राज्यात सामील करून घेतला. रंगनाथराव कानिटकर हे इथले मराठी राज्याचे पहिले महसूल अधिकारी होते. त्यांच्यानंतर व्यंकाजी आणि मग गणेश व्यंकाजी यांनी इथल्या महसूलाचा कारभार पाहिला. प्रत्यक्ष चंद्रदेवतेनं स्थापन केलेला हा गणपती आहे अशी आख्यायिका आहे. म्हणून हा श्री भालचंद्र नगर बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे 11 किलोमीटरवर हे देवस्थान आहे. जवळजवळ 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात आहे. मोरया गोसावी या स्थानाचं वर्णन करताना म्हणतात, चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सनिद्ध. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींनीही या स्थानाला भेट दिल्याचा उल्लेख आहे. लिंबासूर नावाचा एक दैत्य इथं राहत होता. त्यानं इथं उच्छाद मांडला होता. प्रजेनं गणेशाचा धावा केला आणि या दैत्यापासून सोडवण्यासाठी साकडं घातलं. गणेश भक्तांच्या हाकेला धावून आला आणि त्यानं एका घनघोर लढाईमध्ये लिंबासुराचा वध केला. मरतेवेळी त्या राक्षसानं गणेशाची क्षमा मागितली आणि इथले स्थान हे त्याच्या व गणेशाच्या नावानं प्रसिद्ध व्हावं अशी इच्छा प्रकट केली. गणेशानं त्याची इच्छा पूर्ण होईल असा वर दिला आणि हे ठिकाण लिंबा गणेश या नावानं प्रसिद्ध झालं. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचे हे कुलदैवत असल्याचं सांगतात. पूर्वाभिमुख असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार इसवी सन 1930 भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर बसवलेला आहे. दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपाच्या मागे मोठी दीपमाळ, तसंच प्रवेशद्वारावर नगारखाना असा सर्व असलेला हा सुंदर परिसर. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदीनं तो संरक्षित केलेला आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असं म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती लिंबासुराची समाधी असल्याचं सांगितलं जातं. परळी वैजनाथाचे दर्शन घेण्याआधी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे असं लोक सांगतात. भाद्रपद प्रतिपदेपासून इथं गणेश उत्सवाला सुरुवात होते. आणि मित्र हो, इथल्या मंदिरच्या व्यवस्थापनानं www.श्रीभालचंद्र.com नावाची सुंदर वेबसाईट सुरू केली आहे आणि त्यावर विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तेव्हा आपणही बघू शकता ही वेबसाईट जी आहे www.shrebhalchandra.com म्हणजेच श्रीभालचंद्र.com. तेव्हा तुम्ही ही वेबसाईटवर भेट घ्या, वेबसाईटवर दर्शन घ्या किंवा प्रत्यक्ष जाऊन दर्शन घ्या. मुंबईपासून अंतर आहे 405 किलोमीटर. जवळचं रेल्वे स्थानक आहे परळी वैजनाथ आणि जवळचं बस स्थानक आहे बीड. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, गणेशोत्सवानिमित्त आपल्या सेगमेंटमध्ये आपण श्री गणेशाचीच माहिती घेत आहोत. जास्तीत जास्त माहिती ही गणेशाबद्दलच आहे. आणखीन एक माहिती जाणून घेऊया की दुर्वा, आपण गणपती बाप्पाला जो दुर्वा वाहतो तो गणपतीला का प्रिय आहे, त्याच्या काय काय पुराणकथा आहेत. श्री गजाननास दुर्वा अत्यंत प्रिय आहे. दुर्वेच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी श्री विष्णू, तसंच तिच्या अग्रस्थानी श्री शंकराचा वास असतो असं मानतात. हिरव्या, पांढऱ्या, निळ्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळणाऱ्या दुर्वांच्या अनेक जाती आहेत. अनंता, भार्गवी, शतपर्विका, सहस्त्रवीर्या अशी संस्कृतमध्ये दुर्वेची नावे आहेत. शास्त्रीय नाव आहे सायनोडॉन डॅक्टोलॉन. तर मराठीमध्ये दुर्वा, हरळी, दुर्वांकूर असं संबोधलं जातं. दुर्वा ही भूमिव्यापिनी असून जमिनीवर पसरत जाणारी असते. कांड परवा पासाव, प्रकटे धरुणी अंकुर भाव, तैसा सद्वंश स्वभाव, शतसहस्त्रे विस्तारी, शेकडो मुळे आणि अंकुरे असणारी, शीतलता प्रदान करणारी दुर्वा अनेक विघ्नांना दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा असं म्हणते. ही समस्त पापे नष्ट करणारी असून दुःस्वप्ननाशिनीही आहे, म्हणजेच वाईट स्वप्न पडू देत नाही. दुर्वांचा उपयोग श्री गणेश, महालक्ष्मी, हरतालिका, मंगळागौर इत्यादी देवपूजेत करतात. मुलांच्या वाढदिवशी अक्षतांसह दुर्वांकूर मुलांच्या डोक्यावर ठेवतात. दुर्वांप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे हा यामागचा हेतू. गुजरातमध्ये दुर्वा पूजा करण्याची प्रथा आहे. असे असले तरी गणेश पूजेत दुर्वांचे स्थान सर्वोच्च आहे. विघ्नेशा तव दळ अतिप्रियतर ते होई, प्रभू तव पत्राविरहित उपवासी राही, असे आचार्य श्री अंकुशधारी महाराज म्हणतात. पत्री स्वरूपात, तृण स्वरूपात आढळणाऱ्या दुर्वेचा पुराणांमध्ये देखील उल्लेख आढळतो. तिथं ती देवी स्वरूपात असून ब्रह्मदेवाची कन्या आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सृष्टीच्या अन्नधान्याची गरज ओळखून गणेशाची आराधना केली. त्यावेळी सहस्त्रावयवी सहस्त्रमुखी दुर्वादेवी अवतरली, जी अमृतरूपे विलसली, सहस्त्रपरमा संज्ञा लाधली, मुलांकुर शते विराजली दुर्वादेवी ती असे. दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय असून 21 दुर्वांची जुडी अगर अनेक जुड्या गणेशाला वाहिल्यानं पूजा करणारा कुबेराप्रमाणे धनवान होतो असं गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत सांगितलं आहे. सर्वान्न रूपा असणाऱ्या देवी दुर्वेचा प्रकट दिन भाद्रपदातील गणेशोत्सव काळातच शुद्ध अष्टमीस दुर्वाष्टमी असं म्हटलं जातं हा आहे. या दिवशी दुर्वेची तसेच श्री दुर्वा गणेशाची उपासना करावी, तसंच दुर्वा सहस्त्रार्चनाधिक विधी आचारावेत. दुर्वेचे महात्म्य कथन करणाऱ्या अनेक कथा पुराणामध्ये आहेत. त्यापैकी काही कथा आपण आता ऐकूया. पहिली कथा, गणेश पुराणातील कथेनुसार जांब या नगरात धर्मशील राजा सुलभ हा त्याच्या साध्वी व लावण्यवती पत्नी सुभद्रेसह राज्य करत होता. एकदा ती दोघे पुराण श्रवण करताना मधुसूदन नावाचा दरिद्री दिगंबरावस्थेतील ब्राह्मण भिक्षेच्या अभिलाषेने आला. त्याला पाहताच सुलभ राजाने त्यास नमस्कार केला, पण त्याचा अवतार पाहून त्याला हसू आले. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या मधुसूदनाने त्यास तू बैल होशील असा शाप दिला. दुःखी झालेल्या सुभद्रेनं रागाने ब्राह्मणास तू गाढव होशील असा शाप दिला. ब्राह्मणास शापवचन सहन न होऊन त्यानं सुभद्रेस तू दरिद्री आणि अमंगळ चांडाळीन होशील असा शाप दिला. शापानुसार नंतरच्या जन्मामध्ये राजा सुलभास बैल, ब्राह्मण मधुसूदनास गाढव आणि राणी सुभद्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीस नगरातील गणेश मंदिरात मोठा उत्सव चालला होता. त्यावेळेस मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. चांडाळीन भयभीत होऊन घराघरात आश्रय मागू लागली, पण प्रत्येक वेळी तिला बाहेर घालवले जाई. मंदिरातही कोणी तिला बसू देईना. शेवटी जवळच एका आडोशाला गवत पेटून ती शेक घेऊ लागली. इतक्यात असा चमत्कार झाला की तिनं आणलेल्या गवतातून एक दुर्वांकूर एकाएकी वायूच्या झोतानं उडून तो दैवयोगानं श्री गजाननाच्या मस्तकी जाऊन पडला. त्यामुळं गजानन संतुष्ट झाले. देवापुढं ठेवलेल्या पदार्थांचे भक्षण करण्यासाठी चांडाळीन देवाजवळ आली, परंतु लोकांनी तिला माराव्यास सुरुवात केली. ती ओरडू लागली. श्री गजाननांनी विचार केला की हिच्यामुळं आज माझी दुर्वांकुरानं पूजा झाली, तिचा उद्धार केलाच पाहिजे. गजाननानं आपल्या सेवकांना आज्ञा करून चांडाळणीस पूर्ववत सुभद्रेचा देह प्राप्त करवून दिला व तिला गणेश लोक प्राप्त झाला. आता घेऊया आपण एक ब्रेक आणि नंतर ऐकूया आणखीन एक पुराण कथा, अर्थात या दुर्वाच्या संदर्भात.

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मित्र हो. गणेशोत्सवाचा हा या वर्षीचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. हा दिवस अनंत चतुर्दशीचा आहे. या दिवशी बाप्पाला विसर्जनासाठी कशा प्रकारे विसर्जन केलं जातं याविषयी थोडक्यात आपण माहिती ऐकूया. हिंदू दिनदर्शिकेनुसार 25 सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषानं मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन केलं जाणार आहे. बऱ्याच ठिकाणी आता मिरवणुकाही सुरू झाल्या असतील. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची विधिवत पूजा करतात. त्यानंतर ते गणपतीला नैवेद्य दाखवतात, आरती करतात आणि मग मूर्तीचे विसर्जन करतात. काही कुटुंबांमध्ये गणेश विसर्जन 1.5 दिवस 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी केलं जातं, तर मंदिर आणि मंडपामध्ये स्थापित गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केलं जातं. तर आज आपण वैदिक पंचांगानुसार गणेश विसर्जनाचे शुभ मुहूर्त, अचूक तारीख आणि माहिती याविषयी जाणून घेऊया. चतुर्दशी तिथी सुरुवात होणार आहे 24 सप्टेंबर 2026 रात्री 11:18 म्हणजे सुरू झाले आणि तिथी समाप्त होणार आहे 25 सप्टेंबरला रात्री 11:06. या पंचांगानुसार 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस मानला जातो. याच दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावानं केलं जातं. आता बाप्पाच्या विसर्जनाचे 4 मुहूर्त सांगितलेले बरं का. पंचांगानुसार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6:28 ते 10:59 आहे. दुपारी 12:30 ते 2:01 मुहूर्त आहे. आता हे दोन्ही मुहूर्त या शोच्या आधीच झालेले आहेत, त्याच्यामुळे हे संपले असतील. परंतु पुढचे 2 मुहूर्त आहेत, सायंकाळी 5:02 ते 6:32 आणि पुन्हा रात्री 9:31 ते 11:01. आता हे गणेश विसर्जन कसं करतात याविषयी ऐकूया. गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर बाप्पाची आरती केली जाते, फुले अर्पण केली जातात आणि नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात किंवा ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहेत, कारण शहरामध्ये नदी तलाव विहिरी या फार कमी आहेत, क्वचित बघायला मिळतात, तर त्यांच्यासाठी विशेष तलावाची नियोजन केलं असतं. त्या ठिकाणी विसर्जन केलं जातं. मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. गणेश विसर्जन सोहळा सहसा रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत देखील चालतो. श्रोतेमित्र हो, मला आठवते आम्ही जेव्हा शालेय वातावरणात होतो, शाळेत होतो, त्यावेळेस आम्ही आमच्या मंडळामध्ये लहानपणी जेव्हा विसर्जनाची मिरवणूक निघायची, आमच्या मंडळामध्ये ट्रकमध्ये गणेशाची मूर्ती असायची, गुलालाच्या गोण्या असायच्या आणि मोठे युवक जे आहेत ते ढोल ताशा घेऊन ट्रकच्या समोर नाचायचे आणि आम्ही छोटे छोटे मुलं जे आहोत आम्हाला त्या ट्रकमध्ये बसवायचे. अगदी संध्याकाळी 7-8 निघालेली मिरवणूक 5:05 आम्ही घरी यायचो. आणि बहुधा सर्वांचाच अनुभव हाच आहे. तर मंडळी, घरच्या घरी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन कसं करतात त्याविषयी आता आपण ऐकूया. बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन घरीसुद्धा करता येतं. यासाठी तुम्हाला एका स्वच्छ मोठ्या टब किंवा भांड्यांची आवश्यकता असेल. भांड्यात पाणी भरा आणि त्यात थोडं गंगाजल घाला, मग त्यात फुलं टाका. यानंतर पूर्ण भक्तिभावानं गणपतीच्या मूर्तीचे या पाण्यात विसर्जन करा. आजकाल बहुतेक भक्त गणपती बाप्पाचे विसर्जन अशा प्रकारे करतात कारण की मुंबई पुणे यासारख्या महानगरामध्ये विसर्जनासाठी जी व्यवस्था केलेली असते ती फार दूर आहे, आजूबाजूला जवळपास कुठं नसते, तर अशा प्रकारचं विसर्जन तुम्ही करू शकता. मंडप आणि मंदिरांमध्ये स्थापित केलेल्या बाप्पाच्या भव्य मूर्तीचे विसर्जन मात्र नदी, तलाव किंवा महासागरात, समुद्रात केलं जातं. तेव्हा मंडळी, तुम्हीही आता विसर्जनासाठी तयार झाला असाल. काही जणांचं गणपती बाप्पाचं विसर्जन झालंही असेल, परंतु मोठमोठ्या मंडळाचं, आपल्या कॉलनीतलं, आपल्या गावातलं विसर्जन जे आहे सार्वजनिक गणेशाचं, ते मात्र बाकी असेल. तुम्हीही या विसर्जनामध्ये सहभागी व्हा, आनंद घ्या मिरवणुकीचा, बाप्पाला आनंदानं निरोप द्या. परंतु मोठमोठे साऊंड डी जे किंवा आपण ज्याला म्हणतो मोठमोठे स्पीकर जे आहेत ते मात्र लावू नका, कारण त्याच्यामुळं अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि घडू शकतात. कारण की बऱ्याच जणांना हृदयविकाराचा त्रास असतो, फुफ्फुसांचा त्रास असतो, मेंदूचा त्रास असतो, बीपीचा त्रास असतो. अशा लोकांना या डीजेचा, मोठ्या मोठ्या ध्वनिक्षेपकांचा खूप त्रास होऊ शकतो. पारंपरिक आपली वाद्यं जी आहेत ते कधीही चांगले आहेत, त्यामुळं अशा पारंपरिक वाद्याचाच तुम्ही वापर करा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्या. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: वेलकम बॅक श्रोतेमित्र हो. गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी याविषयी आणखीन एक माहिती आहे. गणेश स्थापना ते अनंत चतुर्दशी हा गणेशाच्या पूजनाचा 10 दिवसांचा साधनाक्रम अभ्यासपूर्ण आहे. 10 दिवसांच्या साधनाक्रमात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांची तसंच प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचप्राणांची साधना आहे. ज्येष्ठा कनिष्ठा या अंतरिक्षातील यमस्पंदन लहरींच्या प्रादुर्भावामुळं पृथ्वी समीप आलेल्या असतात. एका अर्थी त्या माहेरी आलेल्या असतात. 52व्या स्पंदन लहरीत त्या येतात. 53 त्या जेवतात आणि 54व्या स्पंदन लहरीत पुन्हा सुगणातून निर्गुणांमध्ये निघून जातात. नवरात्रीतील ललिता पंचमीला महासरस्वती, प्रतिपदेला महालक्ष्मी आणि अष्टमीला महाकाली रूपात त्या पुन्हा प्रकटतात. ही सर्व साधना प्रक्रिया मृत्तिकेच्या अर्थातच मातीच्याच गणपती मूर्तीसमोर बसून करावयाची असते. मातीत नैसर्गिक श्वसनाची प्रक्रिया असते, ती सजीव आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती सजीव होऊ शकत नाही, ती तडजोड आहे. यमस्पंदन लहरीत वातावरण सायुज्य नसते, त्या विषमस्पंदनांच्या विपरीत परिणाम होऊ नये म्हणून गुरुपौर्णिमेला अर्थात आषाढी पौर्णिमेला गुरुपूजन करून पुढील काळाच्या संरक्षणासाठी प्रारंभास गुरुचे आशीर्वाद ग्रहण करावे. तसंच श्रोते मित्र हो, पितृलोक साधना देखील या गणेश उत्सवादरम्यान त्यांनी सांगितलेली आहे. गणेश स्थापनेपासून यमधर्म प्रादुर्भाव दिवसादिवसानं वाढू लागतो. आपल्याला माहीतच आहे पुढं श्राद्धाचा महिना येणार आहे. या चंद्रलोक साधनेनं पितृऋण मोक्ष अर्थातच सर्व पितरी अमावस्येपर्यंत पितरांची तृप्ती करता येते. चंद्र हा पितृलोक आहे. प्रथम 10 दिवस गणेशाचे, 11वा दिवस विष्णूचा म्हणजे अनंत चतुर्दशी आणि पुढं 15 दिवस पितरांचे, असे 10 + 1 + 15 = 26 दिवसांचा हा काळ असतो. 52 तत्वांचा अहोरात्र दिवसांचा हा काळ चंद्रलोक साधना अर्थात पितृऋण मोक्षाचा काळ असतो. ही 52 नावं तंत्रशास्त्रात दिलेली आहे. पिंडदानाचा पितृमोक्ष वा पितृपक्षाचा संबंध गणेश पूजनाचेच एक अंग आहे. अनेक घराण्यात गणेश स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला करतात, पण गणेश विसर्जन सर्व पितरी अमावस्येला करून नंतर घटस्थापना करण्याचा कुलाचार होता. ही तांत्रिकांची घराणी आहेत. गणेश स्थापनेचे चंद्र नक्षत्र ते घटस्थापना म्हणजेच मातामहश्राद्ध असे 27 दिवसांचे चक्र पूर्ण होत असते. म्हणून तो पितृलोक साधनेचा काळ असतो. तो जबाबदारीनं साधनाक्रमात असावा. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी हा 10 दिवसांचा कालखंड. चंद्रतिथींची गणना तिथीचे क्षय इत्यादीनुसार वजा अधिक 10 दिवसांचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा पूजन काळ ठरतो. 48व्या आवर्त स्पंदात स्थापना होऊन 58व्या आवर्तात विसर्जन करायचे असते. आवर्त स्पंदात 58वे आवर्तनही केव्हा असते हे शोधणे महत्त्वाचे असते. यातही सोयीनं तडजोडीनं नोकऱ्या उद्योगधंदे आटोपून रात्री अयोग्य जागी अयोग्य वेळी विसर्जन निषिद्ध आहे. त्यामुळं आपणही गणेश विसर्जनाची योग्य माहिती घेऊन आपल्या घरातील असो किंवा कॉलनीतील असो गावातील असो गणेशाची विसर्जनाची व्यवस्था नियोजन या माहिती घेऊनच त्या पद्धतीनं करा. मित्रांनो, आणखीन एक गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशीच्या संदर्भामध्ये मला एक सांगावं असं वाटतं, याचं महत्व आणि विधी कशा प्रकारे आहे। तर 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी बाप्पाला आपण निरोप देतो। या दिवशी मनगटावर 14 गाठी मारलेले अनंत सूत्र म्हणजे पवित्र धागा बांधले जातं। हे व्रत भगवान विष्णूला समर्पित असून संकट दूर करण्यासाठी पाळलं जातं। पौराणिक मान्यतेनुसार पांडवांनी देखील आपलं गमावलेलं राज्य पुन्हा मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं। अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायच्या पूजाविधीचं साहित्य आणि तुमच्या शहरातील विसर्जन मुहूर्ताची वेळ वगैरे सगळी जाणून घ्या आणि गणेश विसर्जन करा। तेव्हा या शोमध्ये आता आपण थांबूया। आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग। आला होता पाहुणा बनून, मनामध्ये घर करून गेला, आता जातोय निरोप घेऊन, पण आठवणींचा सुगंध ठेवून गेला गणपती बाप्पा मोरया। मंडई, आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस। 10 दिवस बाप्पाच्या आगमनानं घराघरात आनंद होता, आरती होती, प्रसाद होता, गप्पा होत्या, आणि आता विसर्जनाची वेळ। मनात एकच भावना आहे, बाप्पा तुम्ही जाऊ नका ना, पण बाप्पा आपल्याला शिकवून जातात, येणं जितकं सुंदर असतं तितकंच निरोप देणं ही स्वीकारायला शिकायचं असतं। म्हणून डोळ्यात थोडंसं पाणी असलं तरी चेहऱ्यावर हसू ठेवूया आणि मनापासून म्हणूया गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली की मनात खूप काही असतं, शब्द मात्र कमी पडतात. बाप्पाला निरोप देताना एवढंच सांगूया, बाप्पा यावर्षी तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, आमच्या अडचणी ऐकल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता तुम्ही जात आहात पण तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम राहू द्या. आणि बाप्पाला मागताना मोठमोठ्या गोष्टी मागण्यापेक्षा घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहू दे, घरात सुख शांती राहू दे, प्रत्येकाला निरोगी आयुष्य दे. आणि ज्यांच्या आयुष्यात सध्या काही अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्याची ताकद दे. आणि हो बाप्पा, पुढच्या वर्षी पुन्हा याच उत्साहानं, याच प्रेमानं आणि याच आपलेपणानं आमच्या घरी नक्की या. डोळ्यात पाणी आहे पण ओठांवर एकच शब्द आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि बाप्पा, मी एक म्हणेल की अडचणी या आयुष्यामध्ये येणार आहेत पण त्या अडचणींमध्ये तू नेहमी आमच्या सोबत राहा, हेच आमच्यासाठी खूप मोठं असणार आहे. जरी तू आज आमच्या मधून जात असशील पण तुझा आशीर्वाद कायम असाच राहू दे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता संध्याकाळची वेळ झाली आहे बरं का, आणि आज आहे अनंत चतुर्दशी. म्हणजे आपला अहिल्यानगर शहरही बाप्पाच्या निरोपासाठी सज्ज झालेला आहे. रस्त्यावर गणपती बाप्पांच्या मिरवणुका, कुठे ढोल ताशांचा गजर, कुठे लेझिमचा ताल, तर कुठे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं दुमदुमणारं वातावरण दिसतंय. घरातून बाप्पाला घेऊन बाहेर पडणारे भक्त, मिरवणुकीकडे पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला जमलेली गर्दी, मित्रमंडळींचा उत्साह, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि या सगळ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवतीये. पण या उत्साहाच्या मागे एक हळवी भावना देखील आहे, कारण आज बाप्पाला निरोप द्यायचा आणि आज अहिल्यानगरच्या या रस्त्यांवर एकच आवाज आहे, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. तर बाप्पाच्या विसर्जनाच्या या सुंदर, भावनिक आणि भक्तिमय वातावरणात आपणही सहभागी होऊयात आनंदानं, भक्तीनं आणि पर्यावरणाची काळजी घेत. म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सण उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी दूध आणि डेअरी पदार्थ तसंच इतर भेसळयुक्त पदार्थांच्या आस्थापनांवर जिल्हा प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनामार्फत कारवाई सुरू आहे बरं का, अशी माहिती आपल्या अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यातील भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर कारवाई सुरू आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन, त्यामुळे देखील आज सगळीकडे सुट्ट्या आहेत. आणि त्यानंतर देखील म्हणजेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या या संघटनेतर्फे 28 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाची हाक देण्यात आली आहे. आणि या संपाच्या आधी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी वीकेंड येतोय, म्हणजेच शनिवार आणि रविवार येतोय. मग ज्यांचे कामं पेंडिंग आहेत त्यांच्या कामांचं काय होणार असा प्रश्न पडतोय. कोणाला काय खूप अर्जंट असतं पण त्यांनी काळजी करायची नाहीये, कारण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारनं रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहतील असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं काम रविवारी देखील करू शकता. तर मंडळी रविवारी तुम्हाला देखील सुट्टी असणार आहे, वेळ असणार आहे, त्यामुळे तुमचं जर एखादं काम पेंडिंग असेल बँकेचं जे महत्वाचं आहे ते करून घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। म्हणजे तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे आता बाप्पाच्या विसर्जनाचा आजचा दिवस आहे, त्यामुळे मनात हुरहुर आहे। पण बाप्पा आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवून जातात बरं का। आयुष्यात काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, कारण प्रत्येक निरोपानंतर एका नव्या सुरुवातीची संधी असते। बाप्पा आपल्या घरी येतात, आपल्याला आनंद देतात आणि पुन्हा निघून जातात। पण जाताना आपल्यासोबत ठेवून जातात विश्वास, सकारात्मकता आणि पुढे जाण्याची ताकद। म्हणून आयुष्यात एखादी व्यक्ती, एखादी संधी किंवा एखादी गोष्ट तुमच्यापासून दूर गेली असेल तर तिच्यासाठी कायम दुःखी राहू नका। कदाचित त्या जागी आयुष्य तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि सुंदर घेऊन येत असेल बरं का। तर बाप्पाला निरोप देताना मनात एकच विश्वास ठेवूया, जे गेलं त्याबद्दल कृतज्ञ राहूया आणि जे येणार आहे त्याचं हसून स्वागत करूया। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। गणपती बाप्पा मोरया।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सदर

0: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, रोजच्या दगदगीपासून कुठेतरी दूर जायचं असेल तर अकोल्यातील लव्हाळवाडीची वाट धरायची आहे बरं का. चारही बाजूनं सह्याद्रीच्या डोंगर रांगा, रस्त्याच्या दुतर्फा भंडारदऱ्याच्या फुगवट्याचं पाणी आणि त्यातूनच वाट काढत जायचं. जणू काही आपली कार पाण्यातून बोटीसारखी तरंगत चालल्याचा भास होतो, एकदम सिनेमातला फील येतो. सह्याद्री डोंगर रांगांमध्ये सह्याद्रीच्या कुशीत शांतपणे विसावलेलं हे गाव जणू अहिल्यानगर जिल्ह्यातील काश्मीर आहे. आणि लव्हाळवाडी बघितलं नाही तर काहीच नाही पाहिलं असं आहे बरं का. या नंदनवनात एकदा जायलाच हवं हा नजारा मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ही गर्दी असते. जणू काही रील स्टारची झुंबड उडाली आहे. रील स्टारमुळेच पर्यटक लव्हाळवाडीच्या प्रेमात पडलेत, अर्थात तिथला निसर्गच तसा प्रेमात पाडणार आहे. अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भंडारदरा परिसराच्या पाणलोट क्षेत्राशी जोडलेलं आदिवासी बहुल आणि निसर्गरम्य दुर्गम गाव आहे. गावचं क्षेत्रफळ जे आहे ते अवघे 783 हेक्टर एवढं आहे तर लोकसंख्या 717 एवढीच आहे. शिंगणवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे गाव येत आहे. तर मंडळी, तुम्ही कधी लव्हाळवाडीत गेलात का? नक्की कळवा. आणि नसेल गेलात तर लवकरात लवकर जाऊन या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहित आहे का हो की 2 ऑक्टोबरला देशभरात नो UPI डे पाळण्याचं व्यापारी संघटनांनी जाहीर केलंय. हो, म्हणजे 2 ऑक्टोबरला तुम्ही कोणतंही UPI करू शकत नाही, UPI वापरू शकत नाहीत. 15 ऑक्टोबर पासून 2000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र UPI व्यापारी व्यवहारांवर 0.4% MDR लागू होणार असल्याच्या निषेधात हे आंदोलन केलं जाणार आहे. आणि या दिवशी सहभागी व्यापारी UPI QR कोड स्कॅनर आणि साऊंड बॉक्स काळ्या कपड्यानं झाकून निषेध नोंदवणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे 2 ऑक्टोबरला देशभरात नो UPI डे पाळण्याचं व्यापारी संघटनांनी जाहीर केलंय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित, स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणारा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडलाय. आणि यावेळी कार्तिक आर्यन तसंच मम्मुट्टी यांना अनुक्रमे चंदू चॅम्पियन आणि ब्रह्मयुगम मधील अभिनयासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार मिळालेला आहे. यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या इकडे 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे, ज्यामध्ये अनंत नाग, कार्तिक आर्यन तसंच मुमट्टी, यामी गौतम ठरलेत मानकरी. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. आणि या चौघांना देखील खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भविष्य

ची केज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, याच्या सांजरंगामध्ये खरंच खूप काही बोललोत बरं का, खूप साऱ्या गप्पा मारल्यात, हसलोय, काही सुंदर विचार तुमच्यासोबत शेअर केलेत आणि बाप्पाबद्दलही मनापासून बोललोय. पण आता घड्याळ्यात वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, त्यामुळे आजच्या या सुंदर गप्पांना इथेच थांबवण्याची वेळ आलीये. आज आहे अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. मन थोडं उदास झालंय, डोळे थोडे पाणावलेत, पण बाप्पाला हसत निरोप देऊया आणि एवढंच मागूया, बाप्पा आमच्या प्रत्येकाच्या घरात सुख शांती आरोग्य आणि आनंद कायम ठेव आणि पुढच्या वर्षी पुन्हा असंच प्रेम घेऊन लवकर ये, खूप लवकर ये, असं वाटलंच नाही पाहिजे की तू गेलायस, तू लगेच ये. खरं म्हणजे तू आत्ता जातोयस, फक्त तुझी मूर्ती जातीये, फक्त तू घेतलेला आकार जातोय, पण आमच्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम, श्रद्धा, आपुलकी आणि तुझंही आमच्याबद्दलचं प्रेम हे असंच राहणार आहे. तर मंडई बोला, गणपती बाप्पा मोरया. तर आजसाठी तुमची आरजे कोमल घेते तुमचा निरोप. पण हा निरोप कायमचा नाहीये बरं का, उद्या संध्याकाळी अगदी 4 वाजता पुन्हा भेटूयात, पुन्हा गप्पा मारूयात आपल्या आवडत्या सांजरंग या शोमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि बाप्पाचा आशीर्वाद मनात जपा. बोला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, शुभ संध्याकाळ. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत राहुरीचे राजेंद्र जाधव सर. राहुरी नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी ते आहेत. गेल्या वर्षी ते रिटायर झाले आहेत राहुरी नगरपालिकेतून आणि आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आहे. आज त्यांना इन्व्हाइट करण्याचं एक विशेष कारण म्हणजे सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून ते तुरटीचा गणपतीची स्थापना जी आहे ती घरामध्ये करतात आणि त्याचबरोबर स्वतःसुद्धा प्लॅस्टिक गेल्या 10 वर्षांपासून ते वापरत नाही आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग असतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या असेल, आपण बाजारामध्ये गेल्यानंतर ज्या काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो तो त्यांनी पूर्णपणे गेल्या 10 वर्षांपासून टाळलेला आहे. आणि जेव्हा ते बाजारामध्ये जातात आजही प्लॅस्टिकची पिशवी त्यांना कोणी देत नाही, कारण त्या सगळ्या नागरिकांनासुद्धा माहिती आहे की ते कापडी पिशवीचा वापर करतात. पर्यावरणपूरक जीवनशैली वापरणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याचा ते अवलंब करतात. आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: ओके, धन्यवाद.
2: तुम्ही मूळचे राहुरीचे आहात का? तुमचं बालपण तिथेच गेलं का?
3: हो, राहुरीमध्येच गेलं माझं बालपण. जन्मही माझा राहुरीचाच आहे आणि बालपणही माझं राहुरीमध्येच गेलं. राहुरीच्या जवळच एक येवले आखाडा म्हणून एक छोटंसं गाव आहे, ते राहुर नगरपालिकेच्या हद्दीमध्येच समाविष्ट आहे आणि त्या ठिकाणी माझं बालपण गेलंय.
2: नक्कीच. तुमचं शालेय शिक्षण सुद्धा राहुरीत झालं का?
3: हो, शालेय शिक्षण येवले आखाडा जे गाव आहे त्या गावी, शेजारी जोगेश्वर आखाडा त्या गावी आणि राहुरी या 3 ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालंय.
2: नक्कीच. प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झालं?
3: प्राथमिक शिक्षण नूतन मराठी शाळा नंबर 7 येवले आखाड्यामध्ये मी 1 ते 4 होतो. नंतर जोगेश्वर आखाडा नूतन मराठी शाळा नंबर 2 या ठिकाणी मी 5 ते 7 होतो. आणि छत्रपती विद्यालय जे राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या शिक्षण मंडळाचं आहे या ठिकाणी माझं 8 ते 10 शिक्षण झालं. आणि सध्या जे आपण बघताय लोकनेते रामदास जी धुमाळ कॉलेज, ह्या कॉलेजला माझं 11 ते B.Com असं शिक्षण झालंय माझं.
2: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा आणि मोलाचा असतो.
3: नक्कीच.
2: आणि आपण किती मोठे झालो तरी सुद्धा शाळेचा काळ, शाळेचे शिक्षक आपल्याला आजही आठवतात. तुम्हालाही ते आठवतात का? तुमच्या आजही स्मरणात आहेत?
3: हो, आहेस, अगदी आजही स्मरणात आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये मला शंकरजी नागरे सर आणि सीतारामजी वारे सर दोघे आता हयात नाहीत, परंतु त्यांनी मला प्राथमिक शिक्षणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी मला दिलं. विशेषतः माझा कल हा इंग्रजी विषयाकडे असल्यामुळं श्री सीतारामजी वारे सर म्हणून होते, त्यांनी मला इंग्रजीसाठी आणि शिकण्यासाठी फार प्रोत्साहन दिलं. त्यावेळी इंग्रजी ABCD आम्हाला 5वीपासून सुरू व्हायची. आता कसं, आता तुम्ही थोडंसं आता बालवाडीत असल्यापासून किंवा अंगणवाडीत असल्यापासूनच ABCD शिकवतात, पण त्यावेळी आम्हाला 5वीपासूनच ABCD शिकवायची आणि मला ती सरळ साधी भाषा वाटल्यामुळे माझा कल इंग्रजीकडे जास्त होता, त्या मनाने गणिताकडे कमी होता.
2: नक्कीच. शाळेच्या अनेक आठवणी असतात, शाळेतले अनेक किस्से असतात आणि आपण शाळेमध्ये कसे असतो हे आपल्या शिक्षकांना सगळ्यात जास्त माहिती असतं. तर अशा काही शाळेच्या आठवणी आहेत का की ज्या आजही स्मरणात आहेत? शाळेचं वातावरण कसं होतं त्या काळामध्ये तुमच्या?
3: शाळेचं वातावरण म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असताना शिक्षकांविषयीची जी आमची आदराची भावना होती, म्हणजे अगदी शिक्षक लांब जरी दिसले तरी आम्ही इकडे अटेन्शन पोजमध्ये असायचो. म्हणजे त्यांनी दिलेला अभ्यास करणं किंवा त्यांनी सांगितलेले कामं करणे, आम्हाला त्यावेळी शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतरही कामं करावं लागायचे. आमची शाळा ही आम्हाला झाडलोट करावी लागायची, आमची शाळा ही आम्हाला शेणाने सारवून घ्यावी लागायची आणि आमच्या शाळेची सफाईसुद्धा आम्हाला सकाळी करावी लागायची. त्यामुळे आपोआप सरांनी आमच्याकडनं हे सगळे गुण त्यांनी आमच्याकडून बाहेर काढून आम्हाला त्याची शिस्त लावून दिली होती. नंतर एकदा काय झालंय की अगदी 10वीचा किस्सा आहे माझा. हा माझं शरीरयष्टी ही पहिल्यापासूनच थोडीशी बारीक आहे, त्यामुळे काय झालं की ज्यावेळेस 10वीच्या पहिल्या पेपरला जायचं बोर्डाच्या, त्या बोर्डाच्या पहिल्या पेपरला मी अगदी शाळेच्या ड्रेसवरती गेलो होतो, अगदी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट. आणि ज्यावेळेस मी त्या राहुरी शहरातल्या विद्यामंदिर प्रशाला म्हणून जी एक मोठी नामांकित शाळा आहे आमच्याकडे, तर त्या शाळेमध्ये आमचे पेपर्स होते बोर्डाचे, तिथे जाऊन बघितलं तर सर्व ठिकाणचे जी मुलं मुली आले होते ते सगळे फुल ड्रेसमध्ये होते आणि मी एकटाच फक्त हाफ चड्डीमध्ये होतो. सगळे मुलं मुली त्यावेळेस मला माझ्याकडे बघून हसले आणि त्यावेळेस त्यांनी मला नाव ठेवलं होतं पिंट्या. हे पिंट्या नाव मला आजही छळतंय.
4: नक्कीच नक्कीच. दहावीनंतर पुढे काय करायचं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो, किंवा तो काळ असा असेल की ज्या काळामध्ये घरातून फारसं गाईड करणारं किंवा घरातून पालक सांगणारे नव्हते, की जसं आत्ताच्या काळामध्ये सांगतात की नाही तुला एवढ्या ऑप्शन्स आहेत, एवढे पर्याय आहेत, एवढ्या फॅकल्टीज आहेत. दहावीनंतर पुढे काय करायचं हे तुम्ही कसं ठरवलं?
3: मला सांगायला अभिमान वाटतो की माझे आम्ही चौघजण भावंड, थोरले भाऊ जे होते आमचे हरिभाऊ ते राहुरी कारखान्यात नोकरीस होते, आमचे दोन नंबरचे बंधू नारायणराव ते ट्रक ट्रान्सपोर्ट सोसायटीमध्ये नोकरीला होते, आणि तीन नंबरचे बंधू केशवराव हे राहुरी नगरपालिकेत नोकरीला होते. त्यांनी आपल्या नगरमध्ये

0: मी गेलो, शेटे सरांकडे गेलो. शेटे सरांना सांगितलं की असं असं मला केशवराव जाधव यांनी पाठवलं आहे. ठीक आहे म्हणे, बसतो. आणि 5 मिनिटांनी त्याने मला सांगितलं की तुझा प्रवेश हा 11वी कॉमर्समध्ये झालेला आहे, फॉर्म्स वगैरे तुझे सगळे भरलेले आहेत, या ठिकाणी सह्या कर आणि तो हॉल जो तुला समोर दिसतो आहे त्या हॉलमध्ये जाऊन बस. माझ्या बंधूने माझी निवड केली आहे की मी कोणत्या कॉलेजात जावं किंवा कोणत्या साईडला जावं, आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्सपैकी. त्या बंधूने माझ्या कॉमर्सची निवड केली आणि मी बी कॉम झालो.
1: नक्कीच. ग्रॅज्युएशननंतर किंवा बी कॉम झाल्यानंतर अर्थार्जनासाठी नक्कीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते किंवा तुमचे मोठे बंधूसुद्धा होते की अर्थार्जनासाठी आधी काहीतरी करायला हवं, जसं की नोकरी असेल किंवा काही व्यवसाय असेल. तर बी कॉमनंतर मग तुम्ही नोकरीकडे किंवा या नगरपालिकेकडे कसे वळालात?
0: त्याची थोडीशी माहिती मी अगोदर सांगतो की मी जुलै 1988 ग्रॅज्युएट झालो. त्याच वेळेस माझ्या बंधूंनी मला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची एजन्सी घेऊन दिली आणि एजन्सीमध्ये मला काम करायला सांगितलं की कसं कन्व्हिन्स करायचं, पॉलिसी आपली कशी विकायची, आपले फीडबॅक कसे सांगायचे, ह्याचं मला त्यांनी ट्रेनिंग दिलं. परंतु आमचे जे BM होते, डेव्हलपमेंट ऑफिसर जे होते, ते SB जोशी साहेब, त्यांच्याकडेच त्यांनी मला 400 रुपये महिन्याने नोकरीला ठेवलं होतं की मी माझं काम बघून जोशी साहेबांचे इतर जे एजंट्स आहेत त्यांच्याकडनं जाऊन फॉर्म्स गोळा करणं, ते फॉर्म्स भरणं आणि ते फॉर्म्स श्रीरामपूरला आमची शाखा होती त्यावेळेस, तर श्रीरामपूरला नेऊन पोहोच करणं हे कामं जोशी साहेबांच्या वतीनं मी करायचो. असं अर्थार्जनाचं मला माझ्या बंधूंनी सुरुवातीपासूनच स्वतः कष्ट करून, स्वतः अभ्यास करून, स्वतः शिक असं लावून दिलं होतं. त्यानंतर मला राहुरी नगरपालिका कर्मचाऱ्यांची जी स्टाफ सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये 1992 साली मला त्यांनी ऑनररी सेक्रेटरी केलं की ह्या ठिकाणची ही जी तू बी कॉम झालास ही ह्या संस्थेमध्ये बघण्याला कोण नाही, तू बघ. मग त्या संस्थेत सचिव म्हणून मी काम केलं. त्यानंतर ते बघत असतानाच आमच्या ठिकाणी एक ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म्हणून आहे, तर त्या पतसंस्थेमध्ये जे मॅनेजर होते त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं त्यांना ताळेबंद सोडवता येईना आणि त्याच पतसंस्थेमध्ये माझे एक मित्र होते क्लासमेट्स कृष्णात काळे म्हणून, मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे आणि आपल्याला तुझी गरज आहे. मी त्या ठिकाणी गेलो, मी त्यांचा ताळेबंद सोडवून दिला आणि त्यांना माझं काम आवडल्यामुळं त्यांनी मला त्या ठिकाणची पण ऑफर दिली. असं मी LIC ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेमध्ये फुल टाईम आणि अर्धा टाईम मी राहुरी नगरपालिका कामगार सोसायटी अशा पद्धतीने मी काम करायचो. 1994 साली काय झालं, माझ्या बंधूंचं आकस्मिक निधन झालं की जे राहुरी नगरपालिकेत होते. मग निधन झाल्यानंतर काय झालं की आमच्या ज्या भाऊजे म्हणजे माझ्या बंधूंच्या पत्नी लताताई त्या राहुरी नगरपालिकेत बालवाडी शिक्षिका म्हणून ऑलरेडी होत्या. त्यांची मुलं लहान होती, एक मोठी मुलगी 11 वर्षाची, त्यानंतर दुसरी मुलगी 9 वर्षाची आणि मुलगा 5 वर्षाचा होता. त्यावेळेस एक असं एक नियम होता की एखादा सरकारी कर्मचारी जर सेवेत असताना मृत्यू पावला तर त्या कर्मचाऱ्यावर त्याची पत्नी, त्यांची मुलं आणि हे जर साज्ञान नसतील तर त्यांच्यावर अवलंबून असणारा त्यांचा अविवाहित भाऊ किंवा अविवाहित बहीण यांना नोकरीला लावता यायचं. आणि ह्या GRच्या अंतर्गत मी त्यावेळेस अविवाहित असल्यामुळे राहुरी नगरपालिकेत माझा प्रवेश 1996 साली झाला.
1: नक्कीच. राहुरी नगरपालिकेमध्ये 1996 साली गेल्यानंतर 1996 साली राहुरी नगरपालिका कशी होती किंवा कशी कार्यरत असायची?
0: 1996 साली माझा प्रवेश हा एक मी म्हणून झाला. परंतु मी 1983 पासून म्हणजे 10वी सुटल्यानंतर माझं शिक्षण, पुढचं शिक्षण सगळं माझ्या भावाने केलं, म्हणजे केशवराजी जाधव हे जे राहुरी नगरपालिकेत होते त्यांनी केलं. तर ते येवल्या आखाडा गावातून राहुरीमध्ये राहावयास आले होते, मी त्यांच्यामध्येच मी राहायचो. आणि मग त्यांच्याबरोबर राहून मग ते मला सांगायचे, राजू आपल्याला आता हे पगार बिल तयार करायचे, चल. मी त्यांच्याबरोबर जायचो आणि राहुरी नगरपालिकेचे जे पगार बिल असायचे किंवा आस्थापनाचे कामकाज असायचे किंवा

0: त्यांच्या सेवा पुस्तकातल्या ज्या रजेच्या नोंदी असायच्या, असे छोटे छोटे छोटे कामं त्यांनी मला शिकवले आणि ते काम मी 83 करीत होतो. खऱ्या अर्थाने मी म्हणेल की राहुल नगरपालिकेचा कायापालट झाला तो आदरणीय अरुणसाहेब तनपुरे यांनी केला. ज्यावेळेस त्यांनी 1991 राहुल नगरपालिका पालिकेमध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळी राहुल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे 3-3, 4-4 महिने पगार होत नसायचे, सरकारी देणी थकली असायची. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी राहुल नगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचं काम केलं. जे संकलित कराचा रक्कम येते किंवा जी पाणी कराची रक्कम येते ती स्वतंत्र खात्यामध्ये त्यांनी ठेवली, आणि जे सरकारी आपल्याला देणं आहे ते देणं दिल्याशिवाय इतर कुठल्याही घटकावर खर्च करायचं नाही याची त्यांनी शिस्त आम्हाला लावून दिली. यानंतर जर अतिरिक्त पैसा जर आपल्याकडे पडलेला असेल किंवा एखादा निधी असेल तर त्या निधीच्या पावत्या कशा करायचा हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे अगदी मला अभिमानाने सांगायला वाटेल की कदाचित मे बी महाराष्ट्रात कुठे नसेल त्यावेळेस 1993 त्यांनी संगणक राहुल नगरपालिकेमध्ये आणले. तेही माझ्या अंदाने तेच आपल्या बुरुडगाव रोडला एक हे आहे संगणकाचं जुनं दुकान आहे, तर त्यांनी आणि दोघांनी म्हणून सॉफ्टवेअर तयार केलं होतं ते. आणि राहुल नगरपालिकेतून आम्ही 3 जन्मतारखे दाखला द्यायला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने त्यांनी कायापालट केला राहुल नगरपालिकेनं, तीच शिस्त ही पुढे लावल्यामुळं आज राहुल नगरपालिका अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये खूप त्यांनी म्हणजे अगदी स्वतःचे उत्पन्नाचे साधनानंतर तयार झाले, आणि राहुल नगरपालिका ही अगदी 1 तारखेला पगार करणारी निवडक नगरपालिकेमधली नगरपालिका आहे आज, हे अभिमानाने सांगतो आम्ही.
1: नक्कीच. राहुरीमधले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, मग पाणी असेल, स्वच्छता असेल, कचरा व्यवस्थापन असेल, अतिक्रमण असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल, सार्वजनिक जागेच्या वापराबाबत नगरपालिकेच्या या वेगवेगळ्या कामामध्ये राहुरी नगरपालिकेच्या भूमिका कशा असायच्या, किंवा एखादा आठवणीत असणारा या बाबतचा काही प्रसंग आहे का?
0: निश्चितच सांगायला आवडेल मला की राहुल नगरपालिकेच्या ज्या जी थोडीशी राहुल नगरपालिकेला एक बाजू जी आहे नदीने व्यापलेली आहे, आणि त्यामुळे एका बाजूने राहुल नगरपालिकेचं जे डेव्हलपमेंट आहे ते पूर्ण बंद आहे. राहुल नगरपालिकेच्या डेव्हलपमेंटला हे 3 बाजूने चान्स आहे. त्यामध्ये राहुल नगरपालिकेला जे पाणी मिळतं किंवा राहुल नगरपालिकेला अगदी नगरलाही जे पाणी मिळतं ते पाणी नॅचरली सेडिमेंटेशनने मिळतं, म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचं फिल्टर वगैरे करावं लागत नाही, ते धरणामध्येच फिल्टर आहे. अगदी जशा तसं जरी आपण वापरलं तरी ते अगदी प्रक्रिया केलेल्या पाण्यापेक्षाही अत्यंत शुद्ध असं पाणी आपल्याला मिळतं. त्यामुळे राहुरी नगरपालिकेच्या हद्दीमधल्या नागरिकांना पाण्याबाबतचे फारसं काही त्रास कधी घ्यावा लागला नाही, आणि आमच्याकडे 365 पाणी पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे 1-2 असेल, परंतु आम्ही दररोज पाणी पुरवठा करणारी राहुल नगरपालिका ही एक निवडक नगरपालिकांमधली नगरपालिका आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे स्वच्छतासुद्धा ही सुरुवातीला जसं आपण पूर्वी कचराकुंड्या असायच्या, कचराकुंड्यानंतर मग कचराकुंड्यानंतर ते घंटागाड्यामध्ये त्याचं रूपांतर केलं. कचराकुंड्यामध्ये नागरिक काय करतात की मग कचराकुंडीच्या बाहेरच कचरा टाकतात, किंवा टाकताना मग तो व्यवस्थित टाकत नाही, मग पुन्हा तो खालून उचलायचा, कचराकुंडीत टाकायचा आणि पुन्हा ती कचराकुंडी उचलायची, हा डबल त्रास व्हायला लागला. म्हणून राहुल नगर पालिकेमध्ये आमच्या अध्यक्षा 2001 डॉक्टर उषाताई तनपुरे ह्या जनतेतून निवडून आल्या. मग त्यांनी आणि आदरणीय श्री प्रसादरावजी तनपुरे ह्या दोघांनी शासनाच्या अगोदरही घंटागाडीची जी कन्सेप्ट म्हणतो आपण तो राहुरीत वापरला, आणि त्यानंतर मग शासनाने हे जाहीर केलं. 2003 आम्हाला राज्यातला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहुल नगरपालिकेला मिळालेला आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत राहुल नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्यासमोरील जे रस्ता होता तो रस्ता अतिक्रमण काढून इतका सुंदर डेव्हलप केला आहे की त्यामुळे राहुरीला एक नवीनच एक शोभा आलेली आहे.
1: नक्कीच. राहुरी नगरपालिकेमध्ये ॲज अ कर्मचारी म्हणून काम पाहत असताना किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम पाहत असताना काय चॅलेंजेस किंवा काय अडचणी समोर आले किंवा त्याला कसं फेस केलं गेलं?
0: चॅलेंजेस असे असं काही नाही, परंतु राहुरी नगरपालिकेमध्ये काम करताना हे अतिशय सोपं कामकाज आहे. राहुरी नगरपालिकेमध्ये फायलिंगची सिस्टीम ही पहिल्यापासून अतिशय सुंदर लावून दिलेली गेलेली आहे. आणि हे अगदी लेखापरीक्षण करण्यासाठी जे सरकारी ऑडिटर आमच्याकडे येतात त्यांनीसुद्धा मान्य केले आहे की राहुरी नगरपालिकेसारखं लेखांकन हे इतर नगरपालिकामध्ये कुठेही नाही आहे. अगदी पैसा न पैसा कुठे आला आणि कसा गेला हे सांगितलं जातं. त्यामुळे टिपिकल पद्धतीमध्ये करताना काम करताना काय व्हायचं की सुरुवातीला आम्हाला संगणक ज्यावेळेस आले त्यावेळेस आम्हाला संगणकामध्ये काम करताना थोडासा त्रास झाला. बाकी ज्यावेळेस आपण एखादी टिप्पणी तयार करतो, समजा कुठल्या एखाद्या नागरिकाने एखादा अर्ज दिला की आमचं अशा अशा प्रकारचं आम्हाला एक रस्ता करून हवा आहे, तर मग त्याच्यावरती टिप्पणी कशी ठेवायची, ते नागरिकांचं काम कसं होईल, याचं कायदा आणि नागरिकांची गरज हे विचारात घेऊन त्याची सांगड घालून याला सभेपुढं कसं ठेवायचं, सभेची मंजुरी कशी प्राप्त करून घ्यायची आणि त्यातून ते नागरिकाचं काम कसं होईल याचं आम्हाला मार्गदर्शन मुख्याधिकाऱ्यांनी, जे जे मुख्याधिकारी होते, विशेषतः रवींद्र जाधव म्हणून आता ते मालेगावला आयुक्त आहेत, त्यांनी खूप छानपणे आम्हाला शिकवलं. त्यापूर्वी आम्हाला यशवंतराव डांगे होते, त्यापूर्वी आम्हाला देवीदासजी टेकाळे होते, शांतरामजी गोसावी, असे अनेक मुख्याधिकारी होते. खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. तेव्हा चॅलेंजेस फारसे कधी वाटले नाही, कामाचा कधी आम्हाला कंटाळा आला नाही. विशेषतः निवडणुकीचं जे चॅलेंज असतं ते आम्ही लिहिल्या पार पाडायचो.
1: नगरपालिका कर्मचारी म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे आणि मूळचे तुम्ही राहुरीचेच आहात, तुमचं बालपण पण राहुरीमध्ये गेलेलं आहे. राहुरी हे जे काही शहर आहे ते बदलताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय,
0: बघितलंय.
1: राहुरीमध्ये काय बदल झाले अगदी सगळ्या स्तरामध्ये, म्हणजे सामाजिक स्तरावर असतील किंवा पालिकेच्या कामकाजाच्या स्तरावर असतील किंवा परिसराच्या बाबतीमध्ये, राहुरीमध्ये काळानुरूप कसे बदल होत गेले, आत्ताची राहुरी कशी आहे?
0: पूर्वीची राहुरी जी होती, पूर्वीची राहुरी ही असं आम्ही म्हणायचो की वेशीच्या आतली राहुरी. म्हणजे राहुरी नगरपालिकेजवळच एक वेस होती आणि ते वेशीच्या आतमध्येच राहुरी होती, राहुरी वेशीच्या बाहेर राहुरी ही नव्हती. मग जसं जसं राहुरीचं डेव्हलपमेंट व्हायला लागलं, डेव्हलपमेंट प्लॅन माझ्या हिशोबाने 2003 जो मंजूर झाला त्याच्यामध्ये एक्सपान्शन झालं आणि रेसिडेन्शियल झोन जो आहे तो वाढवण्यात आला. त्यामुळं काय झालं की एन ए प्लॉट्स हे जास्त करण्याला वाव निर्माण झाला आणि त्यामुळं अनेक आजूबाजूचे जे परिसरातले आहेत, समजा आजूबाजूचे गावातले लोक आहेत, त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी राहुरीत आणायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांनी प्लॉट घेऊन त्या ठिकाणी त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली. त्यामुळं राहुरी नगरपालिकेसमोर चॅलेंज असं आलं की ह्या लोकांना आता सेवा द्यायची, ह्या लोकांना पाणी द्यायचं, ह्या लोकांना वीज पुरवठा करायचा, ह्या लोकांसाठी आपल्याला स्वच्छतेची व्यवस्था करायची, अशा अनेक गोष्टीसाठी आम्हाला स्टाफ कमी पडायला लागला. मग स्टाफ कमी पडायला लागल्यानंतर काय झालं की आम्ही स्वतःहून स्टाफ भरू शकत नाही आणि स्टाफची तर गरज आहे. मग या अशा गोष्टी ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आल्या त्यावेळेस सरकारने काय केलं की आम्हाला ठेक्याद्वारे कर्मचारी घ्यायला परवानगी दिली किंवा कर्मचाऱ्यांना ठेका द्यायचा, सफाईचा ठेका द्या तुम्ही हे कचरा वाहून नेण्याचा ठेका द्या, अशा पद्धतीने ठेका द्यायला सुरुवात केली. आणि राहुरीमध्ये काय झालं आहे की राहुरी नगरपालिकेने ज्या ज्या त्यांच्या सरकारी जागा होत्या त्या डेव्हलप करून त्या ठिकाणी नागरिकांना रोजगार मिळण्याकरता, युवांना रोजगार मिळण्याकरता चांगल्या प्रकारचे असे अतिशय सुंदर असे व्यापारी संकुल उभे केले, तेही बहुउद्देशीय. तसेच राहुरी नगरपालिकेने एक केशरंग सांस्कृतिक भवन आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन असे दोन सांस्कृतिक भवनं निर्माण करून त्यामधून गरिबांच्या मुलांसाठी किंवा गरिबांच्या मुलींचे जे लग्न होण्यासाठी त्यांनी अतिशय अल्प दरात विवाहाची व्यवस्था करून दिली, कार्यक्रमाची व्यवस्था करून दिली. हे एक अतिशय छान उपक्रम तो आमचा आहे. त्यानंतर कचरा डेपोसाठी राहुरी शहराच्या बाहेर 9 ते 10 किलोमीटर बाहेर 25 एकर जमीन ही संपादित करून त्या ठिकाणी सुंदर असा कचरा डेपो उभारलेला आहे. कोणी म्हणणार नाही की इथं कचरा डेपो आहे म्हणून, इतका छान असा आम्ही डेव्हलपमेंट केलेला आहे राहुरी नगरपालिकेने. त्यानंतर राहुरी नगरपालिकेने काय केलं आहे, सध्या एक सुंदर असा जॉगिंग ट्रॅक आहे की तुम्ही ज्यावेळेस नगरमधून तुम्ही ज्यावेळेस शिर्डीला जाता त्यावेळेस पाण्याच्या टाकीच्या डाव्या बाजूला कोर्टा क्षेत्रात सुंदर असा जॉगिंग ट्रॅक आदरणीय श्री प्राजक्तदा तनपुरे यांच्या कल्पनेच्या माध्यमातून तो उभा राहिलेला आहे. त्यांची कल्पना होती ती. आणि त्यांची दुसरी कल्पना आहे की एक सुंदर असा पोहण्याचा तलाव आणि आपला ऑडिटोरियम असावं. ते आता पूर्णत्वास लवकरच आमचं जातं आहे ते आता. आणि राहुर नगरपालिकेने माझ्या माहितीनुसार किंवा मला वाटतं माझ्या मनानुसार संपूर्ण नागरिकांना आरोग्य, स्वच्छता आणि पाणी, पुरेसा वीज पुरवठा हा दिलेला आहे.
1: नक्कीच. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि जसं मुलाखतीच्या सुरुवातीला सुद्धा मी उल्लेख केला की पर्यावरणपूरक जीवनशैली तुम्ही अवलंबता आणि ती खरं तर खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे आणि आपण सगळ्यांनीच ते फॉलो करायला हवं. गेल्या 3 वर्षांपासून तुम्ही तुरटीचा गणपती, घरगुती गणपती पूजा करत आहात. घरगुती गणपतीची पूजा करत असताना तुरटीच्या गणपतीचा तुम्ही वापर केला आहे. तर ही संकल्पना कुठून उदयास आली किंवा या गोष्टीला कधीपासून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली?
0: तुरटीचा गणपती असतो हे मला सन 2020 साली माहिती झालं. माझे एक मित्र आहेत प्रीतम महाजन, हे जळगावचे आहेत, मुक्ताईनगरचे. त्यांचा पेस्टीसाईडचा बिझनेस आहे महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी म्हणून. तर त्यांनी मला 2020 साली पहिल्यांदा तुरटीचा गणपतीची मूर्ती जी आहे ती सप्रेम भेट म्हणून दिली आणि मला प्रचंड आवडली. मला पहिल्यापासूनच पर्यावरणपूरक वागण्याची सवय असल्यामुळे मला ती प्रचंड आवडली आणि मी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या मूर्तीला कसं असतं, मूर्ती छान असते परंतु तिला बाकीच्या मूर्तींसारखा कलर देता येत नाही. कारण त्याला पाणी सहन होत नाही, ते लगेच विरघळतात. म्हणून अगदी थोड्या प्रमाणात त्याला कलरिंग असतं. मी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मला खूप छान वाटलं की पहिल्यांदा मी ती गणपतीची मूर्ती विसर्जित केली ती अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये विरघळून गेली. आणि समाधान वाटलं आपल्याला की आपण कुठेतरी ज्या भावनेने आपण गणेशोत्सव साजरा करतो ना, तुम्ही सध्या बघताय की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या ज्या ठिकाणी आपण विसर्जित करतो त्या पाणी तिथलं संपल्यानंतर अगदी उघड्यावर पडतात. मग काय भावना आहे आपली? फक्त गणपती आपण 10 दिवसच बसवायचा का? पूजा फक्त 10 दिवसच करायची का? त्यानंतर काय? त्यामुळं मला खूप ती संकल्पना आवडली आणि तेव्हापासून मी तुरटीच्या गणपती प्रतिष्ठापना करतो. त्यानंतर पुढे पुढच्या वर्षी 2022 साली राहुर नगरपालिकेने एक पर्यावरणपूरक गणपती आणि पर्यावरणपूरक आरास असं एक स्पर्धा जाहीर केली होती. आणि मग त्या स्पर्धेमध्ये मी माझ्या मुलाचं नाव दिलं. मग ती जी टीम आहे त्या टीमने संपूर्ण गणपतींची पाहणी केली आणि त्यांना आमची मूर्ती आणि आमचा हा जो काही कन्सेप्ट आहे हा आवडल्यामुळं त्यांनी त्यावर्षी प्रथम पारितोषिक आम्हाला दिलं. आणि खूप आनंद वाटला की कुठंतरी आपण करत असलेल्या कामाची कुठंतरी पावती मिळाली किंवा त्यातून काही लोक पुढे जनजागृती घेऊन करतील अशी मला अपेक्षा आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला होता आणि आताही म्हटलं की पर्यावरणपूरक जीवनशैली तुम्ही फॉलो करता आणि गेल्या 10 वर्षापासून कटाक्षानं तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करत नाही. प्लॅस्टिकची कॅरी बॅग जी आहे आपण कुठेही बाजारामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा भाजी घेण्यासाठी, किराणा घेण्यासाठी गेल्यानंतर प्लॅस्टिकचा वापर जो आहे तो तुम्ही करत नाही आहे. सोबत तुम्ही नेहमी कापडी पिशवी ठेवता. खरंच ही एक चांगली सवय आहे की जी फक्त राहुरीकरांनीच नाही तर सगळ्या नगरकरांनी किंवा सगळ्याच श्रोत्यांनी फॉलो करायला हवी. कारण आपण प्लॅस्टिकचा वापर जो आहे, वाढता वापर प्लॅस्टिकचा लक्षात घेता पर्यावरणाचा किती ऱ्हास होतो आहे आणि त्यामुळे पुढच्या पिढीला किती त्रास होणार आहे आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं विघटन होत नसल्यामुळे तो कचरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपल्या जगामध्ये साचत आहे. तर याबाबत काय सांगाल?
0: खरं तर ही संकल्पना माझ्या मनात एका अशा छोट्याशा प्रसंगाने आली. काय झालं की राहुर नगरपालिकेमार्फत आम्हाला प्लॅस्टिक बंदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावं लागायचं आणि ज्या दुकानात प्लॅस्टिक असेल ते दुकानातलं प्लॅस्टिक आम्ही उचलायचं, त्यांना दंड करायचं किंवा जे लोक प्लॅस्टिक पिशव्या वापरतात त्यांना दंड करायचा अशी आमची संकल्पना असायची. आणि अशीच आमची 2-3 टीमा केल्या जाणार. त्या टीमा घेऊन आम्ही असं पेटीमध्ये जात होतो. एक माझ्या मित्राचं दुकान होतं आणि त्या मित्राच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याच्या दुकानामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे पाकिटं सापडली आणि सापडल्यानंतर काय झालं की त्याला आता दंड करायचा. दंड करण्याच्या टीममध्ये मी स्वतः आहे, आम्ही दोघं जीवलग मित्र आहोत. तो मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत होता की आता राजू काहीतरी करेल, राजू माझा दंड माफ करेल, परंतु मी त्याची काही मदत करू शकलो नाही. आणि त्यावेळेस त्याला 1,500 रुपये दंड करण्यात आला. खूप वाईट वाटलं मला. ऑफिस सुटल्यानंतर पहिल्यांदा मी त्याच्या दुकानावर गेलो. मी त्याला म्हटलं, अरे कशासाठी तू ठेवतोस हे प्लॅस्टिक, ठेवू नकोस तू. तो म्हणे, त्याने मला काय उत्तर दिलं की हे बघ, मला राहुरी नगरपालिकेला ह्या गाळ्याचं भाडं भरायचं आहे, मला राहुरी नगरपालिकेला याचा कर भरायचा आहे, मला माझा प्रपंच ह्या गाळ्यावरती चालवायचा आहे, त्यामुळं मी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये ज्याच्यामधून मला 2 पैसे मिळतील, जास्तीत जास्त पैसे, त्यामुळं मला ती विक्री ठेवणं माझं बंधन करा की मला, मी जर ते नाही ठेवलं तर माझी विक्री कमी होईल, माझी विक्री कमी झाली तर मला मी भाडं वेळेवर भरू शकत नाही किंवा माझे पुढचे आर्थिक प्रॉब्लेम तयार होतील, म्हणून मी हे ठेवतो. आता हे त्याचंही खरं होतं. मग त्याच्या दुकानात मी असंच एक दिवस बसले असताना जो प्लॅस्टिकचा सप्लाय करतो, विशेष म्हणजे तो नगरचा आहे, ती व्यक्ती आली. मी त्याला विचारलं, अरे बाबांनो तुम्ही हे का ठेवता, कसं ठेवता, याच्यावर तर बंदी आहे रे. मग त्याने म्हटलं, साहेब मी दररोज माल घेऊन नगरवरून राहुरला येतो, किंबहुना निम्मा राहुर जिल्हा हा माझ्याकडे आहे आणि ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत याचं मला वरून मिळतात म्हणून मी पुढे देतो, मला जर मिळाल्या नाहीत तर मी कुठून देऊ. मग माझ्या असं लक्षात आलं की जर याचं उत्पादनच बंद झालं तरच हा विषय थांबू शकतो आणि ती गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. मग आपल्या हातामध्ये काय आहे, एक नियम आहे की ज्याची मागणी कमी होते त्याचं उत्पादन कमी होतं. म्हणून आपण मागणी कमी करायची. कुणी जरी नाही केलं तरी आपण स्वतः प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही. आणि त्या भावनेतून मी तेव्हापासून प्लॅस्टिकची पिशवी स्वतः आणि कुटुंबियांनी वापरणं बंद केलं गेल्या 10 वर्षापासून. मग जे काय वाचले असेल त्या पिशव्या त्यात मला समाधान आहे.
1: नक्कीच, चांगल्या सवयींची सुरुवात ही नेहमी आपल्यापासून करावी, हे कितपत खरं आहे?
0: हे 100% खरं आहे. जर आपण जर आज तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी राहुरी नगरपालिकेच्या ज्या व्यापारी पेठेत जातो तिथे भेळवाले असतील, फळावाले असतील, भाजीवाले असतील किंवा अन्य दुकानदार असतील, त्यांच्याकडून मी ज्यावेळेस माल घेतो त्यावेळेस मी स्ट्रिक्टली सांगायचो की मला प्लॅस्टिकची पिशवी नको आहे, कॅरीबॅग मला नको आहे. आणि अनेक गिऱ्हाईक कॅरीबॅगसाठी आग्रहित असताना आपल्याला कुणीतरी एकजण म्हणतोय की मला कॅरीबॅग नको आहे, तो माणूस दुकानदारांच्या जास्त लक्षात राहतो. मग ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा तिथं गेलो त्यावेळेस त्यांनीच मला स्वतः म्हणून सांगितलं, साहेब तुम्ही कॅरीबॅग वापरत नाही, आम्ही तुम्हाला कॅरीबॅग देणार नाही, हे तुमचा माल. आणि त्यामुळं काय झालं की मला आता कुठलेच दुकानदार कॅरीबॅग देत नाहीत. इवन दो मी श्रीरामपूर नगरपालिका हद्दीमध्ये एक बेकरी व्यवसायाचं दुकान आहे, श्रीसाठ म्हणून त्यांचं आडनाव आहे, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडनं काही प्रोडक्ट्स घेतले मी. त्याने त्यांना म्हटलं की मला कॅरीबॅग नको आहे. ते खूप आश्चर्यचकित झाले. त्याने मला थांबवलं, साहेब तुमचं नाव काय, कुठून आले काय, त्यांनी माझी चौकशी केली. बसा म्हणे, त्यांनी मला चहा पाजला आणि ते म्हणे, साहेब हे माझ्या मनात खूप आहे परंतु व्यवसायासाठी मला हे करावं लागतं आणि श्रीरामपूरमध्ये सगळेजण कॅरीबॅग वापरतात म्हणे, नाही द्याव्या तर माल जात नाही, तुम्ही वापरताय खूप चांगलं करताय म्हणे, आता इथपासून पुढं मी स्वतःही वापरणार नाही म्हणे, ही सवय मी स्वतः लावून घेईन म्हणे, मी दुकानदार म्हणून मागितली तर मी देईल परंतु मी स्वतः नाही वापरणार. चला, समाधान वाटलं मला की चला आपल्यामुळे कुणीतरी एकजणींनी सुरुवात केली.
1: नक्कीच, आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी घरापेक्षा सगळ्यात जास्त काळ आपण तिथे वावरत असतो किंवा सगळ्यात जास्त काळ आपण त्या ठिकाणी देत असतो आणि आपल्यासोबतचे जे काही कलीग आहेत, आपल्यासोबत जे काम करणारे आहेत, त्यांच्यासोबत एक मैत्रीचं, सलोख्याचं आणि एक कुठेतरी घरातल्या व्यक्तीसारखं वातावरण निर्माण होत असतं, तयार होत असतं, किंबहुना ते असायलाच हवं. तुमच्या नगरपालिकेच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही रिटायर झालेले आहात, निवृत्त झालेले आहात, पण असा एखादा भावनिक किंवा एखादा इमोशनल क्षण तुमच्यासाठी आहे का संपूर्ण नोकरीच्या कारकिर्दीबद्दल?
0: इमोशनल क्षण जर म्हणाल तर अनेक नागरिकांनी, कर्मचाऱ्यांनी अगदी भरभरून प्रेम केलं माझ्यावरती, आणि थोडासा सहकार्याचा स्वभाव असल्यामुळं सगळेजण मला राहुरी नगरपालिकेत तात्या म्हणून म्हणतात किंवा आरबी म्हणून हाक मारायचे मला. ज्यावेळी मी राहुरी नगरपालिकेतूनच सेवानिवृत्त झालो किंवा सेवानिवृत्त दिवस होता, त्या दिवशी मला प्रचंड मी भावनाविवश झालो होतो की मला राहुरी नगरपालिकेची एवढी सवय लागली होती की मी राहुरी नगरपालिकेशिवाय राहू शकत नाही अशी माझी स्वतःची इच्छा. आणि त्या दिवशी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या डोळ्यात ज्यावेळेस पाणी बघितलं मी, त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जे आत्तापर्यंत जी सेवा केली ती खरोखर सार्थक आहे. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे कारण ते आपले पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत, परंतु एखाद्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं, त्याचा आणि आपल्या त्या अधिकाऱ्यांचा आणि आपला संबंध हा फक्त 2 ते 3 वर्षांचा असतो, पण त्यांच्या मनात घर करणं किंवा त्यांच्या मनात कुठंतरी आपल्याविषयी चांगली भावना निर्माण होणं, हे खरोखरच निश्चित मला त्या दिवशी खूप हे वाटलं की नाही, आपण राहुरी नगरपालिकेमध्ये आणखी 5-10 वर्ष पाहिजे होते. लिटरली तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी रिटायर झालो त्याच्यानंतर मी किमान 1 वर्षभर मी राहुरी नगरपालिकेत जात होतो, आजही मी जातो, आजही मी ते जाऊन मला वाटेल ते मी एखाद्याने सांगितलं मी त्या माणसाचं काम हलकं करण्याचा प्रयत्न करतो, मी ते काम करतो, आनंदाने करतो, कारण माझ्या भावना त्या ठिकाणी आहेत. माझ्या सेवानिवृत्तीच्या वेळेस माझे जे पूर्वीचे मुख्य अधिकारी आहेत, जे आता आयुक्त झाले आहेत, असे 5 मुख्य अधिकारी हे माझ्या कार्यक्रमाला होते. हाही मला सार्थ अभिमान आहे की त्या अधिकाऱ्यांनासुद्धा माझं काम आवडल्यामुळं ते आले.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नागरिकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे, कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय. खरं तर मी सूरज राकांचा आभारी राहील. सूरज राकांचं काय झालं की सूरज राका हे मूळचे राहुरीचे, त्यांचे आजोबा हे आमचे मित्र, आणि त्यांच्या दुकानात मी गेल्यानंतर मी तिथे तुरटी घेतली, तर मला म्हणे हे तुम्ही तुरटी कशासाठी घेतली, म्हटलं काय नाही मी आता गणपतीला वापरणार तुरटी, मग त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं ते. मग तेव्हा त्यांनी मला माझं नाव विचारलं, माझा मोबाईल नंबर घेतला, आणि साहेब म्हणे मी तुमचं हे कार्य कुठेतरी पुढं नेतो आहे म्हणे. मग त्यांनी मला मेसेज टाकला की मी स्नेहालयच्या 90.4 FM तुमचं नाव दिलं आहे, आणि खरोखरच मला आज प्रचंड आनंद होतो आहे की कुणीही ह्या गोष्टीची दखल घेतली नाही जी स्नेहालयाच्या 90.4 FM दखल घेतली. मी खरोखर खूप आभारी आहे ह्या स्नेहालयाच्या 90.4 FM.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, रेडिओची तुमच्या आयुष्यामध्ये काही आठवण आहे का, किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
0: रेडिओमध्येच आमचं लहानपण गेलं. त्या रेडिओची बटणं फिरवणं किंवा किंबवणं, ज्यावेळेस आम्ही लहान होतो, ज्यावेळेस आम्ही लग्नाला जायचो, त्यावेळेस नवरदेवाचा आग्रह असायचा. आम्ही लहान असताना आम्हाला कळायचं की नवरदेव रुसलाय, का रुसलाय, तर त्याला रेडिओ नाही दिला. आणि मग आम्हाला ते रेडिओचे आम्हाला माहिती होतं की रेडिओ आणि घड्याळ हे त्यावेळेचे नवरदेवाचे रुसण्याची कारणं. की काय, तर घड्याळ नाही दिलं म्हणून नवरदेव रुसलाय, काय त्या नवरदेवाला रेडिओच नाही दिला. त्या रेडिओवर रेडिओ जी प्रेम होतं पूर्वी आमचं सगळ्यांचं, ते आजही आहे. FM आता रेडिओ पहिल्यासारखे मिळत नाहीत, परंतु त्यावेळेस काय व्हायचं की ते रेडिओचे बटणे फिरवताना स्टेशन लागायचे असे, आणि खूप आम्हाला आवडायचं. आमचा रेडिओवरचा सगळ्यात ऐकण्याचा आवडता कार्यक्रम म्हणजे कॉमेंट्री, क्रिकेटचा प्रचंड नाद. आणि क्रिकेटच्या प्रचंड नादमध्ये आम्हाला बघण्यासाठी टेलिव्हिजनचा प्रकार तर खूपच लांब, पेपरही आम्हाला दुपारी 4 भेटायचा, पेपरमध्ये येईपर्यंत काळ कुठल्या कुठं निघून गेलेला असायचा. आणि त्यामुळं लाईव्ह बाग ऐकण्याचं जे आहे ते फक्त आमच्या बंधू दोन नंबरचे बंधू जे आहेत नारायणराव त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळं ते जे कॉमेंट्री लावायचे ते आम्ही तासन तास आम्ही त्या रेडिओच्या शेजारी बसलेले असायचं. खूपच छान, खूपच म्हणजे खऱ्या अर्थाने मी म्हणेल की आपण जगताना ह्या लाईव्ह बघण्यापेक्षा हे लाईव्ह ऐकणं हे सर्वात चांगलं. त्याने तुमचे डोळेही सुरक्षित राहतात आणि तुम्हाला जे हवंय ते सगळं तुमच्या कानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतंय. त्याच्यासारखं माध्यम, रेडिओसारखं माध्यम दुसरं टेलिव्हिजन सुद्धा नाही.
1: नक्कीच, नक्कीच नाही. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात तुमच्या खूप जवळचं आवडीचं, या निमित्तानं कुठलं गाणं असं तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: राजेश खन्नाचं गाणं आहे, आपकार माप कना मेरा तराना नहीं इन झुकती पलकों के सिवा

0: हे गाणं मला ऐकायचं.
1: नक्कीच नक्कीच, हे तुमच्या खूप जवळचं आवडीचं आणि खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही सुद्धा आता गायलं. हे गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या केंद्रामध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: येस श्रोते हो, आज आपल्या सोबत नगरढेरी या कार्यक्रमामध्ये होते राहुरीचे, राहुरीमध्येच राहुरी नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी राजेंद्र जाधव सर. आपण त्यांच्याशी आज नगरढेरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: नमस्कार, मी आशिष पवार आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: चाहे कोई मुझे जंग

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते म्हणजे पत्रकार. अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप रोडे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. संदीप रोडे सर ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी जवळजवळ 35 वर्ष पत्रकारितेत काम करत आहेत. त्यांनी सार्वमतपासून पत्रकारिता सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर सार्वमत, नंतर पुढारी, लोकमत या दैनिकांमध्ये त्यांनी प्रदीर्घ असं काम केलेलं आहे. तर त्याचबरोबर प्रेस क्लबचे तेही सेक्रेटरी आहेत. तर मी संदीप सर तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो. तर मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: नमस्कार, माझं बालपण एक खेडेगावातलं नेवासा तालुक्यात गोनेगाव म्हणून आहेत.
2: बर,
3: मी ज्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये होतो त्यावेळेस गावची लोकसंख्या 700 होती.
2: बर,
3: आता ती वाढली.
2: हा हा,
3: जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मी पहिली ते चौथी गावामध्येच शिक्षण घेतलं.
2: बर,
3: त्यानंतर पाचेगाव इंग्लिश स्कूल, पाचेगाव हे भारत सर्व सेवा संघाची जी संस्था आहे त्या संस्थेचे हायस्कूल आहेत पाचेगाव. तिथे मी माझं 5वी ते 10वीचे शिक्षण झालं.
2: बर,
3: आणि त्यानंतर मी 10वी 11वी ते MA हे श्रीरामपूर मधील रावबहादूर नारायणराव बोरके कॉलेज शिक्षण घेतलं.
2: बर बर,
3: मी पत्रकारे तसा अपघाताने आलो.
2: बर,
3: मला गुरुजी व्हायचं होतं, मी पत्रकार झालो.
2: शिक्षक व्हायचं होतं. बर,
3: तर त्याचा प्रवास खूप रंजक आहे. तर तो असा आहे, मी 1995 10वीमध्ये शिक्षण घेत असताना मला वाचनाची खूप आवड होती. मी आमच्या गावातून नेवासा राहुरी जो रस्ता आहे तो आमच्या गावातून जातो.
2: बर,
3: तिथं रोज एक टॅक्सी, पार्सलची टॅक्सी जायची, मी त्याचकडून रोज पेपर विकत घ्यायचो.
2: अरे बापरे.
3: तर तेव्हापासून मला पेपर वाचण्याची आवड निर्माण झाली 95 पासून. नंतर माझ्या सोबत एक 7-8 पेपर पण बाकीचे लोक गावातले विकत घ्यायचे. तर मग मला त्या टॅक्सीवाला ते वसंत आडव म्हणून आहेत, ओळखीचे आहेत, राहुरीचे आजही आहेत ते. तर त्यांनी मला सांगितलं तू पेपर विकत घेतो, बाकीचे 7-8 पेपर घेतात, तू एजन्सी का घेत नाही पेपर?
2: अरे बापरे. बर,
3: मग त्यांनी मला त्यांच्याच टॅक्सी मधनं श्रीरामपूरला सारोमतच्या कार्यालयात नेलं.
2: बर,
3: तिथे स्वर्गीय आता वसंतराव देशमुख संपादक होते, त्यांची मला भेट घडून दिली.
2: बर,
3: त्यांनी मला एजन्सी दिली सारोमतची आणि वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मिळाली 1995.
2: अरे बापरे.
3: मी 1995 संधी मिळाल्यानंतर माझं हळूहळू मग मी आपल्या परिसरातल्या बातम्या वगैरे टाकायचं, छापून यायच्या. मला खूप चांगलं वाटायचं की आपल्या बातम्या छापून येत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या येत आहेत. तर अशा पद्धतीने मला त्यामध्ये मग गोडी रस वाढला, गोडी वाढली.
2: सुरुवातीची बातमी आठवते का तुम्हाला?
3: सुरुवातीची बातमी अशी होती म्हणजे माझ्या शेतामध्ये विहीर आहेत, त्या विहिरीमध्ये एका भिल्ल समाजाच्या महिलेनं तिच्या 3 मुलांचं आत्महत्या केली, सुसाईड केली, आत्मदुरी टाकून. आणि मला माहिती नव्हतं, मी ज्यावेळेस शेतात पाणी भरण्यासाठी गेलो मी सहज विहिरीमध्ये डोकलो. आमची विहीर जवळपास 80-90 फूट खोल होती. तर मला एक डेड बॉडी दिसल्यासारखं वाटलं.
2: बर,
3: म्हणून मी जरा थोडस बघितलं आणखीन बॅटरी वगैरे लावून दिवसाच. तर मला ती डेड बॉडी मला दिसली होती, आमच्याच शेतामध्ये ती घटना घडली होती. आणि ती घटना मी त्यावेळेस आताही आहेत पण आता पत्रकारितेत नाही ते मारुतराव राशींकर यांना ती पाठवली. तर त्यांनी ती इतकी फुलवली, खूप फुलवली आणि ते सारोमतचं बॅनर झालं होतं. माझी पहिली बातमी
2: म्हणजे एका महिलेने 3 मुलांसह आत्महत्या केली होती.
3: येस.
2: अरे बापरे. बर,
3: तर ती माझी
2: 95 सालची घटना आहे,
3: 96 सालची घटना.
2: बर बर बर,
3: त्यावेळेस ती बातमी बॅनर झाली होती. मला बातमी खूप छान लागली, तिचा लेआउट खूप झाला, बॅनर झालं, माझं हुरूप आणखीन वाढला. माझी ती पहिली बातमी होती. नंतर मी सत्त्याण्णव साली बारावी पास आउट झाल्यानंतर मला गुरुजी डीएडला फॉर्म भरायचे.
4: बरं,
3: मी डीएडला फॉर्म भरले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्यावेळेस फॉर्म.
4: बारावीला असतानाच तुम्ही बातमीदार झालात?
3: नाही, 96
4: मी 96
3: अकरावीलाच
4: झालात.
3: 95 पास आउट असतात, 95 पास आउट झालो 10वी आणि लगेच त्याचं काम सुरू केलं.
4: म्हणजे 15-16 वर्षाचेच असताना तुम्ही बातमीदारी सुरू केली?
3: हो, 16 वर्षाचे
4: असताना.
3: त्यानंतर मी 97 डीएडचे फॉर्म भरले, परंतु दुर्दैवानं माझा तो नंबर लागला नाही आणि मला फारसं माहिती नव्हतं. मी मराठी मीडियम मधून फॉर्म भरला, तो इंग्रजी किंवा उर्दू मीडियम मध्ये भरला असता तर तिथं माझा नंबर लागला असता, परंतु त्यावेळेस माहिती नव्हतं. मी डीएडचा फॉर्म भरल्यानंतर माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्या माझ्याच क्लासमेट मुलीचा नंबर लागला आणि माझा लागला नाही. त्यावेळेस मला शिक्षणाविषयी माझ्या मनामध्ये थोडीशी घृणा निर्माण झाली आणि मी शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणापेक्षा आपण शेती करूया असं मी ठरवलं. परंतु गावातले काही तरुण सहकारी त्यांनी सांगितलं की शिक्षण शेती तर कर, पण शिक्षण बाहेरूनही करता येऊ शकतं. थ्रू ऍडमिशन घे, कॉलेजला जाऊ नको, शेती कर, डायरेक्ट परीक्षेला जा. अशा पद्धतीने मी मग 98 गॅप घेतला आणि नंतर 99 परत मी FY ऍडमिशन घेतलं. SY मी मराठी सब्जेक्ट घेतला, माझा विषय जो आहे विभाग तो मराठी घेतला. माझं BA झालं, मी MLA ऍडमिशन घेतलं बोरोके कॉलेजमध्ये. MA सेकंड पार्ट चे पेपर आणि मी इकडे BJ करत होतो, BJ ऍडमिशन घेतलं होतं, कारण मला गोडी वाढली होती.
4: वार्ताहर म्हणून काम करत असल्यामुळे तुमचं एक हे जमलं होतं, ट्युनिंग.
3: मला ट्युनिंग जमलं होतं आणि मला गोडी वाढली होती. BJ ऍडमिशन घेतलं होतं त्याच वेळेस. इथं आपलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये नेवलकर सर जे आहे आपल्याकडे,
4: रामदास
3: त्यांच्याकडे ऍडमिशन घेतलं होतं. संदीप ऑक्सोरे, गुरुप्रसाद देशपांडे हे आम्ही सहकारी होतो.
4: अरे बापरे, बर बर.
3: आणि BJ पेपर आणि MA सेकंड पार्टचे दोन पेपर सोबत आलेत. माझ्या पुढे प्रश्न होता की आता चॉईस काय करायचं, पण मी शिक्षणाची संधी मला गुरुजीच्या रूपाने हिरवली गेली होती. शिक्षणाकडे फारसा माझा ओढा नव्हता, तर वर्तमानपत्राकडे माझा ओढा जास्त
4: ओढा वाढला होता.
3: त्याच्यामुळे मी BJ करण्याचा निर्णय घेतला आणि MA मी न करता BJ पेपर दिले. BJ झाल्यानंतर मी सार्वमत वर्तमानपत्रामध्ये गाव वार्ताहर होतोच. नंतर सार्वमत मध्येच जाहिरात निघाली की उपसंपादक पाहिजे. मग मी 2004 साली तत्कालीन नगर दक्षिणेचे प्रमुख नंदकुमार सोनार यांच्या संपर्कात.
4: मला ते सांगण्याच्या अगोदर तुमची थोडीशी बातमीदारी सांगा ना, सार्वमतची वार्ताहर म्हणून तुम्ही काय काय अजून तुम्ही ती महिलेची ते हे सांगितलं ती मृत्यू झाल्याची, अजून कुठल्या बातम्या दिल्या काही सांगता येतील का?
3: माझी एक खूप गाजलेली बातमी अशी होती की

0: जातात त्या महिलेवरती एक त्यांच्याच त्या भागादारच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अत्याचार केला होता आणि त्यातून ती गर्भवती राहिली आणि तो गर्भपात करून पुरावा नष्ट केला होता.
1: बर,
0: ही बातमी मी त्या वर्तमान परिसरामध्ये पेपर वाटत असताना मला एका जणाने सांगितली.
1: बर,
0: म्हणजे मला वाटतो ही 98-99 ची घटना असेल काहीतरी. मला ती सांगितली त्यांनी त्यावेळेस ती, तर मी तिचा सर्चिंग केलं हे नेमकं काय झालं, कसं झालं, कुठून झालं, काय झालं. तर गावात कसं आहे, कुठली गोष्ट म्हणजे एका आळीला झाली की ती सगळ्या गावात बोबट होतो. त्या पद्धतीने मला ते सगळे त्याचे क्ल्यू मिळालेत. मी त्याचे दोन भाग लावलेत.
1: बापरे. बर,
0: तर पोलिसांना इन्क्वायरी करायला तिथं येणं भाग पडलं.
1: बर,
0: आणि तिने इन्क्वायरी करून ती सत्यता तपासली, त्यात सत्यता निघाली आणि त्या बागायतदारा विरोधात गुन्हा दाखल झाला.
1: अरे वा, अटक झाली असेल.
0: अटक झाली
1: त्यांना.
0: खूप मोठ्या भागात
1: न्याय मिळाला तुमच्या त्या बातमीमुळे.
0: खूप मोठ्या भागात होते, नावाजलेले होते, त्यांना न्याय मिळाला. तर त्या बातमीचा फॉलोअप मी घेत गेलो.
1: बर,
0: तर ज्या डॉक्टरांनी गर्भपात केला होता त्या डॉक्टरलाही आरोपी करण्यात आला.
1: अरे बापरे. बर,
0: आणि ते सगळे जेलमध्ये असताना त्या डॉक्टरांची वडील एक्सपायर झालेत आणि त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला येताना, डॉक्टरला जेलमधून येताना पोलीस संरक्षणामध्ये अंत्यविधीसाठी आणण्यात आलं होतं.
1: अरे बापरे.
0: तर ती बातमी माझ्या परिसरामध्ये इतकी नावाजली आणि त्यावेळेस माझ्या परिसरामध्ये इतकं नाव झालं की हा मुलगा खूप काही चांगला आहे, चांगल्या बातमीदारी करतो, चांगला करतो. म्हणजे अर्थात ती बातमी दाबण्यासाठी मला अनेक आमिष दाखवण्यात आली, प्रलोभन दाखवण्यात आली. मात्र मी त्या कुठल्याही मोहला आमिषाला बळी पडलो नाही आणि त्या बातमीचा शेवटपर्यंत फॉलोअप घेतला.
1: अरे वा.
0: त्यामुळं त्या महिलेलाही न्याय मिळाला आणि
1: वाचा फुटली गेली,
0: वाचा फुटली, जागृती झाली आणि जाणीव झाली की आपण काही चुकीचं काम केलं की आपल्यावर लक्ष ठेवणार कोणीतरी इथे आहे. ही जाणीव त्यांच्या मध्ये.
1: फार मोठं काम तुमच्या हातून झालेलं आहे. म्हणजे आज न्यायासाठी लोक झगडत असतात, परंतु तुम्ही तो न्याय मिळवून दिला त्या महिलेला. किती मोठं काम तुमच्या हातून झालेलं आहे. म्हणजे प्रशंसनीय काम, एक ठसा उमटेल असं काम झालेलं आहे. तर त्याच्यानंतर पुढे काय झालं सर? पुढे कुठली अशी बातमी?
0: गाव बातमीदारी करताना गावात, गाव
1: तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आलेला आहे गाव पातळीवरच्या बातमीदाराचा.
0: माझ्याच गावातली बातमी करत असताना मी विकासाच्या समस्या मांडल्या होत्या.
1: बर,
0: त्यावरून मला माझ्याच गावच्या सरपंचांनी दमही दिला होता.
1: अरे
0: ही बातमी का करतो अशी. मी त्याला भेलो नाही, त्याला मी घाबरलो नाही.
1: हे
0: विकासाचं काम आहे आणि विकासाचा मी फॉटफराव करतच राहणार असं मी त्यांना निक्षून सांगितलं.
1: अरे बापरे.
0: आणि त्यानंतर त्यांनीही ते मान्य केलं, विकास झाला. मी गावाकडे बातमीदारी करत असताना म्हणजे सुरुवातीपासूनच माझा विकास, जनजागृती, प्रबोधन ह्या गोष्टीकडे भर राहिला.
1: अरे बापरे. बर बर.
0: आणि त्याचा परिणाम माझा गावचा, माझ्या गाव, माझ्या परिसराचा विकास होण्यात झालं. त्यानंतर मी 2004 दारोमत या दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून ऑफिस स्टाफला मी जॉईन झालो.
1: अरे बापरे. बर बर. याचा अनुभव तुमचा प्रदीर्घ असल्यामुळे तुम्हाला त्यांनी सहज संधी दिली.
0: 1995 ते 2004 जवळपास 9 मी गाव वार्ताहर म्हणून काम केलं आणि त्यानंतर मी 2004 पासून सारोमतला उपसंपादक म्हणून स्टाफला जॉईन झालो.
1: बीजे झालेला होता
0: माझं. बीजे झालं.
1: बर बर बर.
0: माझं बीजे झालं होतं.
1: श्रीरामपूर कार्यालयातच झाले का जॉईन तुम्ही?
0: नाही, नगर कार्यालयामध्ये.
1: नगर
0: कार्यालय. श्रीरामपूर कार्यालयात काम नाही केलं. बर. नगर कार्यालय जॉईन झालो आणि 2004 पासून माझा पत्रकारितेचा खरा प्रवास इथून सुरू झाला. आणखी म्हणजे ऑफिस स्टाफ म्हणजे
1: उपसंपादक म्हणून,
0: उपसंपादक जी जबाबदारी आपल्याकडे येते तर खूप मोठी जबाबदारी असते.
1: बरोबर आहे.
0: आणि ही जबाबदारी मी 2004 पासून पीएलओला सुरुवात केली. 2004 ते 2008 मी सारोमतला उपसंपादक होतो.
1: तुम्हाला गाव पातळीवरचा बातमीदार म्हणून काम केल्यामुळे उपसंपादक म्हणून तुम्हाला चांगली एक हे मिळाली संधी आणि तुम्ही जास्ती चांगल्या प्रकारे काम करण्याची अनुभव तुम्हाला मिळाला.
0: हो, काय मी गावाकडे काम केल्यामुळे गावाकडच्या समस्या आपल्याला माहिती होत्या आणि गाव वार्ताहरांच्या येणाऱ्या अडचणी माहिती होत्या. तो अनुभव उपसंपादक म्हणून काम करत असताना खूप कामी आला. कारण एखादी बातमी गाव वार्ताहराला अडचण असायची, त्याच्याशी आपण फोनवर बोललो की ती आपल्याला आणखी फुलवता यायची.
1: बरोबर.
0: आणि मग आपण त्याला जर अडचण असेल तर आपण डेडलाईन पण बदलू शकतो. त्या गावची डेडलाईन ऐवजी आपण अहिल्यानगर करू शकतो, नगर करू शकतो किंवा दुसरी तालुक्याच्या लेवलची आपण करू शकतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी
1: अधिकार येतात वेगळे.
0: हो. आणि बातमी कशी असावी, त्यात काय असावं, कोण कुठे कसा केव्हा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी यायला पाहिजेत, तर त्याची मला जाण अगोदरपासून होती आणि तो खूप मोठा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळं मला तो
1: सोपं गेलं काम.
0: उपसंपादकाचं काम फार काही अवघड
1: गेलं नाही. बरोबर बरोबर बरोबर. मग सार्वमत मध्ये काय, तुम्ही 3-4 वर्ष होता ना तिथं, काय विशेष काही बातम्या?
0: सारोमत मध्ये मला जॉईन केल्यानंतर नंदकुमार सोनारांनी माझ्याकडे 2-3 महिने मला सुरुवातीचे तू शिकून घे जरा कसं चालतं काय चालतं या गोष्टी

0: माझ्याकडून मी आत्मसात केल्या. त्यानंतर मला क्राईम बीटची सांभाळण्याची संधी दिली. क्राईम बीटमध्ये मी अनेक घटना ज्या पोलीस प्रशासनाकडून उजेडात आणल्या जात नाही किंवा आजही आरोप केले जातात ते पूर्वीपासून जे आहेत की परस्पर तडजोड केल्या जातात, त्या घटना समोर येत नाहीत, अशा अनेक घटना मी मांडल्या समोर. त्या घटना मांडल्यानंतर मला नाव नाही आठवत पण अनेक पोलिसांना सस्पेंड करण्याची वेळ आली.
1: अरे बापरे.
0: त्याच काही ज्या घटना आहेत म्हणजे मोठी घटना घडली कुठं तिची तडजोड केली ती घटना समोर नाही आली, आपण त्याच्यावरती नामोल्लेख टाळून पण एकदम सूचक पद्धतीने ती बातमी मांडून आपण तिला उघड केलं, ती आणली उघडकीस आली आणि त्यातून त्यांना सस्पेंड करण्याची वेळ आली. तत्कालीन पोलीस अधीक्षक आता नागपूरला सीपी आहेत विश्वास नांगरे पाटील, त्यांनी ही कारवाई केली होती आणि माझ्या बातम्या बघून ते सेन्सिटिव्ह आहेत, आजही सेन्सिटिव्ह आहेत ते बातमी कुठली वर्तमानपत्राची बघताना, तर ते आवर्जून बातम्या बघायचे आणि त्याचा ते हे करायचे, त्याचे शहनिशा करायचे, त्याची सत्यता पडदळायचे, चुकीचं असले तर ते त्यांच्यावर दंड करणार, दंडनीय शिक्षा जी कायदेशीर असेल ती करणार आणि कुठे असेल तर ते स्वतः फोन करायचे आणि सांगायचे अरे हे असं नाही, हे असं होतं, तुमच्याकडे जरा थोडी अपुरी माहिती होती पण हे असं ऍक्च्युली फॅक्ट अशी होती, वास्तव असं होतं ते सांगायचे. त्यानंतर 2008 पर्यंत मी सारोमत मध्ये क्राईमच बीट बघितलं कारण मी खूप सारोमत मध्ये पारंगत झालो होतो क्राईम बीट बघत असताना. नंतर 2008 मला लोकमतला संधी मिळाली, तिथे आता छत्रपती संभाजीनगरला संपादक आहेत नंदकिशोर पाटील, हे आपल्याकडे नगरला त्यावेळेस संपादक होते, त्यांनी मला नगरला बोलवलं, लोकमतला इंटरव्ह्यू बोलवलं, माझ्या बोलण्यातला कॉन्फिडन्स त्यांना खूप भावला आणि त्यांनी मला लोकमतला संधी दिली 2008 साली. 2008 साली मी लोकमतला क्राईमच बीट बघितलं, नंतर क्राईम नंतर मी महापालिका बघितली, महापालिकेनंतर मी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय बघितलंय, पण जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यकाळ फार मोठा नव्हता, तो छोटा होता. 2016 पर्यंत मी लोकमत मध्ये होतो, मी लोकमत मध्ये मग वरिष्ठ उपसंपादक मुख्य उपसंपादकापर्यंत मी पोस्ट माझी गेली. दरम्यानच्या काळात श्रमपूर कार्यालयामध्ये ऑफिस इंटरनल थोडस चेंजेस करायचे ठरलेत आणि मला श्रमपूर कार्यालयाची जबाबदारी
1: लोकमत मध्येच
0: देण्यात आली. तर लोकमत मध्ये मी 10 महिने श्रमपूर कार्यालयात राहिलो. त्या काळात इलेक्शन झालं होतं नगरपालिकेचं, अनुराधा अधिक नगराध्यक्ष झाले, ती निवडणूक आहे ती. तर त्या 10 महिन्याच्या कार्यकाळात मी श्रमपूरला काम केलंय आणि पुन्हा मी नगरला आलो. तर लोकमतला जागा नव्हती पण मला तालुक्याच्या ठिकाणी राहायचं नव्हतं, मला माझ्या
1: जिल्ह्याच्या
0: ठिकाणी मला काम करून मला मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये जाण्याची इच्छा होती, म्हणून मी पुन्हा तो तालुका लेवलचे काम सोडून मी इकडे आलो. तत्पूर्वी एक सांगायचं राहिलं की 2004 सारोमतला जॉईन झाल्यानंतर 2008 मी लोकमतला गेलो, 2007 मी मला नंदकुमार सोनारनी कोपरगाव कार्यालयात पण सारोमतचा संधी दिली होती. तर त्यावेळेस तिथं आणि राजकीय म्हणजे आजही आहेत आणि तेव्हापासून आहेत, काळे आणि कोले हे खूप मोठे दोन राजकीय प्रस्थ तिथे आहेत, कुटुंब तिथे आहेत त्या, आणि कोपरगाव हे खूप सदन आहेत, चारही बाजूनी सिंचनाची व्यवस्था आहेत, नदी आहेत, पाण्याची खूप आहे, सुबत्ता आहेत, अशा म्हणजे पंडित नेहरूंनी कोपरगावचा उल्लेख कॅलिफोर्निया असा केलेला आहे. अशा ठिकाणी काम करण्याची मला संधी एक वर्षभर मिळाली, म्हणजे तिथं तो सर्वाधिक मोठा महापूर आला होता. आताचे जे कोपरगाव बस स्टँड आहे ते बस स्टँड पाण्याखाली गेलं होतं, तो पूर मी तिथं अनुभवला आहे.
1: त्याचं कव्हरेज तुम्ही केलं?
0: हो, त्याचं कव्हरेज मी केलं आणि आता तो पूर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना राबवल्या गेल्यात. आता तो फारसा पूर असा येईल अशी परिस्थिती नाहीये पण तो पूर मी त्या व्यवस्थित अनुभवला होता.
1: बरोबर.
0: आपण पुन्हा इकडे मी
1: लोकमतला
0: आल्यानंतर
1: मला पानं लावण्याची संधी मिळाली ना तिथं
0: लोकमतला. मला वर्तमानपत्राच्या वाटचालीमध्ये दोन पाटील मला भेटलेत, एक नंदकिशोर पाटील आहेत आणि दुसरे आनंद पाटील आहेत जे आता सारोमतला संपादक आहेत. नंदकिशोर पाटलांनी माझ्यातलं सगळं ते चाणक्य आहेत थोडक्यात
1: गुण ओळखले,
0: नंदकिशोर पाटील माझे गुण ओळखून मला त्यांनी जे हॅलो आपलं लागतं आता ते हॅलोच फ्रंट पेज लेआउट करण्याचं काम माझ्याकडे दिलं.
1: अरे वा.
0: आणि काही चुकलं तर मी आहे पाटीश.
1: सपोर्ट करायचा,
0: सपोर्ट करायचा. तर तिने मला तिथं पेजिनेशन करण्याची संधी दिली आणि मी ती पेजिनेशन खूप काही चांगलं केलं, मला खूप तिने
1: आकर्षक
0: आकर्षक मांडणी वगैरे आणि ते मास्टर होते म्हणजे नंदकिशोर पाटील नगरला आणि विवेक गिरधारी जे मराठवाड्यात औरंगाबादला होते छत्रपती संभाजीनगर इथे ते संपादक होते आणि आता गिरधारी विवेक गिरधारी जे आहेत ते आमच्याच पुढारीला मुंबई कार्यालयाचे संपादक आहेत म्हणजे त्यांच्यावर मला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर नंदकिशोर पाटील त्यांना प्रमोशन मिळालं ते संपादक झाले ते लातूरला गेले मुंबईला गेले तिथून आता संभाजीनगरला आहेत त्यानंतर अनंत पाटील नगरला संपादक म्हणून आलेत त्यांनी सुद्धा मला खूप मोठी संधी दिली मी जे करत होतो
1: लोकमतला संपादक होते ना
0: ते लोकमतला संपादक म्हणून आले होते ते त्यांनी पण संधी दिली म्हणजे नंदकिशोर पाटील आणि अनंत पाटील हे दोन पाटील माझ्या वर्तमानपत्राच्या वाटचालीमधले
1: तुमचे महत्त्वाचे तुमचे
0: मोठे हा म्हणजे माझं जे
1: योगदान आहे
0: योगदान आहे माझं लाईफ चेंज झालं ह्या पत्रकारितेमधलं ह्या दोन पाटलामुळे झालं असं मी मानतो आता आनंद पाटील जे आहेत आता सारोमतला संपादक आहे त्यानंतर 2016 पर्यंत मी लोकमतलं होतो श्रामपूर कार्यालयातनं परत मला नगरला यायचं तर मला ती जागा
1: वगैरे गाजल्यात ना तुमच्या लोकमतच्या पण काही सांगा
0: लोकमतच्या खूप गाजल्यात
1: लेख वगैरे तुमचे
0: त्यातली मी दोन मला घटना म्हणजे प्रकर्षण मी उल्लेख करेन त्याचा आपल्या इथं एसपी होते कृष्णप्रकाश आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस ज्योतिप्रिया सिंग हे होते त्या काळामध्ये मी आलो होतो त्या काळामध्ये खूप सगळं काही चालायचं त्या काळामध्ये मी एक पोलिसांच्या खरेदीचा एक स्कॅम मी ओपन केला होता
1: बर
0: तर गुन्हेगारीच्या वाटेवर प्रकाश असं त्याचं लोगो केला होता नंदकिशोर पाटील यांनी तर गुन्हेगारीवर प्रकाश असा लोगो केला मी 5 त्याचे भाग छापले होते त्याचा इफेक्ट इतका झाला होता की त्याची इन्क्वायरी सुरू झाली हे काय झालं कुठून झालं कसं झालं काय आणि त्या जे कोणी जे दोषी होते त्यांच्यावरती ती कायदेशीर खात्यांतर्गत चौकशी करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी लागली होती त्यानंतर ज्योतिप्रिया सिंग यांच्या कार्यकाळामध्ये अनेक अवैध धंद्यावरती छापे पडले अवैध धंदे बंद झालेत आणि पोलिसिंगमध्ये कायमच असतात आयपीएसची एक वेगळी लॉबिंग असते आणि महाराष्ट्र आपले जे असते मपोसे यांची एक वेगळे हे असतं तर मपोसेची लॉबिंग त्यांच्या विरोधात होती ज्योतिप्रिया सिंगच्या आणि ज्योतिप्रिया सिंगचं मी जे बघत होतो म्हणजे भयानक म्हणजे मला चांगलं आठवतं तारकपूरमध्ये एका अवैध दारूवर कारखान्यावर त्यांनी छापा टाकला होता तर त्या अवैध दारूच्या छापा टाकला तेव्हाच मी तिथं पोहोचलो तेव्हाच मी जे बघितलं ते खूप भयानक होत म्हणजे एका बाजूने केमिकल एका बाजूने पाणी त्याच्यामध्ये काय वगैरे पावडर वगैरे काही टाकत असेल ते काय मला आठवत नाहीत कसं टाकायचे आणि जो मला जो ब्रँड लागेल त्या ब्रँडची रिकामी बॉटल तिचं लेबल आणि पॅकिंग म्हणजे इतकं ते सगळं बघायचं मी त्यावेळेस
1: दारूची भेसळ
0: म्हणजे बनावट दारू बनावट दारू
1: कारखाना
0: तर इतकं मी ते बघितलं मला खूप आता संताप आला हे म्हणजे लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं खूप मोठं
1: पाप
0: आणि हे करतात मी ज्योतिप्रिया सिंगच्या ह्या सगळ्या याच्यावरती लिहित होतो तर त्यावेळेस मला मी सांगत नाही म्हणजे मी पहिल्यापासून तुम्हाला मी उल्लेख केला पहिला अगोदर मला गावकडेही मला ऑफर आली होती पण मी त्या प्रॉब्लेमला मला बळी नाही पडलो आणि माझा प्रवास इथपर्यंत आलो तर मी ज्योतिप्रिया सिंगच्या बाजूने जे काही सगळं तेवढं प्रकाश टाकत होतो त्यावेळेस मला ही इथं एका जबाबदार अधिकाऱ्यांनी ऑफर दिली होती पण मी ती ऑफरही नाकारली होती ती ऑफर ती खूप मोठी होती पण मी ती ऑफरही नाकारली होती आणि ती नंतर ज्योतिप्रिया सिंग यांच्यापर्यंत पोहोचली की याला कोणीतरी ऑफर केली होती आणि यांनी ती नाकारली तेव्हापासून माझं आणि त्यांचं खूप मोठं बाउंडिंग झालं
1: म्हणजे प्रामाणिक पत्रकारिता तुम्ही जोपासली पूर्णपणे
0: मी पूर्णपणे प्रामाणिकपणे जोपासली मी कुठल्याही आमिषाला
1: न पडता
0: बळी पडलो नाही कुठेही
1: तुम्हाला अनुभव आला त्याचा आणि त्याच्यातही तुम्ही ही खूप मोठी ताकद लागती शक्ती लागते तुमच्यामध्ये धमक लागती ती तुम्ही दाखवली खूप प्रशंसनीय काम आहे तुमचं हे नाही का
0: हो त्यानंतर मी नगर टाइम्सला रामपूरला असताना लोकमतला मला नगरला यायचं होतं पण इथं जागा वॅकन्सी नव्हती मग मी लोकमत रिझाईन करण्याचा निर्णय घेतला आणि नगर टाइम्स म्हणून सारोमतनी टेक ओव्हर केला होता त्याचा संपादक म्हणून मला संधी मिळाली तर नगर टाइम्सला मला सहकारी होते अशोक निंबाळकर दोघंच अंक काढायचो दोघं अंक काढायचो आणि ऑपरेटर जे होता आमच्याकडे संदीप जाधव खूप चांगला होता आर्टिस्ट खूप चांगला होता आमचे मथळे आमची मांडणी वगैरे खूप काही अशी खळबळ करून द्यायची नगरमध्ये त्यातला एक किस्सा मी सांगाल तुम्हाला म्हणजे अतिशयोक्ती नाही पण ते वास्तव आहेत म्हणजे केडगावचं जे दुहेरी हत्याकांड झालं होतं शिवसैनिकांचं
1: इलेक्शनच्या वेळेस
0: पोटनिवडणुकीला तर त्यातलं आमचं ऑफिस त्यावेळेस नगर टाइम्स
1: जुन्या बाजारच्या
0: तेलीखुंटलं होतं
1: तेलीखुंटलं
0: तेलीखुंटलं मी पूर्वीपासून क्राईम बीट बघितले असल्यामुळे मी त्या खोलात गेलो होतो नेमकं काय होतं, कारण त्याला राजकीय रंग आणला होता. हा राजकीय रंग वेगळा आणि घटना घडलेली खूप वेगळी होती. तर ते मी बघितलं होतं. तर तुम्हाला सांगायला मला अडचण नाही काही. तर मी त्या घटना खोलल्यानंतर मला जे जाणवलं ते राजकीय रंग वगैरे सगळं, मी नगर पोलिसांनी, नगर जिल्हा पोलीस प्रमुखांनी, एसपींनी एक राज्य सरकारला अहवाल दिला होता ही घटना काय होती नेमकं
1: बर
0: कशी झाली. तो अहवाल मी मिळवला
1: बर.
0: आणि त्या अहवालामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जे द्वंद्व चाललं होतं आरोप प्रत्यारोप, तर त्यात राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो असं पूर्णपणे स्पष्टपणे म्हटलं होतं. आणि त्यात अनिल राठोड यांचं, आता ते हयात नाहीत, दिवंगत आहेत, पण मी ते असताना मी ती बातमी केली होती. तर माझं त्यावेळेस हिडिंग होत राठोड कटप्पा
1: बर.
0: आणि अनिल भाई त्यावेळेस होते, पण ते अहवाल माझ्याकडे होता. मी जी डिअरिंग केली सगळ्या गोष्टी, मी कुठलीही
1: मिळवला तुम्ही तो मोठ्या,
0: कुठलीही बातमी करताना किंवा काही सगळ्या गोष्टी करताना किंवा सत्यता पडताळी करताना मी माझ्या हातामध्ये प्रूफ असल्याशिवाय
1: कधीही
0: पाऊल उचलत. आपल्या हातामध्ये काहीतरी पाहिजे आपण. आणि मी पहिल्या प्रकाशनं पहिल्यापासून जाणवलो चुकीची कुठलीही बातमी द्यायची नाही, शहनिशा करायची, सत्यता पडताळायची आणि मगच जायचं. आणि जी मगच पुढे पाऊल टाकण्यापूर्वी आपल्या हातामध्ये त्या सत्यतेचा काहीतरी पुरावा पाहिजे हे मी सांभाळत. तर मग नगर टाइम्सला मी जवळपास 2 वर्ष काम केलं, 2-3 वर्ष. मग कोविडचा काळ आला, कोविडच्या काळामध्ये बरेचसे वर्तमानपत्र ऑनलाईन निघालेत. आपण जी बातमी करतो ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे प्रिंटला, हे मला हे होतं. त्यानंतर मी नगर टाइम्सचा पण रिझाईन केलं आणि नवराष्ट्र म्हणून दैनिकचं काम सुरू केलं. ते फार एकच वर्ष केलं, पण मी नवराष्ट्र दैनिक नगरमध्ये पश्चिम महाराष्ट्र एडिशन ज्यावेळेस सुरू झाली त्यात एक पान मी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी घेतलं आणि एक पान नवराष्ट्राचं त्याचा मजकूर मी इथून द्यायचो आणि ते वर्तमानपत्र मी इथं आणलं. दरम्यानच्या काळामध्ये पुढरीमध्ये पण जागा निघालीत. मी एकच वर्ष नवराष्ट्र काम केलं, पुढरीमध्ये जागा निघालीत आवृत्ती प्रमुखाची, मला तिकडे मी तिथं ऍप्लिकेशन टाकलं आणि इंटरव्ह्यूला गेलो. कोविडचाच काळ होता तो.
1: आता तुम्ही तिथे ब्युरो चीफ आहात ना?
0: मी आता तिथे ब्युरो चीफ आहेत आणि आता पुढरीचे जे हे आहेत संपादक आहेत. आता त्यावेळेस समूह संपादक, त्यावेळेस माझा इंटरव्ह्यू झाला, त्यावेळेस पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव होते, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. माझा इंटरव्ह्यू जवळपास 1 तास चालला होता.
1: बापरे, बर. कोल्हापूरमध्ये?
0: कोल्हापूरमध्ये. आणि त्यांनी मला संधी दिली. ठीक आहे, मला मोठ्या दैनिकामध्ये काम करण्याची संधी हवी होती, त्याच्यामुळे मी कुठलीही आट टाकली नाही, ना वेळेची, ना वेतनाची, ना कशाची. मी फक्त करून दाखवतो, मला संधी द्या, मी इतकंच फक्त बोललो होतो. आणि माझा 1 तासाच्या इंटरव्ह्यू नंतर मला डॉक्टर पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी संधी दिली. मी आलो 1 वर्षभरात. मी खूप काही माझं जीवतून काम केलं. मी माझ्या घराकडे सुद्धा बघितलं नाही, पगाराकडे पण मी बघितलं नाही.
1: झोकून देऊन
0: काम केलं मी, स्वतःला प्रूव्ह केलं. आणि नंतर मी पद्मश्रीकडे गेलो, त्यांना सांगितलं साहेब मी केलंय, मला आता पोस्ट पाहिजेत. मला वृत्त संपादक म्हणून मला जॉईन केलं होतं.
1: नंतर मला संपादक होता का तुम्ही?
0: वृत्त संपादक सुरुवातीला होतो. नंतर मला पद्मश्री सरांनी आता ब्युरो चीफ ची म्हणून
1: पदोन्नती दिली.
0: अरे वा वा वा, असा माझा तो सगळा प्रवास इथपर्यंत.
1: कुठले विषय काय हाताळले तुम्ही पुढारीमध्ये? काय 2-3 वर्ष झालं
0: पुढारीमध्ये? लोकसभेचं इलेक्शन बघितलं, विधानसभेचं इलेक्शन बघितलं,
1: क्या बात.
0: मी महापालिकाचं खूप इलेक्शन बघितलं, महापालिका बघितल्या, नगरपालिका बघितल्या, जिल्हा परिषद बघितल्या, जिल्हा बँक बघितली, मी आता सगळं बघितलेत. पण एक काय, आपण आपल्या स्वतः मोठं होण्यापेक्षा मला आपली माणसं मोठं करण्याला जास्त आवडतं. म्हणजे आता आपलं खालचं सहकारी असेल, एखादी बातमी आणली ती फुलवायची, त्यात जीव ओतून फुलवायची, काम करायचं त्यावरती आणि तिचं मांडणी आकर्षक करायची. उद्या तिची चर्चा घडली पाहिजे, या दृष्टीने काम करायचं. आणि त्या उपसंपादकाला त्याचा फीडबॅक खूप चांगला यायचा, तुमची बातमी खूप चांगली होती, खूप चांगली होती. म्हणजे त्याच्या पाठीमाग त्याची सर्चिंग होतं, त्याची मांडणी होती. पण ज्याच्या जे संपादन करायला पाहिजे आपण, ते आपण केलं होतं.
1: बरोबर.
0: तर तो पार्ट मी केला. त्यातल्या एक बातमीच मला प्रकर्षण आणखी जाणवं लागेल. शिर्डीमध्ये एक महिला तिच्या छोट्या लहान बाळाला साखळदंडाने बांधून भंगार गोळा करायला जात होती. आणि हे लोकांना माहिती नव्हतं शिर्डीतल्या. त्या लोकांनी ते बघितलं की ते छोटं बाळ साखळदंडाला बांधलेलं आहे आणि तिचं ते खूप असं हे केलं, असं ते हे योग्य नाही वगैरे वगैरे सगळं. आणि ती बातमी सगळीकडे छापून आली. आमच्याकडे उपसंपादक आहेत गोरख शेजूळ, यांनी तिचं सर्चिंग केलं
1: हे
0: नेमकं काय होत. तर योगायोगानं ती जी महिला होती ही राहुरी तालुक्यात उमरं आहेत, ती उमऱ्याचीच होती आणि आमच्या शेजूळचं गाव ही तेच होतं. आणि माझे सहकार्य दीपक रोकडे आम्ही तिघांनी चर्चा केली, त्याच्यावरती बघितलं त्याला आम्हाला काय पाहिजे आणखी, आम्ही शेजूळला सांगितलं, शेजूळने त्या पद्धतीनं आम्हाला ते सगळं इनपुट दिलं आणि जी बातमी केली आम्ही तिच्यावरती मजबुरी होती. म्हणजे तिला आई वडील किंवा घरातून कुठं काही सहारा नव्हता, काही नव्हता, म्हणून तिला ते छोटं बाळ घेऊन तिला बाहेर पडावं लागलं आणि मजबुरी म्हणून ती ते सगळ्या गोष्टी मजबुरी होती, तिला सांभाळायला कोणी नव्हतं, काहीच
1: नव्हतं, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तिला ती मजबुरी ती बांधून ठेवायची.
0: ज्यावेळेस आम्ही ही स्टोरी प्रसिद्ध केली ती वाचून राज्यातून त्या महिलेला मदतीचा ओघ आला.
1: अरे वा, क्या वा.
0: तिचं ते काम भंगार गोळा करणं वगैरे, कचरा वेचक वगैरे, हे काम सगळं बंद झालं आणि ती आता स्वतःच्या पायावर स्वावलंबी म्हणून उभा राहिली.
1: या
0: बातमीचा खूप मोठा इफेक्ट झाला आणि आम्हालाही समाधान झालं की आमच्यामुळं पुढारीमुळं कोणाला तरी एका महिलेला आधार मिळाला, ती तिच्या स्वावलंबी झाली.
1: वा वा वा, फार मोठं अचीवमेंट आहे नाही का समाजाची, म्हणजे जडणघडण घडवण्यातही तुमचं एक योगदान त्याच्यातून मिळालं नाही का.
0: हो
1: बरोबर. आता तुम्ही पत्रकारितेच आहात जवळजवळ 30-32 वर्ष, तर तुम्हाला पत्रकारितेतून काय शिकायला मिळालं? तुम्हाला
0: पत्रकारिता ही खूप संवेदनशील आहे.
1: हा हा.
0: म्हणजे लोक तुमचं अनुकरण करत असतात.
1: हा हा.
0: तुमच्या तुम्ही जे प्रसिद्ध करतायत लिहितायत त्याचं लोक अनुकरण करत असतात. त्यामुळं आपल्या लेखणीचा समाजावर दुष्परिणाम होता कामा नाही आणि सकारात्मक गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. जरी नकारात्मक असल्या तरी शेवटी अर्धा ग्लास रिकामा म्हणायचा की अर्धा ग्लास भरलेला म्हणायचा हे आपल्यावर अवलंबून असतं.
1: बरोबर.
0: आपण ग्लास रिकामा म्हटलं की तो नकारात्मक गेलं, निगेटिव्ह मोड मध्ये गेलं, आणि अर्धा ग्लास भरलेला म्हणलं की ती पॉझिटिव्ह मोड मध्ये आलो. म्हणून जे पॉझिटिव्ह जितकं आपल्याला देता येईल
1: ते
0: तितकं द्यायचं.
1: अरे वा.
0: आणि अचूक द्यायचं,
1: खरंय,
0: सत्यता द्यायची. मोगम बातमीना काही अर्थ नाहीत. आणि आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडियावरती खूप काही येतात, सोशल मीडियाचा विश्वास आता संपलाय.
1: संपलाय. बरोबर.
0: लोकांनी जरी सोशल मीडियावर एखादी घटना वाचली असेल तरी ती सोशल मीडियापेक्षा वेगळं काय आपल्याला देता येईल हे प्रिंट माध्यमातून आपलं
1: विश्वासार्हता जी आहे,
0: ती लोकांची आजही प्रिंटवर आहेत.
1: बरोबर.
0: आणि मी त्या दृष्टीनं काम करतोय की मला त्या सोशल मीडियावर लोकांनी सगळं काही वाचलेलं आहे आता मला त्याच्यापेक्षा वेगळं काय देता येईल आणि ते कसं देता येईल ह्या एक दृष्टिकोन ठेवून त्याच्या मागे सर्चिंग करून ती स्टोरी वगैरे काढणं ही आपण दिली पाहिजेत.
1: बरोबर.
0: कारण तुमचे लोक तुमच्या आलेल्या छापून आलेल्या बातमीवर खूप
1: विश्वास ठेवतात
0: आणि एकदा छापून आलेली बातमी
1: बदलता येत नाही. खरी गोष्ट.
0: तुमची सोशल माध्यमातून तुम्ही एखादी पोस्ट टाकली ती डिलीट करता येते, एवढी डिलीट करता येते, हाईड करता येते किंवा ऑनलाईन इलिट करून परत तुम्हाला चेंजेसही करता येते परत, पण एकदा छापलेली बातमी परत तुम्हाला बदलता येत नाही.
1: सोशल मीडियाचं आव्हान आहे ना पण मोठं.
0: सोशल मीडियाचं आव्हान खूप मोठं आहे आणि आता तर एआयचा पण जमाना आला. म्हणजे एआय तुम्हाला एखादी जर एखादी बातमी तुम्हाला लिहिताना आली तर अनेक लोक म्हणजे आता काही लोक त्याचा वापर करायला लागलेत. मला अशी अशी बातमी लिहून पाहिजे अँगलना तर ती एआय लिहून पण देत आहेत. एआय तुमच्या दृष्टीनं धोकादायक पण आहेत पण तितकं चांगलं पण आहेत. म्हणजे तुम्हाला एखादं एआय कडून तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या
1: घेऊ शकता,
0: पण मात्र एआयचा वापर करून तुम्ही बातमीदारी करू नका. तुमची स्वतःची काहीतरी लेखनशैली पाहिजे,
1: बुद्धिमत्ता वापरून
0: बुद्धिमत्ता पाहिजे आणि तुमचं वाचनही पाहिजे. तुम्हाला म्हणजे ज्या पाठीमागे घडलेल्या ज्या घटना आहेत आपल्या त्याचं तुम्हाला ज्ञान पण पाहिजे, आकलन पाहिजे.
1: बरोबर.
0: नाहीतर काही घटनाच माहित नाही आपल्याला आणि आपण चाललो प्रश्न विचारायला एखाद्या लोकप्रतिनिधीला किंवा एखाद्या मिनिस्टरला तर ते आपलं
1: चुकीचं
0: त्याला नॉलेज थोडंफार पाहिजेच त्याला, त्याशिवाय आपण जाऊ शकत नाही, करू शकत नाही. तर पत्रकारिता ही खूप संवेदनशील आहे, त्याच्यामुळे ती तितक्या संवेदनशीलपणे ती केली पाहिजे, मांडली गेली पाहिजेत. म्हणजे आजही मी पाहतो, मी सकाळी 11 ऑफिसला आल्यानंतर रात्री आमची एडिशन प्रिंटला छपायला गेल्याशिवाय 11:15 पर्यंत मी ऑफिस सोडत नाही. प्रत्येक गोष्ट माझ्या नजरे खालून गेलेली असते, काय चुकीचं गेलंय काय नाही गेलंय. आणि योगायोगानं मला जे सहकारी आहेत दीपक रोकडे त्यांचाही अनुभव खूप मोठा आहे. सकाळला तिने खूप मोठं काम केलंय, मला एक चांगला हँड भेटला त्याच्यामुळं मला
1: सपोर्टिंग लाईफ
0: चांगला केल्यामुळं मला बाहेर जे आहेत जिल्हा प्रवास
1: हे
0: करणं मला सगळं सोयीस्कर सोपं झालं. त्या दृष्टीनं आम्ही केलंय. आमचे वर्धापन दिन जवळपास आम्ही 5 वर्धापन दिन केलेत.
1: अरे बापरे.
0: एका वर्धापन दिनाला म्हणजे 2000 25 वर्धापन दिनाला आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळी उपमुख्यमंत्री होते ते आमच्या कार्यक्रमाला आले होते. सावडीतल्या कोहिनूर मंगल कार्यालय तो कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमाला ते
1: आले होते.
0: आवर्जून
1: आले होते. वा वा. आता तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला प्रत्येक माणसाला जीवनात अडचणींना सामोरे जावं लागतं. तुम्हाला अशी कुठली अडचण जाणवली का आणि त्याच्यातून तुम्ही मात करून यशस्वीपणे पुढे आले असं काही तुम्ही सांगू इच्छिता का?
0: मला तशी अडचण मला कुठंच नाही आली. कारण माझं पहिल्यापासून निगेटिव्ह थिंकिंग नाहीच आहेत. माझं पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. म्हणजे मला कुठेही अडचण आली काही आलीत म्हणजे आपण म्हणतो ना की ज्यांना चोच दिली त्यांना अन्न पण दिलंय दाना पाणी पण दिलंय त्यांना. तर ते दाना पाणी शोधायचं असतं कुठे येते नेमकं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मला अडचण जरी आली हा रस्ता माझा बंद झाला तर दुसरा रस्ता मला कुठून येत.
1: बरोबर.
0: त्या वेगळं
1: जायचं.
0: माझं जे एम आहे माझं जे टार्गेट आहे मला त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं. पण एक रस्ता बंद झाला म्हणून त्या टार्गेट पर्यंत पोहोचलं मी माघारी फिरलेलो नाही. मी दुसरा रस्ता शोधला पर्याय रस्ता कुठे आहे आणि त्या रस्त्याने मी पुढे गेलो. अडचणी अशा फार आल्या नाहीत. कारण अडचणी तुम्हाला येतात काय दबाव आणि आमिष आणि ह्या दोन्ही गोष्टी मी
1: पूर्णपणे
0: म्हणजे त्यांना मी भिकच घालत नव्हतो. त्याच्यामुळे मला अडचणीचं कुठेही मला सामोर जावं नाही लागलं. पण एक उल्लेख करणं असं आणखीन तर संग्राम जगताप 2008 ला पहिल्यांदा महापौर झाले होते. आता आमदार आहेत 3 टर्म. मी एक बातमी त्यावेळेस केली होती सभागृहात जे काही चाललं होतं त्या सभागृहातल्या एका बातमीवर मी केलं होतं. त्याचे विश्लेषण मी केलं होतं. तर संग्राम जगताप त्यावेळेस खूप नाराज झालेत आणि आमचे जे संबंध होते ते थोडेसे जरा थोडेसे कोलॅप्स झालेत. म्हणजे जे विश्वासार्थाने ते मला सांगायचे आहेत आणि काही गोष्टी मी बातमीदारीचा धर्म पाळला मी त्या गोष्टी छापली होती त्यावेळेस. तर त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता. खूप दिवस अबोला होता. नंतर मी शोधला हा अबोला का झाला नाही तर मला त्या बातमीची लिंक लागली होती त्यावेळेस. ती बातमी काय होती मग मी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यांची भेट घेतली त्यांना सांगितलं माझा उद्देश काय होता
1: की
0: चांगलं व्हावं. तुमच्या दृष्टीनं काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतात त्या अपरोक्ष तुमच्या घडल्या गेल्या असतात आणि आम्ही त्या माध्यमाने मांडल्यात तुम्ही ते सकारात्मकतेने घेतलं पाहिजेत. त्यात थोडासा त्यातून शिकलं पाहिजेत. त्यातून आपण काय बदल करायचा तो आपण आपला ठरवला पाहिजेत. अशा पद्धतीने आमची सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो. ते आजपर्यंत मित्र आहेत. त्यावेळेस ते आमदार नव्हते. त्यावेळेस पहिलेच टर्मला महापौर झाले होते. तेव्हापासून जे आमचे संबंध आहेत ते आजही
1: संबंध आहेत. म्हणजे तुमचं अप्रोच व्यवस्थित ठेवला तुम्ही त्यांच्याशी. म्हणजे जे घडलं आहे ते प्रत्यक्ष सांगितली त्यांचं निवारण केलं त्यांच्या.
0: माझा एक स्वभाव तुम्हाला आणखीन एक सांगतो. मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा कुठलीही विरोधात किंवा विरोधात म्हणण्यापेक्षा जी फॅक्ट आहेत ती जर मांडली शेवटी आपण बातमीदार आहोत. आपण एकाची जी बातमी मांडतो आपण कोणाशी रोष ओढून घेत असतो. तर ज्याचा आपण रोष ओढून घेतोय असं वाटतंय आपल्याला त्या दिवशी त्यांना जाऊन भेटायचं हे माझं तत्व आहे.
1: आणि दुसरी बाजू घेतली तरी विषय भेटतो.
0: दुसरी बाजू त्या दिवशी आपण घेतोयच. आता आपण लगेच घेतो एखादी बाजू आली त्या दिवशी त्यांची पण स्पष्टीकरण घेतो. आता पण जरी आपल्याला समजा ते अवेलेबल नाही झाले तरी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जायचं. साहेब ही बातमी अशी अशी आली अशी अशी होती तुमच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. पण यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तुमची काही बाजू असेल खुलासा असेल स्पष्टीकरण असेल तुम्ही मला सांगा तो आपण प्रकाशित करू.
1: पॉझिटिव्ह थिंकिंग काम केलं तुम्ही पूर्ण. बर बर बर. तर आता तुम्ही आता प्रेस क्लबचे सेक्रेटरी आहात त्याच्या संदर्भात काही सांगा ना कुठले कामकाज वगैरे काही तुमचे योजना वगैरे काय आहेत का?
0: पत्रकाराचा म्हणजे मला सांगायला थोडासा खंतही आहेत मनामध्ये. असं पत्रकारांच्या अनेक संघटना अहिल्यानगर शहरात कार्यरत आहेत. अहिल्यानगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तालुक्या लेवलही जे पत्रकार संघ आहेत परंतु जिल्हा पत्रकार संघ म्हणून खूप मोठं काम इथं नगरमध्ये उभं राहिलेलं आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये खूप संघटना झाल्यात. खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे येणे एक संघटना काढली त्याने एक काढली दुसऱ्यानं तिसरीच काढली तिसऱ्यानं चौथीच काढली अशा संघटना झाल्यात. पत्रकारांनी एकोपा दाखवला पाहिजेत आणि एकी केली पाहिजेत. ही एकी मला फारशी इथं होताना दिसत नाही. कारण काय हा मोठा व्हायला लागला मग त्याचे पाय वाढा तो मोठा व्हायला लागला त्याचे पाय वाढा हे असं झालं नाही पाहिजेत. पत्रकारांनी एकीचं बळ जे असतं हे एकत्रितपणे काम केलं पाहिजे. एकत्रितपणे एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी जो तो दबावगट निर्माण केला पाहिजे आणि पत्रकाराच्या कल्याणासाठी काय करता येऊ शकतं हे केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही मी प्रेस क्लबचा सचिव म्हणून इलेक्शन लढलो. त्यामध्ये मी निवडून आलो. पण नंतरच्या काळामध्ये मला खूप काही चांगलं करायचं माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट होत्या, टार्गेट होते, माझे विचार होते, पण मला त्यामध्ये खूप अडचणी आल्यात. याने काहीतरी अडचण निर्माण केली, त्याने काहीतरी अडचण निर्माण केली, आणि ज्यावेळेस त्या मी प्रशासन आणि राजकारणी राजकर्ते यांच्या समन्वयातून या अडचणीवर आम्ही मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं पत्रकारितेमध्ये ज्या संघटना आहेत त्याचं एकीकरण झालं नाही. म्हणून आज जे माझ्या कन्सेप्ट ज्या होत्या त्या आज सत्यात उतरल्या नाहीत, ही खंत मला मात्र आजही आहे.
1: तुम्ही नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छितात?
0: नवीन पत्रकारांनी आता जे अलीकडच्या क्षेत्रामध्ये पत्रकारिता फारसे लोक मुलं तरुण येत नाहीत, पण मात्र जे येत आहेत ते फक्त पगार मला किती मिळेल, पैशाची अपेक्षा ठेवतो थोडक्यात, पगार किती मिळेल. पण मी नवीन मुलांना इतकं सांगेन, तुम्हाला जर पत्रकारितेमध्ये करिअर घडवायचं असेल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा याचं मूल्यमापन अजिबात करू नका. तुम्ही झोकून देऊन काम करा, सकारात्मक काम करा, जनजागृती कशी होईल ह्या उद्दृष्टीने काम करा, नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून सकारात्मक दिशेने वाटचाल करा, आणि असं जर तुम्ही वाटचाल केली तरच तुम्हाला ह्या पत्रकारितेमध्ये उज्ज्वल भविष्य आहेत, आणि पत्रकारितेत आल्याबरोबर तुम्हाला लगेच चांगला पगार मिळतो हा भ्रम आपल्या डोक्यातून काढून टाका. त्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप वेळ द्यावा लागतो, तो टाइम स्पेंड होऊ द्यावा लागतो, आणि नंतर तुमचा पगार हळूहळू वाढतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं ठरलं तर मी सावरमधला 2004 साली ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस माझा पगार होता 2400 रुपये, आणि मी आज एका टप्प्यावर आलो एका आवृत्ती प्रमुखाच्या, ह्या टप्प्यावरती मी माझ्या सॅलरीमध्ये सॅटिस्फाईड आहेत. पण मी सांगायचं तात्पर्य असं की मी त्यावेळेस पगार आणि वेळ ह्या गोष्टी मी अजिबात अनुभवलेल्या नाहीत. म्हणजे तुम्हाला सांगायला अडचण नाही कुठं की मी रात्री सावरमचं काम चालत, आमची रात्री 12 चालायचं एडिशन, मी 12 घरी जायचं, त्यावेळेस मुलं झोपलेली असायची, मुलगी होती फक्त मला, ती झोपलेली असायची, आणि मी तिचं आटपलं की मी झोपलेलो असायचो, तिला फक्त मी शाळेत सोडायला जायचो, तेवढीच आमची भेट व्हायची, आणि थोडा एक तासभर दुपारी आमची भेट व्हायची. नंतर मी म्हणजे आणि मी ह्या काळामध्ये कुठेही फिरायला गेलो नाही, म्हणजे माझं पर्यटन असो किंवा फॅमिलीसाठी वेळ असो हा कुठेही दिलेला नाही. म्हणजे तुम्ही वेळ, म्हणजे मला तरुणांना हेच सांगायचं की तुमचा वेळ आणि पैसा याचं मूल्यमापन तुम्ही करू नका, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, निश्चितपणे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये यशाच्या टप्प्यावर पोहोचलेले असतात.
1: काय नवीन सांगू इच्छिता का सर? काही
0: पत्रकारिता हा खूप मोठा यज्ञ आहे,
1: या यज्ञाचं
0: पेललं पाहिजे, आणि कुठल्याही समाजामध्ये खूप काही घटना घडत असतात, त्या नकारात्मक घटना जरी घडल्या असतात त्या घडू नये किंवा काय नाही असं सकारात्मक पद्धतीने आपण मांडणी केली पाहिजे, आणि हे मांडणी करत असताना जे स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या संपादकांकडनं मिळालं पाहिजे तर तेही मिळणं खूप गरजेचं असतं. आणि तुमची बातमी कशी छापून आली, ती दुसऱ्या दिवशी त्याच्यात काय बदल केले संपादकांनी, आणि त्याचा लेआउट कसा केला, मांडणी कशी केली, हे नंतर जे समाधान तुम्हाला मिळतंय ना तोच तुमचा संपत्ती आहे असं मी मानतो.
1: खरी गोष्ट
0: तीच तुमची संपत्ती आहे असं मानतो. आणि मग हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी मिळतात, आणि योगायोगानं माझ्या पत्रकारितेमध्ये मला जे जे काही संपादक मिळाले ते सगळे पॉझिटिव्ह आणि सपोर्टिंग मला मिळाले. म्हणजे आज मी जिथं काम करतोय त्या पुढारी वर्तमानपत्राचे संपादक इमिरेट्स पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, त्याचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव, आणि माझे जे कलीज आहेत आमचे कोल्हापूरचे संपादक विजय जाधव, देवीदास लांजरवा, इकडे सुनील माळी साहेब असन, तिकडे विवेक गिरधारी साहेब असन, हे सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि मार्गदर्शक आहेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, त्याच्यामुळे माझी पत्रकारिता खुलत गेली, भरत गेली, आणि ह्या मी यशाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. तर येणाऱ्या नवीन तरुणांनी सुद्धा एक मार्गदर्शक गाईड आपल्याला लागतो, तो गाईड आपल्याला चांगला मिळाला पाहिजे. मला नशिबाने मिळाला, पण तुम्ही गाईड शोधणं सुद्धा म्हणजे आता
1: चॅलेंजिंग
0: आहे, कारण आदर्श कोणाचा घ्यायचा हे सुद्धा आपण ठरवलं गेलं पाहिजे, कारण तो आदर्श चांगला पाहिजे, कारण पत्रकारितेत सगळेच आदर्श असतात असं मी असंही नाही.
1: बरोबर,
0: आदर्श आपण शोधून आदर्शाचे नुसार वाटचाल कर केली की तुमचं यशही तुम्हाला मिळतंय. अनेक समस्या आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्यावरती
1: यशस्वीपणे
0: मात केली पाहिजे, यश तुमचंच आहे, कष्टाची तयारी पाहिजे,
1: कष्टाची तयारी पाहिजे, झोकून देऊन काम करण्याची तयारी. बरोबर सर, आपल्या सोबत आता संदीप रोडे सर होते. त्यांनी आपल्या 30-35 वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा अनुभव आणि पत्रकारांनी कशा पद्धतीने काम करावं असं योग्य मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर तुमचं.
0: थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
2: श्रोते हो, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते पत्रकार. आणि अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी आपण सखोल संवाद साधतो लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. आज आपण ऐकत होता ज्येष्ठ पत्रकार संदीप रोडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 43। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीत भावगीतं। एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण अर्थात अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे। त्यांनी एकत्र आणि स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांमध्ये छान छान गाणी दिली आहेत, परंतु त्यांनी चित्रपट गीतांव्यतिरिक्त देखील खूप चांगली भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं संगीतबद्ध केली आहेत। मित्रांनो, त्यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेल्या याच गीतांपैकी काही निवडक गीतांचा परामर्श आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊया। संगीतकार अनिल मोहिले यांचा जन्म 8 जुलै 1940 रोजीचा। लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिले यांना तरंगवाद्याचं बाळकडू आणि मार्गदर्शन त्यांच्या वडिलांकडून मिळालं। 12व्या वर्षापासून दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयाच्या मंगेश तेंडुलकर यांच्याकडे त्यांनी व्हायलिनचं प्राथमिक शिक्षण घेतलं। 15व्या वर्षी संगीत विशारद परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। ते स्वतः बुलबुल, तरंग आणि मेंडोलियन उत्तम वाजवायचे। जवळपास 70 अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं। मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे। गाण्यातला ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचं कसब अनिल मोहिले यांना चांगलंच लाभलं होतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भावगीत। आवाज आहे अरुण दाते यांचा। मधुर आणि हळूवार प्रेमाचं अत्यंत संयत वर्णन करणारं आहे हे गीतकार रमेश अणावकर यांचं खूप सुरेख भाव।

अरुण पौडवाल यांचा जन्म 9 मे 1944 रोजीचा. बी आर देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी संगीतकार सचिनदेव बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बाप्पी लहरी, राहुलदेव बर्मन यांच्याकडे बऱ्याच गाण्यांसाठी अकॉर्डियन वादन केलं. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या कार्यक्रमांच्या परदेश दौऱ्यामध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुख्य वादकांमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादनामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य असायचा. याच सुमारास संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि त्यानंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. या काळात त्यांनी जवळपास 30 यशस्वी चित्रपटांसाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. स्वतः वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेलं संगीत संयोजन याद्वारे त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली रजनीगंधा आणि बंदिनी या भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाल्या होत्या. घराघरातून ऐकू येणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रीचा उच्चांक गाठला होता. प्रसिद्ध

या बंदिनी या अल्बममधील गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक सुंदर भावगीत. हे आहे नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचं वर्णन करणारं एक द्वंद्वगीत. या भावगीतामधील संतूर या वाद्याचा अतिशय सुंदर वापर गाण्यात तजेलपणा आणतो. या भावगीतातील फारसं ऐकलं न जाणारं कडवं, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात, विटुनी पंख खग निवांत शांत तरु लतात, आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला.

चंदनाच्या परिमळाकडे सगळं जग आकर्षित होतं. जग आकर्षित करणारा तो सुगंध तूच चंदनाला बहाल केला आहेस. सूर्य चंद्राच्या प्रकाशाने चराचराचे व्यवहार चालतात, पण ते सामर्थ्य त्यांना तूच प्रदान केले आहेस. सूर्यप्रकाशाने ही जेवढी आमची काया मन हे शुद्ध स्वच्छ होत नाही तेवढे तुझ्या नामस्मरणाने होते. अहंकार सोडून शरण जाणाऱ्यांसाठी जीवन सुखी समृद्ध आनंदी करण्यासाठी तो विठ्ठल विटेवर अहोरात्र उभा आहे, तोच आमचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. ऐकूया मित्रांनो, नामाचे महत्त्व सांगणारं गीतकार विश्वनाथ जोगळेकर यांनी लिहिलेलं, गायक शरद जांभेकर यांनी गायलेलं आणि संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं हे सुरेश

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांची काही निवडक बालगीत भावगीत. मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक विहीण. आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे वधूकन्येची सासरी पाठवणी करताना नवरीची आई नवरदेवाच्या आईला, मी माझी मुलगी तुमच्या पदरात ओटीत घालते आहे, तिचा सांभाळ आईप्रमाणे करावा, अशी केली जाणारी विनंती. 1971 या वर्षी ही पारंपरिक विहीण ग दि माडगुळकर यांच्या शब्दांतून नवेपण घेऊन आली. मुलीचे कन्यादान करून सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी लिहिलं आहे या गीतात. ग दि माडगुळकर यांचं हे गाणं म्हणजे आईच्या मनातल्या लेकीच्या प्रेमाचा वात्सल्याचा अत्युच्च उमाळा आहे. तळहाताच्या फोडासारखी वाढवलेली आपली कन्या आता परक्याचं धन होणार, दुसऱ्या कुटुंबात जाणार, ही कल्पनाच आईला अस्वस्थ करते आहे. रसिक हो, गदिमांनी एका आईच्या या भावना आईच्या काळजानं लिहून किती छान व्यक्त केले आहेत या विहीणद्वारे. आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त ग दि माडगुळकर यांनी सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीसाठी उपदेशपर एक गीत आणि एक विहीण अशी दोन गीतं लिहिली होती. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्या गीतांना सुंदर चाली लावून ती दोन्ही गीतं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतली आणि या गाण्याचं आशाताई यांनी अक्षरशः सोनं केलं. गाणं ऐकताना कन्यादान केलेल्या किंवा करायचं असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया आशा भोसले, ग दि माडगुळकर, अरुण पौडवाल यांचा हा सुंदर

श्रोते हो, आकाशवाणीवरील भावसरगम या कार्यक्रमासाठी संगीतकार अनिल मोहिले यांनी कवयित्री वंदना विटणकर यांना काहीतरी वेगळं फॅन्टसी मस्त असं प्रेमगीत लिहून द्यायची विनंती केली. त्याकाळी मुलांसाठी एक कल्पनारम्य नाटकाची निर्मिती वंदनाताई करत होत्या. त्या सहज म्हणून गेल्या म्हणजे तुम्हाला परिकथा, स्वप्ननगरी, राजकुमार असं काहीसं पाहिजे आहे तर. मग त्याच तंद्रीत त्यांनी मुखडा लिहिला, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक साधतयांना देशील का. अनिल मोहिले यांना या उत्स्फूर्त गोळीवर चाल लगेच सुचली, गीतासारखीच तरल, हळुवार आणि स्वप्नरम्य. सुप्रसिद्ध गायिका कृष्णा कल्ले यांनी अत्यंत रसिलेपणाने हे गाणं गायलं आहे. मातृभाषा मराठी नसतानाही त्यांचे शब्दोच्चार, अत्यंत मुलायम आवाज आणि अनिलजी यांची रसिली स्वररचना यांचा सुंदर संगम या गाण्यात झाला आहे. या कवितेत एक आर्त कैफियत आहे जी आपल्या स्वप्नवत प्रेमाला हळुवार साथ घालते अन आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या भावनांना वाट करून देते. प्रेमाची भाषा डोळ्यातून व्यक्त होते, शब्दांच्या कुबड्या नाही लागत त्याला. याला अनुसरून वंदनाजी लिहितात, या डोळ्यांचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे, राणी आपली मला म्हणूनी तुझिया संगे नेशील का. आडवाटेने प्रश्न विचारून गोंधळून टाकण्यापेक्षा इथे थेट आपली राणी म्हणून त्या राजकुमाराने घेऊन जावे असा अर्ज ती करते आहे. शेवटच्या कडव्यात मात्र त्यांनी हुरहुर लावणारी कलाटणी दिली आहे. ती म्हणते आहे, आपला प्रीतम भेटला की लाजबावरी होऊन मी माझे डोळे मिटून घेईन अन मनक चक्षुत ते चित्र अलवारपणे साठवून घेईन. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या त्या नवरंगी चित्रामधलं माझं स्वप्न तू होशील का असा प्रश्न शेवटी विचारून केवळ आभासी जगातली स्वप्नपूर्ती झाली तरी त्यात आनंद मानेन असं या गाण्यातली प्रिया समाधानाने म्हणते आहे. वास्तवातल्या जगात प्रेमाची तहान जरी भागवली जाऊ शकत नसेल तेव्हा निदान आभासी दुनियेत तरी प्रेमाचं आपलं स्वप्न हे केवळ स्वप्न राहिलं तरी चालेल, त्यातील भावबंधाचे नातं मात्र दृढ व्हावं असं त्यांनी यातून सूचित केलंय. कवयित्री वंदना विटणकर यांच्या या सदाबहार गीताला गायिका कृष्णा कल्ले यांनी अप्रतिम स्वरात गायलंय अन संगीतकार अनिल मोहिले यांनी राग दरबारी या रागात सुरेख स्वरसात चढवीत बुलबुल मेंडोलियन या वाद्यानं सुंदर नटवलं आहे. ऐकूया रसिको.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला आज आपण एका गोष्टीचं गाणं, एक बालगीत ऐकूया. बालपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी आपल्या सर्वांची आवडती असलेली ही गोष्ट आजही आपल्याला तोंडपाठ असते. टुनटुन उड्या मारणारा ससा आणि हळूहळू चालणारं कासव यांच्यातली ही गमतीदार शर्यत. कासव आणि ससा ही गोष्ट प्रत्येक बालमराठी मनावर राज्य करते. प्राणी पक्षी यांची प्रतीकं वापरून सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांना आवडतात. त्यातूनच एखादी शिकवण किंवा बोध दिल्यास ती गोष्ट मुलांना समजून घेण्यात सोपं जातं. कासव आणि ससा यांच्या शर्यतीची ही गोष्ट. या गोष्टीवर आधारित गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेलं हे गाणं श्रवणीय आहे. या काव्याची खासियत ही की कमी शब्दात सांगितलेला गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. मंडळी, ससा आणि कासव या गोष्टीच्या आड दडलेला थोडा वेगळा विचार शोधण्याचा प्रयत्न करूया. पंचतंत्रातील गोष्टी साध्या सरळ वाटल्या तरी त्याचा अर्थ तितका सरळ नसतो. ससा हे मनाचं प्रतीक आहे आणि कासव हे बुद्धीचं प्रतीक आहे. मन चंचल असतं, बुद्धी स्थिर असते. बुद्धीला महत्त्व दिल्याने, बुद्धीचे ऐकल्याने माणूस ध्येय गाठू शकतो. मनाला थोपवून बुद्धीला गती दिली तर यश मिळतं, हा या गोष्टीचा मतितार्थ. कासवाच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे कर्तव्य आणि तारतम्य. परिस्थितीला अनुसरून योग्य कार्य करणं म्हणजे कर्तव्य. प्रसंगानुसार कामांचे प्राधान्यक्रम बदलत प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं म्हणजे तारतम्य. हे जग कर्माच्या सिद्धांतानुसार चालते, म्हणून आयुष्यात यश हवं असेल तर कर्तव्याला महत्त्व द्यायला हवं. वास्तविक ससा हा कासवापेक्षा चपळ असतो, त्यामुळे तो शर्यत जिंकण्याची पूर्ण खात्री असते. परंतु घडतं उलटच, आणि कासव मात्र शर्यत जिंकतं. हीच गोष्ट या बालगीतातून समोर येते. या गोष्टीत कासव का जिंकला? तर त्याने वेग सातत्याने कायम ठेवल्यामुळे. आणि ससा का हरला? तर तो आळसाने थांबल्यामुळे. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि गायिका उषा मंगेशकर यांनी स्वर दिलेल्या या बालगीताला सुंदर आणि सहज गुणगुणत राहता येणारी चाल दिली आहे संगीतकार अरुण पौडवाल यांनी. ऐकूया श्रोते हो, आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीचं हे

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीत भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी

तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.
1: ए बाई, ए बाई,

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.